0: வந்தே மாதரம்.
1: வந்தே மாதரம் சுஜலாம் சுஃபல.

সুস্মিতা ধ্রুবদল শোভিনী সুহাসিনী সুমধুর ভাষিণী সুখদা।

सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 22 श्रावण शके 1948, 13 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी यशश्री जोशी आपलं मनापासून स्वागत करते. आरंभ करूया या मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

वैभवी शेटी यांच्या स्वरात श्री दत्तात्रेय स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभातवंदन.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातली भोपाळी आपण ऐकलीत. रचना होती मंगेश पाडगावकर यांची आणि संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.

आनंद भाटे यांच्या स्वरात सदाशिव जावडेकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं आशिष केसकर यांचं. आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

देवकी पंडित यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोतेहो प्रभातवंदन या कार्यक्रमात आता विकास जोशी यांच्या स्वर आणि संगीतात श्रीयश उकिडवे यांची भक्तिरचना ऐकूया.

0: या गीताबरोबरच प्रभातवंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, आता कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया कुक्कुटपालन या विषयीची माहिती. वाचक महेश इनामदार.
1: मंडळी, आपण शेतीला पूरक म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करत असतो त्याच पद्धतीनं ग्रामीण भागात काही शेतकरी कुक्कुटपालनाचा देखील व्यवसाय करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. घरातल्या सदस्यांच्या अंड्याची खाण्याची गरज भागवण्यासाठी आणि मीठ मिरचीच्या खर्चाच्या तरतुदीसाठी महिला वर्ग 10 ते 20 कोंबड्या आपल्याला पाळताना दिसून येतात. अर्थात या देशी कोंबड्यांचा खुडूक होण्याचा कालावधी हा जास्तीचा असून अंडे देण्याचं प्रमाण मात्र अल्प असतं. यामुळं अशा पद्धतींचा व्यवसाय हा व्यवसाय होऊ शकत नाही. मंडळी, कोंबडी पालन हे मुख्यत्वे अंड्यासाठी आणि मांसासाठी केलं जातं. उद्देश कोणताही असो, कोंबडी पालन करताना जातिवंत पिल्लांची उपलब्धता, जागा, खाद्य आणि लसीकरण या गोष्टींकडे आपण लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. अंड्यासाठी कोंबडी पालन करताना व्हाईट लेग हॉर्न, आयलंड रेड, सातपुडा आणि इतर काही जातींचे पक्षी आपण ठेवायला हवेत. एक दिवसाची पिल्लं सरकारी हॅचरीज अगर खाजगी हॅचरीजमधून देखील आपल्याला मिळू शकतात. गादी पद्धतीत प्रत्येक पक्षाला 2 चौरस फूट तर पिंजरा पद्धतीत 72 चौरस इंच

0: जागा पुरेशी होते. व्यवसायाची जागा ही शक्यतो उंचावर, शहरापासून दूर, दळणवळणास सोयीची, वीज पाणी यांची सहज उपलब्धता असणारी, माळरानाचे स्वच्छ शुद्ध हवेशीर अशी जागा आपण निवडायला हवी. प्रत्येक पक्षाला 8 आठवड्यापर्यंत एकूण साधारणतः 1.5 किलो चिकमेश द्यावं, तर 20 आठवडे या काळात एकूण 6 ते 7 किलो ग्रोअर मॅश, तर 21 ते 72 आठवडे या काळात एकूण 40 किलो लोअर मॅश या प्रमाणात खाद्य देणं अपेक्षित आहे. 21व्या आठवड्यात साधारणतः कोंबडी अंडे देण्यास सुरुवात करते. सुमारे 25 ते 35 आठवड्यात अंडे उत्पादन हे 90% वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. वाढत्या उत्पादनाबरोबरच कृत्रिम उजेडाची वेळ हळूहळू वाढवत न्यावी. दिवस रात्र मिळून जास्तीत जास्त 16 तास प्रकाश पक्ष्यांना मिळण्याची व्यवस्था ठेवावी. त्यामुळं एका वर्षात पक्षापासून 280 अंडे आपल्याला मिळू शकतील. अंडे देण्याचं प्रमाण हे 65%पेक्षा खाली येतात पक्षी काढून टाकावेत. पक्षी 6 ते 8 आठवड्यांचे असताना त्यांची चोच कापावी. चोच कापल्यामुळं खाद्य खाताना तो वाया जात नाही. पक्षी एकमेकांना भांडताना इजा करू शकत नाहीत. पक्षातील मृत्यूचं प्रमाण हे 6%पेक्षा कमी असावं. लसीकरण योग्य वेळी करून घ्यावं. 1 दिवसाच्या पिल्लांना मरेक्स ही लस हॅचरेजमध्ये जर दिली आहे का याची आपण खात्री करावी. त्यानंतर 5व्या दिवशी मानमोडी प्रतिबंधक लासोटा ही लस डोळ्यात आणि नाकात थिंबर टाकावी. याच काळात पक्ष्यांना देवीची लस टोचावी. वयाच्या 12व्या आठवड्यानंतर कॉलरा प्रतिबंधक लस टोचावी. एकाच वेळी एकच लस टोचावी. दरमहा पक्ष्यांना जंतनाशक औषध द्यावं. गोचिड, ढेकूण, पिसवांचा उपद्रव टाळण्यासाठी जागे भोवताली 2% मिलेथियॉन, मॅलेथियॉन 8 ते 10 दिवसांच्या अंतरानं फवारावं. सुरुवातीपासूनच रोगट खुरटी वाढ असणारे पक्षी काढून टाकावेत. वयाच्या 8व्या आठवड्यात पक्षाचे सरासरी वजन हे 1600 ते 1700 ग्रॅम मिळतं. त्याचवेळी पक्षी विकून टाकावेत. म्हणजे अशा पद्धतीने योग्य ते नियोजन आपण कुक्कुटपालनामध्ये केलं तर नक्कीच या कुक्कुटपालनातून आपल्याला 4 पैसे मिळू शकतील.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात कुक्कुटपालन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 6:45 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यमधन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यमधन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी. MS शल्य फेलोइन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, सर्वप्रथम श्रोत्यांना मी सांगू इच्छिते मूळव्याध म्हणजे लाज वाटण्यासारखा आजार नाही. आज जवळपास 3 पैकी 1 व्यक्तीला मूळव्याध आहेच, पण माहितीच्या अभावामुळे अनेक लोक योग्य उपचार घेण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया मूळव्याध म्हणजे नेमके काय. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर घरातील पाण्याचा पाईप सतत जास्त दाब सहन करत असेल तर काय होईल? काही दिवसांनी तो फुगेल, कमकुवत होईल आणि कधी कधी त्यातून गळती पण सुरू होईल. अगदी असंच आपल्या शरीरातही घडू शकतं. आपल्या गुदद्वारामध्ये काही रक्तवाहिन्या असतात. जेव्हा वारंवार होणारी बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, तासनतास बसून राहणे, गर्भधारणा इत्यादीमुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो तेव्हा या रक्तवाहिन्या फुगतात. यालाच आपण मूळव्याध असे म्हणतो. मूळव्याध हा संसर्गजन्य आजार नाही किंवा स्पर्शाने पसरत नाही आणि लाज वाटावी असा तर मुळीच नाही. हा अगदी मधुमेह किंवा BP सारखा सामान्य आजार आहे, पण दुर्दैवाने आपल्या समाजात मूळव्याधापेक्षा त्याबद्दलचे गैरसमज जास्त आहेत. तर आजच्या या कार्यक्रमात आपण हे सगळे गैरसमज दूर करून मूळव्याधाबद्दलचं खरं आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेऊ, कारण योग्य माहिती हीच उत्तम उपचाराची पहिली पायरी. शौचा

0: हे रक्त पडणे म्हणजे मूळ व्याधच. असे मुळीच नाही. हा अत्यंत धोकादायक समज आहे. शौचावाटे रक्त पडण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे फिशर, पॉलिप्स, आयबीडी म्हणजेच इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, ज्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटीसचा समावेश असतो, गुदद्वाराचे इन्फेक्शन, कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचे कॅन्सर. त्यामुळे वारंवार रक्त येत असेल तर स्वतः मूळव्याध आहे असे समजू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मूळव्याध फक्त वृद्धांनाच होतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजच्या काळात तरुणांमध्येही मूळव्याध मोठ्या प्रमाणात दिसून येते. दिवसभर बसून काम करणे, बद्धकोष्ठताचे त्रास असलेली लोक, गर्भवती महिला इत्यादी लोकांमध्ये हा त्रास होऊ शकतो. तिखट खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तर तिखट अन्न खाल्ल्यामुळे मूळव्याध होत नाही. मूळव्याध होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, कमी पाणी पिणे, कमी फायबरयुक्त आहार घेणे, अधिक काळ बसून राहणे. तिखट पदार्थांमुळे आधीच असलेली जळजळ थोडी वाढू शकते, पण ते आजाराचे मुख्य कारण नाही. मूळव्याध पुढे जाऊन कर्करोग बनतो? नाही. मूळव्याध कधीही कर्करोगामध्ये परिवर्तित होत नाही, पण मूळव्याध आणि कर्करोगाची काही लक्षणे सारखी असू शकतात. त्यामुळे रक्त येणे किंवा इतर त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य तपासणी केल्याने नेमके कारण समजू शकते. मूळव्याध झाला की शस्त्रक्रिया करावीच लागते, अजिबात नाही. सुरुवातीच्या अवस्थेत बहुतेक रुग्ण हे आहारातील बदल, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम, औषधी उपचार, फायबरयुक्त आहार खाणे याने पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त गंभीर अवस्थेत किंवा औषधी उपचारांनी आराम न झाल्यास शस्त्रक्रिया किंवा लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो. आजच्या काळात मूळव्याधावर आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य रुग्णांमध्ये लेझर उपचारामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव व लवकर बरे होण्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. शेवटी मी सर्व श्रोत्यांना एवढे सांगू इच्छिते की मूळव्याध हा लपवण्याचा किंवा लाज वाटण्याचा आजार नाही. वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा आजार सहज नियंत्रित करता येतो. त्यामुळे रक्त येणे, गाठ जाणवणे, वेदना इत्यादी लक्षणे टाळू नका. विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्छेवार यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 6:50 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर
1: नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी सीमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
2: श्रोते हो नमस्कार. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण मानव हे सर्व मिळून पर्यावरण तयार होतं. या पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे वृक्ष आणि वनस्पती. पृथ्वीवर अगदी पहिला जीव निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि त्यातून एकपेशीय वनस्पती आणि प्राण्यांपासून तर बहुपेशीय अत्यंत कॉम्प्लेक्स असे सजीव या पृथ्वीवर निर्माण झालेत. पृथ्वीवर सजीवांच्या शेकडो प्रजाती परस्परांच्या सहकार्याने जगत आहेत आणि उत्क्रांतीच्या प्रक्रिया ही हळूवारपणे आणि सतत सुरूच आहे. अत्यंत नैसर्गिकपणे चालणाऱ्या पशुपक्षी प्राणी आणि मानवाच्या या विकास प्रक्रियेत मात्र अलीकडच्या काळात मानवाच्या नकळतपणे झालेल्या काही कृतींमुळे आणि चुकांमुळे त्याच्या पर्यावरणामध्ये कमालीची प्रतिकूल असे बदल निर्माण झाले आहेत. मानवी चुकांच्या या बदलांचा वेग प्रचंड असल्याने दिवसेंदिवस मानवाच्या सभोवताली असणारं हे वातावरण अत्यंत दूषित, घातक आणि प्रतिकूल बनत आहे. हे दैनंदिन निरीक्षणावरून सहज आपल्या लक्षात येतं. हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि त्यातून येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता फार बिघडून गेली आहे कारण प्रदूषणामुळे अत्यंत घातक

असे पदार्थ अन्न साखळीच्या माध्यमातून मानवाच्याच नव्हे तर सर्व सजीवांच्या शरीरामध्ये आता प्रवेशित झाले आहेत. त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या स्थितीत आपण विवेकशील असल्याने चुकांकडून शिकत शिकत आपण मानवाने आपल्याच पर्यावरणाला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या परिसरातील पर्यावरण स्नेही नागरिकांपासून तर जागतिक स्तरापर्यंतच्या विविध पर्यावरणीय चळवळीतील कार्यकर्ते संशोधक विद्यार्थी यांच्या कृतीशील उपक्रमातून आपल्या वसुंधरेवरील पर्यावरण पुन्हा एकदा मानवासह संपूर्ण सजीवांना अनुकूल करण्यासाठी आपण आता सज्ज झालेले आहोत. मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की पर्यावरण

0: विद्यार्थी यांच्या कृतीशील उपक्रमातून आपल्या वसुंधरेवरील पर्यावरण पुन्हा एकदा मानवासह संपूर्ण सजीवांना अनुकूल करण्यासाठी आपण आता सज्ज झालेले आहोत. मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणातील जैविक घटकांपैकी वनस्पती या महत्वाच्या घटक आहेत. या वनस्पती अगदी एकपेक्षा सूक्ष्म अशा शैवालांपासून तर प्रचंड महाकाय वृक्षांपर्यंत अथंग पसरलेल्या महासागरापासून तो सुदूर जमिनीच्या सर्व भागांवर पसरलेले आहेत. खरं तर या पृथ्वीवर प्राणी येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचं कार्य याच वनस्पतींनी केलं आणि त्यामुळे त्यांना आपण पृथ्वीचे आद्य नागरिक म्हणतो. आपल्या पृथ्वीच्या भूभागावरील वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषण करून जगातील सर्व सजीवांना लागणार अन्न निर्मितीचं कार्य करतात. सर्व सजीवांना जीवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू देखील निर्माण करतात. जमिनीपेक्षा पाण्यातील वनस्पतींचं प्रमाण खूप जास्त असल्यानं महासागरात अन्न निर्मितीचा आणि प्राणवायू निर्मितीचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असतं. याच वनस्पतींनी कोटी कोटी वर्षांपूर्वी केलेल्या प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे जीवाश्म इंधनाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांचे प्रचंड साठे निर्माण केले आहेत. जमिनीवरील गवतवर्गीय, झुडूपवर्गीय वनस्पती, छोटे वृक्ष आणि मोठे वृक्ष एकत्रितपणे हरित आच्छादनाची निर्मिती करून पृथ्वीवरील मृदा म्हणजे माती निर्मितीचं अत्यंत मोलाचं कार्य करत असतात. या मातीमध्ये शेकडो सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म असे प्राणी सातत्याने कार्य करत असतात आणि त्यातून एका सूक्ष्म अशा इकोसिस्टीमची संरचना होते. मातीमुळेच वसुंधरा हिरवीगार झाली आहे. वनस्पतींचे मूळ सातत्याने मातीमध्ये पाणी मुरवण्याचं कार्य करत असतात, त्यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण देखील वाढत असतं. हीच मूळ मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे मातीचं संवर्धन देखील वनस्पती करत असतात. वनस्पती आपल्या पानं, फुलं, फळं, मुळं आणि बियांच्या रूपाने सर्वच आणि विविध प्रकारच्या प्राणी प्रजातींना अन्न पुरवत असतात आणि त्यामुळे अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे निर्माते म्हणून वनस्पतींचं स्थान आहे. वनस्पती क्षणोक्षणी आपल्या शरीरातून पाण्याचे उत्सर्जन बाष्परूपाने करत असतात, त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. लाखो लिटर जमिनीतलं पाणी शोषून ते पुन्हा हवेमध्ये सोडण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य वनस्पती करत असतात. हे पाण्याचे तुषार आपल्या भोवती असणाऱ्या पर्यावरणातील तापमान कमी करण्याचं काम करत असतात. हेच तुषार रूपी पाणी हवेतील तरंगणारे घातक सूक्ष्म कण चिकटवण्याचं कार्य करतात आणि त्यांना कमी करण्याचं काम देखील करतात. तेव्हा वृक्षारोपणासाठी कृतीशील होऊयात आणि आज संकल्प करूयात की आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी. धन्यवाद श्रोते.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती ऐकलीत. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2:05. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेली आहेत. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे ठीक 7 वाजता आज दिनांक 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सकाळी 7:40 काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. सकाळी 8:55 लखलख चंदेरी.

अजून 40 मिनिटांनी भावधारा. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 नागपूर जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2 कृषीवाणी आणि 2:30 नादब्रह्म. श्रोते हो, आपल्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत संध्याकाळी 5:00, 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात मेघना एम नाईक आणि सहकार्यांच्या आवाजात संगीत भजन. कार्यक्रमांची रूपरेषा ऐकू शकाल 6:50. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसान वाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 काही गझल आपण ऐकू शकाल. रात्री 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साइट्स आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रफुल्ल खापेकर यांचं गिटार वादन, त्यांनी सादर केलेला राग श्याम कल्याण आपण ऐकू शकाल. श्रोते हो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात फाउंड्री उद्योगासाठी हीट ट्रीटमेंट फर्नेसेस तयार करणाऱ्या मास इंजिनियर या फर्मच्या अर्चना पवार यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग सादर करते मुक्सित मुजावर. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30. सकाळी 9:30 नाट्यधारा, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 गाता रहे मेरा दिल,

सकाळचे 7 वाजले आहेत. श्रोतेहो, आज दिनांक 13 ऑगस्ट 2026. आजचा सुविचार: आपली प्रत्येक कृती ही बीजासारखी असते आणि जे पेरलं जातं तेच पुढं उगवून येत असतं. म्हणूनच आपली प्रत्येक कृती आणि त्यामागचे विचार शुद्ध असतील याकडं जाणीवपूर्वक लक्ष ठेवणं गरजेचं असतं. सुविचार आपण ऐकलात.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे, केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
3: बावलेटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
2: काय
3: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
2: कचसन?
3: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
4: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
5: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक

0: जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोते हो, एक निवेदन. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा 2026 अभियानाच्या अनुषंगानं नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांनी राष्ट्रध्वज फडकवताना भारतीय ध्वज संहितेतील तरतुदींचं काटेकोर पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हर घर तिरंगा 2026 अभियानाचा कालावधी 9 ते 17 ऑगस्ट 2026 असा आहे. या कालावधीत नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांना अभियानाच्या कालावधीतील कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे. मात्र राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा, सन्मान आणि पावित्र्य अबाधित राहील याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने 2022 भारतीय ध्वज संहितेत केलेल्या सुधारणेनुसार खुल्या जागेत किंवा नागरिकांच्या घरावर फडकवण्यात आलेला राष्ट्रध्वज दिवस तसेच रात्र अशा दोन्ही वेळेस फडकवता येतो. त्यामुळे हर घर तिरंगा अभियानात नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार राष्ट्रध्वज फडकवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच अभियानाच्या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी विशिष्ट दिवस किंवा वेळेचं बंधन नाही. नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी राष्ट्रध्वज फडकवता येईल. मात्र राष्ट्रध्वज फडकवताना त्याचा योग्य सन्मान राखणं आणि भारतीय ध्वज संहितेतील सर्व नियम आणि तरतुदींचं पालन करणं आवश्यक आहे. देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी नागरिकांनी हर घर तिरंगा 2026 या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, तसंच राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि पावित्र्य जपावं असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केलं आहे. निवेदन संपलं.
2: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:07 होत आहेत. श्रोते हो, आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
2: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरेपण येऊ शकतं.
1: आवाजाचा दणदणाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया.

0: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 13 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे, आणि मी तर एकच टाकली होती।
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात।
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे, लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।

0: आकाशवाणी पुणे। विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण। राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय। राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार। आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती। 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात। आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस, धरणांमध्ये सध्या 72% उपयुक्त पाणीसाठा। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा विधेयकाला संसदेनं काल मंजुरी दिली। राज्यसभेनं काल हे विधेयक संमत केलं। 1962 राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा सुचवणारं हे विधेयक सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत सादर केलं। या दुरुस्तीमुळे पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, कुटीर उद्योग, हस्तशिल्प प्रक्रिया, विपणन, साठवणूक, निर्यात आयात, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांमध्ये सहकार क्षेत्रासाठी कार्यरत पात्र संस्थांना थेट आर्थिक मदत मिळू शकणार आहे। देशातील सहकार क्षेत्राची व्याप्ती आता पारंपरिक सहकारी संस्थांपुरती मर्यादित राहिलेली नाही। या दुरुस्तीमुळे सहकाऱ्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना थेट कर्ज आणि अनुदान उपलब्ध होईल, असं मोहोळ यांनी सांगितलं। लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक काल विरोधकांच्या गदारोळातच कोणत्याही चर्चेविना संमत झालं। परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल लोकसभेनं घेतला। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं। याबाबत बोलताना शहा म्हणाले,
1: जब से संसद सत्र शुरू हुआ तब से लगातार मैं संसद में आता हूं, मेरी चैम्बर में बैठा हूं। चूंकि संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा। नीट आंदोलन के छात्र प्रदर्शन पर सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए और विपक्ष तैयार हो जाए। पहले तो ये यही मांग कर रहे थे, हमने हाँ बोल दिया। मेरी ओर से भी मैंने कह दिया है कि मैं किसी भी सवाल का जवाब देने के लिए

0: संसद में तैयार हूं, मगर वो चर्चा ही नहीं होने देना चाहते। सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार हैं। मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा। सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं।
1: दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी विरोधकांची मागणी आहे असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं। राज्यातल्या विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते। सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे। ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी शिक्षण संस्था आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेईल, त्या आधारावर राज्यासाठीचं समग्र धोरण ठरवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे। यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे। शहरांचा नियोजनबद्ध विकास आणि पायाभूत सुविधांचं सक्षमीकरण करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नोंद 7/12 उतार्यावर नाही त्या सर्व शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधितांना दिले आहेत। गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव विश्वजित कोवासे यांच्यासह मुख्याध्यापक आणि 2 अधीक्षकांवर काल गुन्हे दाखल करण्यात आले। दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल शाळेला भेट देऊन पाहणी केली। राज्यातल्या सर्व 513 अनुदानित आश्रमशाळांचं येत्या 3 महिन्यात थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचं उईके यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। विद्यार्थ्यांनी तर्कशुद्ध विश्लेषण क्षमता, नवोन्मेष, नैतिक मूल्य आणि विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत आणि विद्यापीठांनी यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। ते काल पुण्यात MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या 11व्या विद्यारंभ सोहळ्यात बोलत होते। स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हजारो नागरिक, शाळकरी, विद्यार्थी, शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते। नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, स्काउट गाईडचं पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते। बीडमध्ये तिरंगाच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं। परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनाचा सोहळा नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नुकताच पार पडला। या सोहळ्यात महाराष्ट्राची अस्मिता आणि येवल्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचं प्रतीक असलेल्या येवला पैठणीच्या गौरवार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आलं। येवल्याच्या पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे येवल्याच्या विणकर बांधवांच्या पिढ्यानपिढ्यांच्या मेहनतीला मिळालेली राष्ट्रीय पावती आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ग्रंथ हातात घेऊनच वाचले पाहिजेत असं मत ज्येष्ठ प्रवचनकार विवेकशास्त्री गोडबोले यांनी व्यक्त केलं। ते काल सातारा इथं श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड मासिकाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। यावेळी सज्जनगड मासिकाच्या 901व्या अंकाचं प्रकाशन करण्यात आलं। मुंबईत कुर्ला पश्चिम इथं काल पहाटे 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले। दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत महापौर रितू तावडे यांनी जाहीर केली आहे। मध्य रेल्वेच्या पुण्यातील हडपसर ते लोणी मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पनवेल नांदेड एक्सप्रेससह काही गाड्या थांबवण्यात आल्या होत्या। रेल्वे मार्ग सुरक्षित असून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वे अभियंत्यांनी सांगितलं आहे। पिंपरी चिंचवडमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली। हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे। स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी

0: पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि उत्तराखंडच्या संघांनी विजयी सलामी दिली. राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस झाला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 160%, तर नागपूर विभागात 80% पाऊस झाला. पुणे विभागात सरासरीच्या 86.6% पाऊस झाला आहे. मोसमी पावसाच्या जून ते सप्टेंबर या हंगामासाठी राज्याची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी 649.2 mm आहे आणि आतापर्यंत 638.2 mm पावसाची नोंद झाली आहे. राज्यातले मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून धरणांमध्ये सध्या 72.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागानं काल ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी याच दिवसाच्या तुलनेत यंदाचा एकूण साठा काहीसा कमी आहे. पुणे विभागात उजनी धरण जवळजवळ पूर्ण भरलं आहे. पानशेत, भाटघर, खडकवासला, वरसगाव आणि मुळशी ही धरणंही पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणात 89.59% उपयुक्त पाणीसाठा असून कोल्हापूर विभागातल्या राधानगरी धरण 100% भरले आहे. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस, धरणांमध्ये सध्या 72% उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेली आहेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

0: जयश्री शिवराम आणि सचिन पिळगावकर यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमर हळदीपूर यांचं. एक गाणे ताजेतवाने आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम सांगरकर आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पूर्ण श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची उद्दिष्टे आणि पार्श्वभूमी जाणून घेतली. आजच्या भागात या योजनेसाठीची पात्रता, लाभार्थी निश्चिततेची प्रक्रिया, लाभार्थी यादी तयार करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्र तसेच पारदर्शक अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. यासाठी आजही आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
2: सर, बऱ्याचदा असं होतं की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळेत पूर्ण व्हावी हे खूप महत्वाचं असं, तर त्याच्यासाठी आपल्या शासनाचा अशी काही यंत्रणा आहे का?
1: ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण पोर्टल केलेलं आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडून संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमच्या असिस्टंट रजिस्ट्रारच्या ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000 जास्त ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती

0: घेऊ शकतात, काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR कलेक्टर यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोणकोण अपात्र असणार आहे, याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17 लाख शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. यामध्ये 7 लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10 लाख सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत. आणि या जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
1: नक्कीच सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?
0: शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17 लाख शेतकऱ्यांपैकी 11.5 लाख शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यामुळे आम्ही या सर्व 11.5 लाख शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल, त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये यादी बघता येईल, किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि अग्रिस्टॅक प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे.
1: नक्की सर, त्याच तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचा होता की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर आपलं सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे, अजून काही आहे का अशी माहिती?
0: आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्यांनी गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महायटीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महायटी पोर्टल तुम्हाला दाखवलं जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल, हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्सचं बटन आहे, ते ग्रीव्हन्स बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे योग्य वाटली तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरसह शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27 साठी कर्जासाठी अप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एका दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज नाकारू शकत नाही एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छित.
1: नक्कीच, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या खरं तर विकासासाठी किंवा त्यांच्या एक शेतीची एक पुनर्संधी किंवा एक सकारात्मकता यावी यासाठी खरंच ही योजना खूप छान अशी राज्य शासनाने सुरू केलेली आहे. सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल?
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजने

0: मध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्री स्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचा आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डेटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत. म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढं सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नात पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत आपले

0: माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
0: सर, खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खर तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते.

0: या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटी वरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयानी बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याच्या गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.
4: रूपा, तुझं गंगावत किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतात.
5: बावळटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
4: काय
5: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
4: कचसन?
5: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
6: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
7: बाळे, कोण शिवल्यागत का बंद हाय? बाळे, साळी पिरून घाऊ येतात वे. उठा दी आणि माधव मिशनला जात फास्टात.
8: वय दातासाठी एक नंबर.
9: माधव मिशन, डेबल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
3: श्रोत्या हो, आता प्रसारित करत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
10: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
11: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर बाबासाहेब दर्डे यांच्याशी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब दर्डे यांच्याकडून घेत असतो. आजही आबासाहेब दर्डे आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांचं आपण प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर दर्डे, आपल्या कार्यक्रमात स्वागत.
12: नमस्कार मॅडम.
11: डॉक्टर, मला सांगा, बस्ती म्हणजे नेमकं काय आणि आयुर्वेदानुसार पावसाळ्यात द्यायची बस्ती म्हणजे काय?
12: तुम्ही जर विचारला की बस्ती म्हणजे नेमकं काय, खर तर आयुर्वेदात बस्ती हे शरीर शुद्धीचं पंचकर्मातला एक प्रकार सांगून ठेवलाय. आयुर्वेदानुसार पंचकर्म, वमन, विरेचन, बस्तीतले दोन प्रकार निरोळ, अणुआसन आणि नस्य असे 5 प्रकार सांगून ठेवलेत. हे नेमके कशासाठी आहे तर शरीर शुद्धीसाठी हे पंचकर्म आहे. तुम्ही ऐकलं असेल आयुर्वेदात कोणताही विकार समूळ बरा केला जातो असं आपण नेहमी ऐकतो, पण हे मग कसं काय? आयुर्वेदात जे रूट कॉज आहे, कोणत्याही विकाराचं जे रूट कॉज आहे, जे मूळ कारण आहे, ते कारणच काढून टाकलं जातं जेणेकरून परत त्याच्यापासून कोणताही विकार उत्पन्न होता कामा नये. त्यामुळं आयुर्वेदानं शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा आणि रसायन चिकित्सा असे वेगवेगळ्या ट्रीटमेंटचे पार्ट सांगून ठेवले. शमन चिकित्सा म्हणजे पोटातील औषधं, शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्मातले 5 प्रकार आणि रसायन चिकित्सा म्हणजे पुनर्भव चिकित्सा. एखादा विकार बरा झाला तर तो पुन्हा उत्पन्न होऊ नये ह्याच्यासाठी जी ट्रीटमेंट केली जाते त्याला रसायन चिकित्सा असं म्हटलं जातं आणि ती जनरली शरीर शुद्धी नंतर केली जाते. आता पंचकर्म म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो की काही

0: तरी झाल्यावरच पंचकर्म करावं का? तर असं अजिबात नाही. आयुर्वेदात प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ह्या धर्तीवर ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे काय? तर मुळात विकार उत्पन्न होऊ द्यायचे नाहीत आणि झाले तर मग त्याची ट्रीटमेंट सांगितली. विकार उत्पन्न होऊ नये म्हणून त्यासाठी काय सांगून ठेवले? आयुर्वेदानं दिनचर्या सांगितली, आयुर्वेदानं ऋतुचर्या सांगितली. म्हणजे काय? रोज उठल्यानंतर झोपेपर्यंत कसं राहिलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, कधी आणि किती खाल्लं पाहिजे, इथंपासून दंतमंजन कसं करायचं, पाणी किती प्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आयुर्वेदानं केलेला आहे. हे जसं दिनचर्या आहे तसं ऋतुचर्या आहे. ऋतुचर्या म्हणजे काय? ऋतूनुसार उन्हाळ्यात कसं राहिलं पाहिजे, उन्हाळ्यातलं खाद्य पदार्थ काय पाहिजेत, उन्हाळ्यातले पेय पदार्थ काय पाहिजेत, पावसाळ्यात कसं राहिलं पाहिजे, खाल्लं पाहिजे आणि थंडीत स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याचा सविस्तर चर्चा किंवा उहापोह हा आयुर्वेदात केलाय. पण नेमकं आपण ते करत नाही. आपण ऋतुचर्यानुसार राहत नाही, ऋतुचर्यानुसार खात नाही, ऋतुचर्यानुसार पित नाही. कुठल्याही ऋतूत काही केलं जातं. आता सीझनल फळ सोडून आता बाराही महिने फळ मिळतात आणि त्याचं सेवन केलं जातं. दिनचर्येच्या हिशोबानं आपण कळणार रात्री म्हणजे शिफ्ट ड्युटीचंच प्रकरण असं आहे की दिवसा झोपतात रात्री काम करतात आणि ह्या गोष्टींमुळं विकारांची दोषांची शरीरात संचय व्हायला लागतो, विकार उत्पन्न व्हायला लागतात आणि आजार मागे लागतात. तर हे होच नाही म्हणून दिनचर्या ऋतुचर्या सांगितल्याने ते होत नाही. आता दिनचर्या ऋतुचर्या पाळली जात नाही, अजून विकार उत्पन्न नाही, शरीरात दोषांचा संचय आहे आणि भविष्यात विकार उत्पन्न होणार आहे अशांसाठीही पंचकर्म आहे. आणि ज्यांना एखाद्या मग तो शारीरिक दोष असो मानसिक दोष असो याच्यासाठीही आयुर्वेदात पंचकर्म सांगून ठेवले. आणि त्यातला एक भाग म्हणजे बस्ती.
1: डॉक्टर, बस्ती विषयी आपण माहिती देत आहातच, याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 298225 298225.
0: बस्ती चिकित्सा जनरली जी सांगितली आहे ती वात व्याधींसाठी बस्ती चिकित्सा आहे. त्यामुळे वाताचे विकार असतील तर त्याच्यासाठी बस्ती चिकित्सा प्रामुख्याने वापरली जाते आणि लोकांनी जवळपास तेच माहिती आहे की वात झाला की बस्ती घ्यायचं आहे. पण तसं खरं आहे का? हे अर्ध सत्य. बस्ती हे वातासाठी वापरलं जातं अगदी बरोबर आहे, फक्त ते वातासाठीच वापरलं जातं असं नाही आहे. ते कफाच्या विकारांमध्येही वापरलं जातं, ते पित्ताच्या विकारांमध्येही वापरलं जातं, ते ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांच्यासाठी वापरलं जातं, ज्यांना गर्भधारणा झाली त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी वापरलं जातं. म्हणजे बस्ती चिकित्सा वात पित्त कफाच्या ह्या तिन्ही दोषांच्या कोणत्याही अवस्थेत आपल्याला ही वापरता येऊ शकते. बस्ती चिकित्सा करत असताना त्याचा काही कालावधी आहे का? तर जनरली वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्यात ज्यांना विकार नाहीत, विकार नाही याचा अर्थ एखादा आजार अभिव्यक्त झालेला नाही, एखादा आजार त्यांना झालेला नाही असं आपण समजूया. दिनचर्या चुकीच्या, ऋतुचर्या चुकीच्या, शरीरात दोषांचा संचय होते, शरीरात दोष साठलेले आहेत पण विकार नाही झाला, अशा लोकांनी आपण वर्षा ऋतूतच केलं तरी चालणार आहे. वर्षात एकदा केलं, एकदा म्हणजे एक दिवसांचं बस्ती नसतं ते, एकदा म्हणजे 15 दिवसांचं, 7 दिवसांचं, 21 दिवसांचं, इथे वेगळे सेटिंग आहेत. आयुर्वेदानुसार वेगळे प्रकार सांगून ठेवलेत बस्तीचे. तर ते नुसतं दोष काय आहेत, कधीपासून आहे ते तपासणी केल्यानंतर ठरतं, त्यानुसार आपल्याला ते ट्रीटमेंट बस्तीची करता येते. त्यामुळे विकार उत्पन्न नाही झालेत अशा लोकांनी जर ठराविक काळच आपल्याला कुठला करायचा असेल तर तो बस्तीसाठी आपल्याला वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हा योग्य काळ सांगून ठेवलाय. म्हणजे वाताचे विकार आपल्याला टाळता येऊ शकतील किंवा इतरही विकार जे आहेत ते. खर तर एखादा आजार उत्पन्न झाला की मग मात्र त्या गोष्टींसाठी बस्तीला एक ठराविक काळातच करायचं असं नाही. मग ते उन्हाळ्यातही चालतो, तो पावसाळ्यातही चालतो, तो हिवाळ्यातही चालतो. अशा वेळेला मग आपल्याला वैद्यांचा सल्ला घेऊन आहाराचं नियोजन करून आपल्याला बस्ती चिकित्सा करणं गरजेची गोष्ट आहे.
1: डॉक्टर, बस्ती विषयी आपण माहिती देत आहातच, याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्क
2: संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98225 261 99 98225 261

0: 61:99.
1: खरंतर जसं वाद विकाराच्या बाबतीत सांगतोय, तसं डोळ्याच्या बाबतीत, तसंच स्त्रियांच्या बाबतीत त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होताना दिसत असतो. डोळ्याच्या बाबतीत डायबिटिक रेटिनोपॅथी आहे, म्हणजे पडद्यावरती सूज आलेली आहे, पडद्याला रक्तस्राव झालेला आहे, मागच्या नसांना सूज आलेली आहे, किंवा ह्या सगळ्याच्या कॉम्प्लिकेशन म्हणून पडदा त्या जागेवरून सुटत आहे डोळ्याचा पडदा. तर ह्या केसेसमध्ये डोळ्यांच्या इतर क्रियाकल्पांसोबत, डोळ्याच्या इतर पंचक्रमांसोबत बस्ती चिकित्सा ही अमृता समान काम करते. हा फक्त एका सेटिंग मध्ये होईल असं नाही. दोषांची तीव्रता काय आहे, आजार किती मोठा आहे,

0: काळ पूर्ण करतो बस्तीची की त्याचं व्यक्तिपरत्व जे आपण डिसाईड करतो चेक केल्यानंतर तर मग त्याचे बेनिफिट आपल्याला बघायला मिळत असतात. हे जसं डोळ्यांच्या बाबतीत झालं तसेच गर्भिणींच्या बाबतीत. आता बघतोय आपण लेट लग्न आहेत, लेट कन्सेप्शन आहेत, मग IVF आहे, IUI आहे, खूप चक्र करतोय आपण, खूप चक्रा मारतोय गायनेकोलॉजिस्टकडून तरी गर्भधारणा होत नाही. अशा केसेसमध्ये बऱ्याचदा लेट कन्सेप्शन असल्यामुळं किंवा लग्न लेट झालेले असल्यामुळं गर्भाशयाच्या वरती वाताचा परिणाम एवढा मोठा आलेला असतो तो कमी करण्यासाठी ही आपल्याला ह्या बस्तीचिकित्साचा खूप चांगला फायदा करून घेता येऊ शकतो. थोडक्यात काय, शरीर शुद्धीतले जे वेगवेगळे आयुर्वेदात पंचक्रमातले 5 प्रकार सांगून ठेवले त्यातला बस्तीचिकित्सा हा शरीरातले दोष बाहेर काढणारा, शरीर निर्दोष करणारा आणि शरीर निर्दोष करून शरीरातले भविष्यात होणारे विकार आणि झालेले विकार हा घालवणारा खूप मोठा चिकित्सेचा पार्ट आहे. आता पावसाळा आहे कारण ज्यांना विकार नाहीत, आता विकार नाहीत म्हणजे जसं मगाशी सांगितलं तसे दोष आहे पण विकार नाही, म्हणजे आता शुगर आहे, हायपर टेन्शन आहे, तर दोष संचय त्यांच्या शरीरात ऑलरेडी आहे. अशा लोकांना भविष्यात डायबिटिक रेटिनोपॅथी सारखी विकार नको असतील. आयुर्वेदात जी बस्ती चिकित्सा सांगून ठेवली ह्याच्यासारखी बाहरी चिकित्सा आपल्याला करता येत नाही. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी करून घ्यावं, जवळच्या वैद्यांना आपली नाडी दाखवावी, निदान करून द्यावं आणि त्याचा फायदा करून घ्यावा, जेणेकरून भविष्यात होणारे आजारपण आपल्याला नक्की टाळता येऊ शकते.
1: तर डॉक्टर धन्यवाद, आपण खूपच छान बस्तीविषयीची माहिती दिली. पुढच्या भागात आणखी एका वेगळ्या विषयावर आपण डॉक्टर आबासाहेब वर्दे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261699, 98225261699.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.

श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हरघरतिरंगा.com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.

0: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz वर, 100.6 MHz FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. आता ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8 वाजता मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्णपदकं, आतापर्यंत एकूण 29 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत एका विशेष समारंभात 115 कलाकारांना 2024 आणि 2025 या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कार प्रदान करणार आहेत. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सांस्कृतिक राज्यमंत्री राव इंद्रजितसिंह उपस्थित राहणार आहेत. हे दिग्गज कलाकार संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांच्या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या कलाविश्वाचं प्रतिनिधित्व करतात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या महिन्याच्या 20 तारखेला हे अधिवेशन सुरू झालं होतं. राज्यसभेत आज खाणी आणि खनिज सुधारणा विधेयक सादर करण्यात येणार आहे. दरम्यान विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे काल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला. लोकसभेत काल खाणी, खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक मंजूर झालं, तर परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक आणि केरळ नामांतर विधेयकाला काल मंजुरी मिळाली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत आधीच मंजूर झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही असं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. संसदेत शहा यांच्या उत्तराची वारंवार मागणी करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते बोलत होते. चर्चा सुरू झाल्यास ते सभागृहात उपस्थित राहून प्रत्येक सदस्याचं म्हणणं ऐकून घेतील आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी 3 लोकसभेत निवेदन करतील असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंजाबमध्ये जुलै महिन्यात बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसद्वारे घेण्यात

आलेल्या फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेतील कथित पेपर फुटीच्या प्रकरणावरून पंजाब सरकारनं जनतेची दिशाभूल केली आहे असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं या परीक्षेला स्थगिती दिली असून ही परीक्षा आधीच का थांबवली गेली नाही आणि ती नव्यानं घ्यावी का असे प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले असल्याचंही पात्रा यांनी सांगितलं. झारखंडमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा आणि विधानसभेच्या घेरावानंतरही सरकार आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. विद्यार्थी 2024 JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. तसंच सर्व वादग्रस्त परीक्षांमधील कथित अनियमिततेची CBIद्वारे चौकशी व्हावी अशीही त्यांची मागणी आहे. तर झारखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन छाननी तसंच सुरू असलेला CID तपास यांचा हवाला देत या टप्प्यावर परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्रात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत घरोघरी गणना पत्र भरून घेण्याचं काम येत्या 17 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर नवीन नावं समाविष्ट करणं, नावं वगळणं तसंच दुरुस्ती करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मिळणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल सांगितलं. या कालावधीत नवमतदारांसह सध्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही या प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं काल इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. पश्चिम बंगालमध्ये तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारनं जारी केलेली इतर मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय अ आणि ब वर्गातील प्रमाणपत्र कलकत्ता उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहेत. न्यायमूर्ती राजशेखर मंथा आणि न्यायमूर्ती अनुज यांच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार राज्यात ओबीसी अ आणि ओबीसी ब हे वर्गीकरण अस्तित्वात राहणार नाही. पूर्वीच्या प्रणाली अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची वैधता संपुष्ट आल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयानुसार ही प्रमाणपत्र घेतलेल्या व्यक्ती आता खुल्या प्रवर्गातील मानल्या जातील. देशातील हातमाग उद्योगातील महिलांचा सहभाग अधोरेखित करण्याच्या उद्देशानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत सृजन व्हॉइसेस फ्रॉम द लूम या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. विणकर महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाची आणि देशाच्या विणकाम वारशाच्या योगदानाची दखल घेण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव शमीराव सहभागी होतील तर 6 हातमाग समूहातील 100 अधिक महिला सहभागी होणार आहेत. या महिला आपलं अनुभव कथन देखील करणार आहेत. यावेळी महिला विणकरांच्या प्रवास आणि अनुभव कथनाचा एक संग्रह देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांची निदर्शनं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची चिन्ह आहेत. अवामी एक्शन कमिटीनं जगभरातील काश्मीरींना आज निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सुमारे 100 नागरिकांचा बळी गेला आहे असं जम्मू काश्मीर जॉईंट एक्शन कमिटीचे ज्येष्ठ नेते सरदार शब्बीर यांनी सांगितलं. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक यात सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधले विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, स्काउट गाईडचं पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते. बीडमध्ये तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कांद्याची खरेदी आणि साठवणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांची एक बैठक घेतली. यावेळी निकृष्ट कांद्याची विल्हेवाट लावण्याचं धोरण, बाजारातली परिस्थिती आणि वाजवी दरात कांद्याचा अखंड पुरवठा करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

0: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13-17 सप्टेंबर दरम्यान T20 क्रिकेट मालिका होणार आहे. नवी दिल्लीत हे सामने होतील असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय तलवारबाजांनी 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या वरिष्ठ गट फॉईल प्रकारात कनकलक्ष्मी हिनं सुवर्ण तर अशितानं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या वरिष्ठ गटात एपी प्रकारात राजेंद्र शेरजिंग यानं तर सबरे प्रकारात करण सिंग यानं सुवर्ण पदक पटकावलं. सबरे प्रकारात कुमारसेन स्तब्न पद्म गिशो निधी यानं कांस्य पदक मिळवलं. नायजेरियातील लागोस इथं होत असलेल्या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 29 पदकं मिळाली आहेत. हवामान. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान विभागानं आज पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून या भागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्ण पदकं आतापर्यंत 29 पदकांची कमाई. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. महाराष्ट्रातील एक थोर संत शिर्डीचे साईबाबा ते सांगतात की श्रद्धा पाहिजे आणि सबुरी पाहिजे. पण श्रद्धा पाहिजे आणि सबुरी पाहिजे म्हणजे काय? श्रद्धा सत्कर्मावर पाहिजे आणि सबुरी सत्कर्माचं फळ मिळण्यासाठी पाहिजे

त्याचा खरा अर्थ आहे. पण आज आपण काय म्हणतो, आज श्रद्धा ठेवायची ती कुठल्या तरी बुवावर, कुठल्या तरी बाबावर, कुठल्या तरी महाराजावर, कुठल्या तरी संन्याशावर किंवा कुठल्या तरी फकीरावर ठेवायची, याला आपण श्रद्धा म्हणतो. याला श्रद्धा म्हणत नाही. श्रद्धा सत्कर्मावर पाहिजे आणि सबुरी सत्कर्माच्या फळासाठी पाहिजे. बघा तुम्ही की कुठलीही गोष्ट जी आपण चांगली करतो ती गोष्ट फळायला यायला वेळ लागतो. पण दुष्कर्माचं तसं नाही. दुष्कर्माचं फळ ताबडतोब मिळतं, सत्कर्माचं फळ मिळायला वेळ लागतो. घर बांधायला वेळ लागतो पण घर मोडायला वेळ लागत नाही. तसं सत्कर्माच्या फळाला वेळ लागतो आणि म्हणून सबुरी पाहिजे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की श्रद्धा आणि सबुरी याचा अर्थ श्रद्धा सत्कर्मावर पाहिजे आणि सबुरी सत्कर्माच्या फळासाठी पाहिजे. म्हणून श्रद्धा आणि सबुरी पाहिजे असं जे साईबाबा सांगतात त्याचा अर्थ हा असा आहे. तुम्ही समजता तसा तो नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून सत्कर्म करायचं का दुष्कर्म करायचं हे तू ठरवायचंयस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. लोकांचा असा समज आहे की कर्म आपण करायचं आणि फळ देवानं किंवा दैवानं किंवा तथाकथित नियतीने द्यायचं. परंतु ही त्यांची समजूत चुकीची आहे. जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत या संदर्भात असा आहे की कर्माची फळ देण्याची व्यवस्था निसर्गानं कर्मातच करून ठेवलेली आहे. म्हणून सत्कर्माचं फळ सुख आणि दुष्कर्माचं फळ दुःख हे ठरलेलंच आहे. फळ मिळायला कमी अधिक वेळ लागेल इतकंच. बरं वाईट फळ मिळणं हे निसर्गाच्या नियमानं धरून आहे. फळ कधी मिळावं हे त्या कर्माच्या जातीवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ काही वृक्ष 5 वर्षांनी फळं देतात तर काही वृक्ष 100 वर्षांनी फळं देतात. तसंच कर्मफळाच्या बाबतीत आहे. कर्मफळ मिळण्याचा कमी अधिक अवधी कर्माच्या जातीवर अवलंबून असतो. माणूस कळत नकळत जी चांगली आणि वाईट कर्म करत असतो त्या सर्वांचा हिशोब आपण ठेवला नाही तरी तो सर्व हिशोब अंतर्मनाच्या द्वारे गुप्त रूपानं ठेवण्याची व्यवस्था निसर्गानं करून ठेवलेली आहे. म्हणून या निसर्गाच्या नियमानुसार त्या कर्माची बरी वाईट फळं मिळणं क्रमप्राप्त आहे. तेव्हा एखादा माणूस आपलं सुयश हिरावून घेतो याचाच दुसरा अर्थ असा की आपल्याला अपयश मिळतं. ज्या अर्थी अपयश मिळालं त्या अर्थी ते अपयश निसर्ग नियमानुसार पूर्वी केलेल्या चुकांचं फळ असतं. यशाचं कर्तृत्व माणूस स्वतःकडे घेतो त्याप्रमाणे अपयशाचं मातृत्व सुद्धा त्याच्याचकडे जाणं क्रमप्राप्त आहे. शहाणपणाचा अभाव हा मुख्यत्वे करून माणसाच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. याबाबतीत एक विशिष्ट गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की निसर्गानं मानवाला बुद्धी आणि कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. मानवाला बुद्धी आणि कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. बुद्धीचा योग्य वापर न केल्यास दुःखद घटना हातून होण्याची दाट शक्यता असते. म्हणून जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे तो हा की वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. या सिद्धांतानुसार पूर्वी केलेली बरे वाईट कर्म आणि वाट्याला आलेली दुःखद परिस्थिती वगैरे गोष्टींचा कोळसा उगाळत बसण्याऐवजी शहाणपणानं, हुशारीनं आणि सावधपणे प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढीत काढीत यशस्वी आणि सुखी जीवनाकडे वाटचाल करणं अधिक हिताचं आणि शहाणपणाचं ठरेल. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी पोट भरण्यासाठी काहीतरी करतच असतो. निसर्गानं माणसाला पोट दिलेलं आहे त्याचा हेतूच असा आहे की माणसानं काम करीत राहणं हा होय. निरनिराळ्या प्रकृतीचे किंवा आवडीचे लोक पोट भरण्यासाठी निरनिराळी कामं करत असतात. सर्व लोक एकाच प्रकारचं काम करतात असं केव्हाच घडत नाही आणि घडणारही नाही. जगन्नाथाचा हा जगाचा रथ जो सुखेनैव चालतो आहे त्याला कारण निरनिराळ्या प्रकृती

0: तिचे लोक निरनिराळी कामं करत असतात हे होय. तात्पर्य, पोटासाठी कार्य करीत राहणं हा निसर्गाचा त्रिकालाबाधित नियम आहे. या निसर्ग नियमाप्रमाणे काम करण्याचं जे टाळतात किंवा टाळाटाळी करतात त्यांच्या टाळक्यावर निसर्गाचे लत्ता प्रहार बसण्याचीच दाट शक्यता असते. याच्या उलट या निसर्ग नियमाला अनुसरून जे कार्यरत असतात त्यांच्यावर निसर्गाकडून कृपेचा वर्षा होत राहतो. म्हणून काम करण्यात कसूर न करता जे कसून आणि कौशल्यानं काम करतात ती माणसं खरोखरच भाग्यवान होत. म्हणून जीवनविद्या सर्वांना, लव वर्क म्हणजे कर्तव्यावर प्रेम करा असा संदेश आवर्जून देते. पोटासाठी काम करणं हे निसर्ग नियमांप्रमाणे अटळ असल्यामुळं प्रत्येक माणसाला काम हे करावंच लागतं. आणि काम जर करायलाच पाहिजे तर रडत रडत काम करण्यापेक्षा तेच काम हसत हसत करणं हे शहाणपणाचं लक्षण नव्हे काय? प्रत्यक्षात मात्र हा शहाणपणा क्वचितच दिसून येतो. लोक काम करतात ते अत्यंत कंटाळून, नावडीनं आणि कपाळाला हजार आठ्या पाडून, कंटाळा करून काम करण्यानं कामात चुका तर होतातच, पण कामाचा शीण मात्र प्रमाणाबाहेर वाढतो. याच्या उलट कर्तव्यावर प्रेम करून जे आवडीनं काम करतात त्यांना कामाचा शीण तर होत नाहीच, पण त्यांच्याकडून उत्कृष्ट प्रकारचं काम केलं जातं. कर्तव्यावर मनापासून प्रेम करून आवडीनं काम करणाऱ्या माणसाच्या वाट्याला अपवादात्मक प्रसंग सोडता यश येतच, आणि अशी माणसं जीवनामध्ये यशस्वी होतात. आवडीनं काम करून सुद्धा क्वचित प्रसंगी जरी यश मिळालं नाही तरी आपण उत्तम केलं याचं समाधान माणसाला मिळतंच. या संदर्भात एका इंग्लिश लेखकाचं हे वचन चिंतनीय आहे. तो असं म्हणतो, ए रिवॉर्ड ऑफ ए थिंग वेल डन इज टू हॅव इन डन इट. क्रिया तशी प्रतिक्रिया म्हणजे लॉ ऑफ ऍक्शन अँड रिएक्शन. या निसर्ग नियमाला अनुसरून ज्या देशातील लोक नावडीनं काम करून कामामध्ये कसूर करतात त्या देशाचा उत्कर्ष घडवून आणणं ब्रह्मदेवालाही शक्य नाही. याच्या उलट ज्या देशातील लोक कर्तव्यावर प्रेम करून आवडीनं काम करतात त्या देशाचा उत्कर्ष अटळ आहे. सर्व लोक विविध क्षेत्रामध्ये काम करत असतात. समाजव्यवस्था उत्कृष्टपणे चालावी यासाठी आणि पोट भरण्यासाठी काम करणं प्रत्येकाला अटळ आहे. काम सर्वच करतात, परंतु रडत रखडत काम करणं किंवा काम करण्यात शक्यतो टाळाटाळ करणं वगैरे अनिष्ट गोष्टी करण्याची प्रवृत्ती काम करणाऱ्या लोकांमध्ये आढळते. त्यामुळे व्यक्तीला अपयश येतं, त्याच्या नोकरीवर दुष्परिणाम होतो, कुटुंब संकटात सापडतं, समाजव्यवस्था बिघडते आणि राष्ट्र अधोगतीला जातं. या सर्व अनिष्ट गोष्टी टाळण्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी माणसानं त्याच्या वाट्याला आलेलं विधायक काम भ्रष्ट मार्गानं न करता प्रामाणिकपणे, कसोशीनं आणि आवडीनं करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं काम करणं म्हणजे परमेश्वराची फार मोठी सेवा असून तीच खरी त्याची उपासना होय. याचं मुख्य कारण असं की माणूस जेव्हा आवडीनं आणि प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा त्याची तर प्रगती होतेच, पण तो करीत असलेलं काम अनेक लोकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधित असल्यामुळं तो कुटुंबातील, समाजातील आणि राष्ट्रातील लोकांना कळत नकळत सुखी करत असतो. म्हणून वर्क विथ लव्ह इज वर्शिप ऑफ गॉड असा जीवनविद्येचा दृष्टिकोन आहे. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी किंवा उद्योगाचे घरी लक्ष्मी वास करी असं आपल्याकडे म्हटलं जातं. याचा भावार्थ समजून घेणं आवश्यक आहे. या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टिकोन आगळा आणि वेगळा आहे. काम करीत असताना, उद्योग करत असताना किंवा कोणताही व्यवसाय करत असताना त्या कामातून माणसाला सुखी, समृद्ध आणि यशस्वी जीवन प्राप्त झालं पाहिजे. म्हणून लव वर्क हा जीवनविद्येचा सिद्धांत लक्षात घेण्यासारखा आहे. या संदर्भात श्रोत्यांनी आमच्या तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या ग्रंथाचं वाचन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन

चिंतन हास चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:55 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम लखलख चंदेरी.

नाझिया हसन यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बिद्दू यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम लखलख चंदेरी.

0: हीर एक्सप्रेस या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, नक्ष अजीज आणि हरजीत कौर यांच्या स्वरात. संगीत होतं तनिष्क बागची यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम लखलख चंदेरी.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंटर आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: RBI सांगते,
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
0: बालसभा

0: गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आपण ऐकत आहात कार्यक्रम लखलख चंदेरी। कार्यक्रमात आता ऐकूया विद्या गोपाल यांच्या स्वरात फराज या चित्रपटातलं गीत। गीत आणि संगीत आहे समीर राहत यांचं।

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 9:10 होत आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेजसाठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे, साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. मास इंजिनियर्स या फर्मच्या संस्थापिका अर्चना पवार मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. आजच्या भागात त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसारित करत आहोत.

0: ऊर्जेची बचत असू दे किंवा एक पर्यावरण पूरकतेचा दृष्टिकोन, तर तो या व्यवसायामध्ये कसा सांभाळला जातो?
1: आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आता रिसेंटली जे काय वॉर सिनेरिओज झाले, गॅसचा तुटवडा झाला, मार्केटमध्ये गॅसच मिळत नव्हतं, त्या केसमध्ये गॅस मिळत नाही आहे तर मग ज्यांना ऑलरेडी आम्ही मशीन्स दिलेल्या आहेत त्यांनी ते लगेच ऑइलवरती शिफ्ट करून मागितलं की तुम्ही ऑइलवरती शिफ्ट करून द्या, आमच्याकडे ऑइल अवेलेबल आहे. काही लोकांनी नवीन मशीन्सच्या ऑर्डर प्लेस केल्या होत्या, त्या त्यांनी इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट करून घेतले. मग इलेक्ट्रिकलमध्ये काय आहे की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपनींनी सोलर यूज केलेला आहे ना, त्यांना इनिशियली जी मशीन इन्व्हेस्टमेंट करावी लागली ती तेवढीच इन्व्हेस्टमेंट करावी लागली, किंवा इनिशियली जे MSEB चे कनेक्शन्स घेण्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट करावी लागली ती तेवढीच करावी लागली. बाकी तर सोलरवरती तुमचे मशीन चालतात, तुमचं गॅसही सेव्ह होतं आहे, ऑइलही सेव्ह होतं आहे, तुम्ही सोलरवरती मशीन यूज करू शकता. ऑब्व्हियसली तुमचं पॉल्युशन कमी झालं त्या केसमध्ये, अँड दॅट टू इलेक्ट्रिकल फर्नेसमध्ये युनिफॉर्मिटीज चांगल्या मिळतात. एखाद्या जॉबला जे काही पॅरामीटर्स लागतात तर ती खूप युनिफॉर्मली चालते, अँड कम्पेअरली इलेक्ट्रिकलमध्ये मेंटेनन्स कॉल हा कमी असतो. शिवाय जॉबच्या प्रॉपर्टीज चांगल्या मिळतात, हे पण बेनिफिट्स आहेत त्यामध्ये. तर आम्ही त्यामध्येही काम करतो. रादर आम्ही प्रोडक्शन कॉस्ट कशी सेव्ह करता येईल याच्यावरती आम्ही कन्सल्टन्सीही देतो.
0: ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञान सध्याचं, तर त्याचा काही फायदा होतो या क्षेत्राला सध्या?
1: 100% होतो. आमच्या सगळ्या मशीन्स ह्या फुल्ली ऑटोमॅटिक आहेत. आम्ही त्याचं प्रोग्रॅमिंग करतो, आमच्याकडे आमची टीम आहे प्रोग्रॅमर्सची, आणि आम्ही आमची मशीन बनली की आम्ही त्याचं सगळी स्क्रिप्ट रायटिंग करतो, आमच्या एंडला त्याचं सगळं प्रोग्रॅमिंग केलं जातं, आणि जेव्हा साईटवरती मशीन ही इन्स्टॉलेशन केली जाते ती ऑटोमेशनमध्ये चालवून त्याच्यामध्ये प्रोडक्शन काढून त्या पूर्ण ऑटोमेशनचं ट्रेनिंग दिलं जातं, की त्याच्यामध्ये एकतर तुमचे मॅनपॉवर सेव्ह होते, ऑटोमेशन असल्यामुळे तुम्हाला डेटा सगळा एका ठिकाणी मिळतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण मॅनपॉवरवरती डिपेंडंट राहिलोत, काही डेटा बघितला आहे काही डेटा नाही बघितला, मॅन्युअल ऑपरेशनमध्ये बऱ्याच वेळा मिस्टेक्स होऊ शकतात. तर ऑटोमेशनमध्ये काय होतं की तुमचा सगळा डेटा एका कॉम्प्युटरला सेव्ह राहतो, तुम्ही रिमोटली चेक करू शकता की मशीनमध्ये काय चालू आहे किंवा काय आहे. पर्टिक्युलरली त्यावेळेस मशीनजवळ पर्सन नसेलही किंवा इंजिनियर नसेल, सुपरवायझर नसेल किंवा काय, तर नंतर तुम्ही कम्प्युटरवरती जाऊन त्याचा सगळा डेटा एका ठिकाणी बघू शकता की काय टेम्परेचरला मशीन चालली आहे, किती वेळ चालली आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला होता का, हे सगळं ऑटोमेशनमुळे पॉसिबल झालेलं आहे. त्यामुळं आम्ही कंपल्सरी आमच्या मशीनला ऑटोमेशन करून देतोच, आणि वर्किंग आवर्स पण सेव्ह झालेले आहेत त्याच्यामध्ये. कारण पूर्वी जे व्हायचे की मॅन्युअली मटेरियल ठेवावं लागत होतं, उचलावं लागत होतं, त्याच्यामध्ये जो काही आपला टाइम जायचा, तर टाइम सेव्हिंग पण आहे. मशीन ऑटोमॅटिकली रोबोट टाईप काम करते, त्यामुळे तोही बेनिफिट आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही काय केलेलं आहे की

0: आम्ही हे सगळे ऑटोमेशन करताना 24/7 सर्व्हिसेस देतो, आणि आम्ही जे काही सॉफ्टवेअर्समध्ये काम केलेले आहेत हे सगळे सॉफ्टवेअर्स आम्ही क्लायंट एंडला अवेलेबल करून ठेवतो. जस्ट इन केस कधी काही प्रॉब्लेम आला तर रिमोटली आम्ही ते मशीन्स आमच्या सिस्टमवरती घेऊन आम्ही चेक करू शकतो. म्हणजे 2000 किलोमीटरवरती जर मी मशीन सप्लाय केली असेल तर नॉट नेसेसरी की तिथे प्रॉब्लेम आला तर मला पर्सनला पाठवायची गरज आहे. आम्ही आमच्या सिस्टमवरून त्यांची सिस्टम ऑनलाईन घेऊन रिमोटली ॲक्सेस करून चेक करू शकतो की मशीनमध्ये काय इश्यू आला आहे, त्या सायकलमध्ये काय इश्यू आला आहे, जी काय सायकल चालू होती किंवा त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे हे आम्ही आयडेंटिफाय करू शकतो. तो पण पॉईंट क्लायंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे की सर्व्हिसेस इमिजिएटली मिळतात आणि रिमोटली ॲक्सेस असल्यामुळे डिस्टन्स मॅटर नाही करत आहे. आत्ताच्या या केसमध्ये एक असतं ना की लोकलमध्येच घेऊया सर्व्हिसेस कशा मिळणार, तर तो फॅक्टर या केसमध्ये नाही राहत.
1: उत्पादनाची गुणवत्ता आणि कामगारांची सुरक्षितता या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या कशा सांभाळल्या जातात?
0: कामगारांच्या सुरक्षितेवरती मी पहिल्यांदा बोलेन त्याच्यावरती की आम्ही टाइम टू टाइम त्यांना ट्रेनिंग्स देतो आमचे HR डिपार्टमेंट की कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, सेफ्टी शूज वापरायला पाहिजेत, हेल्मेट्स वापरायला पाहिजेत. फायर ट्रेनिंग्स आम्ही देत असतो की अशी अशी कंडिशन असेल तर ती कशी तुम्ही आग विझवता तुम्हाला यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना टाइम टू टाइम ट्रेनिंग देत असतो. ही जी आमच्याकडे आत्ता मॅनपॉवर आहे ही सगळी ओल्ड मॅनपॉवर आहे, 16-17 वर्ष या फील्डमध्ये काम करणारी सगळी टीम आहे. त्यामुळं म्हणजे ही ट्रीटमेंट लाईनमध्ये काम करणारी टीम असल्यामुळे दे आर अवेअर की आपण कुठल्या फील्डमध्ये काम करतो आणि काय काळजी घ्यायला पाहिजे. बट तरीही ॲक्सिडेंट हे ॲक्सिडेंटच असतात, ते ॲक्सिडेंटलीच येत असतात. त्यामुळे आम्ही त्यांना टाईम टू टाईम ट्रेनिंग देणं, सगळे लेबर ESI कव्हर करणं किंवा बाहेर जेव्हा ते जातात तेव्हा त्यांचे इन्शुरन्स करणे, बाकीच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या आम्ही सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू करून घेतलेले आहेत. आणि कामगार असू दे किंवा स्टाफ असू दे सगळ्यांसाठी आम्ही हेल्थचे कार्ड्स अवेलेबल ठेवलेले आहेत मेडिकल ट्रीटमेंटसाठी वगैरे. तर या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेतो त्यांच्या सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू की कधी काय लागलं, कधी काय प्रॉब्लेम आला तर त्यांना चांगलं हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळेल. आणि फॅक्टरीमध्ये आम्ही ह्या गोष्टीची काळजी घेतो की जेव्हा कुठले असे ऑपरेशन्स होत असतील तेव्हा त्यातला एक्सपर्टाईज तो ते काम करून घेईल. लेट से बर्नर फायरिंग करायचं आहे, टेस्टिंग करायचं असेल तर तिथं त्या पर्टिक्युलरली एरियातला एक्सपर्टाईज असल्याशिवाय आम्ही ते काम करत नाही. म्हणजे एखादं ट्रेनिंग मॉड्यूल ठेवलं असेल तर तो एक्सपर्टाईजच ते ट्रेनिंग कंडक्ट करतो. अशा पद्धतीनं आम्ही आमच्या इथं सिस्टम राबवलेली आहे.
1: सुरुवातीलाच आपलं बोलणं झालं तसं की हा मेल डॉमिनेटिंग बिझनेस आहे, तर एक महिला म्हणून सुरुवातीला काही आव्हानं आली समोर या व्यवसायामध्ये?
0: अजूनही येतात, ठीक आहे, तेव्हाही येत होती, अजूनही येतात. बेसिकली मार्केटमध्ये मला पर्टिक्युलरली जो एक्सपिरियन्स आलाय तो असा आहे की लोकांना हिट ट्रीटमेंट फर्नेस लाईनमध्ये लेडी एंटरप्रेन्युअर ती काय करणार असं, की म्हणजे कम्प्लिटली फील्ड जॉब आहे, मग फर्नेस बनवणार, मग नंतर काही इश्यूज आले तर कोण बघणार किंवा काय, असं थोडंसं ज्या क्लायंटना फेस व्हॅल्यूनी माहिती नाही आहे किंवा त्यांच्याबरोबर आम्ही पूर्वी काम केलं नाही आहे त्यांना पहिलं इम्प्रेशन लेडीज बाबतीत हे येतं. बट इव्हेंच्युअली एकदा काम स्टार्ट केल्यानंतर किंवा आमचे आधीचे एक्सपिरियन्सेस त्यांनी बघितले, 1-to-1 जेव्हा मीटिंग होते किंवा डिस्कशन्स होतात आणि मग जेव्हा आम्ही प्रेझेंट करतो की आम्ही इतकी वर्ष, मी 2009 काम करते आहे, 2009 to now 2026, आता 17 वर्ष होऊन गेलेली आहेत या फील्डमध्ये काम करत, आणि मी ही फील्ड सोडून दुसऱ्या एकाही फील्डमध्ये काम नाही केलेलं. मी याच फील्डमध्ये, म्हणजे माझा MBA रिझल्ट यायच्या आधी मी जॉबला लागले, जस्ट एक्झाम दिली आणि मी जॉबला लागले, आणि आता 2026 मी एकाच फील्डमध्ये काम करते. मग जेव्हा आम्ही जातो 1-to-1 मीटिंगला आणि आमचे डिस्कशन्स होतात क्लायंटकडे, मग त्यांना ते अंडरस्टँडिंग होतं की ओके 16-17 वर्ष या फील्डमध्ये काम केलेले आहे, त्यांनी इतके प्रोजेक्ट्स केलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कस्टमाइज डिझाईन्सवरती काम केलेलं आहे, आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स येतो. बट हा इनिशियली थोडंसं आहे की मी या 17 वर्षांमध्ये फर्नेस लाईनमध्ये एकाही लेडी एंटरप्रेन्युअरला भेटलेली नाही आहे. फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लेडीजना मी खूप भेटते, बट फर्नेस लाईन आहे, फर्नेस बनवतात आणि त्याची ओनर लेडी आहे, असं माझी अनफॉर्च्युनेटली कोणाशी भेटच नाही झालेली. आमचे बरेच रिपीट क्लायंट्स आहेत आणि मग त्यांच्याबरोबर आता काम करत करत त्यांना इतकं ते अंगवळणी पडलेलं आहे किंवा त्यांना आता हे समजलेलं आहे की नाही करू शकतात, लेडीजही करू शकतात, चांगलं काम करू शकतात. अँड आम्ही जेव्हा बिझनेस हा चालू केला आणि आता 2026 इतक्या रिपीट ऑर्डर्सवरती काम केलेलं आहे, तरीही त्याची पोचपावतीच आहे ना की आम्ही चांगलं काम केलं म्हणूनच आम्हाला इतक्या रिपीट ऑर्डर्स आहेत, अदरवाईज का ऑर्डर्स येतील. अँड दॅट टू आम्ही ऑल ओव्हर पॅन इंडियामध्ये काम करतो अँड एक्सपोर्ट पण करतो.
1: नेतृत्व करताना आणि उद्योगही सांभाळताना

0: स्त्रियांमधले कुठले गुण जास्त उपयुक्त ठरतात असं वाटतं?
1: स्त्रिया चिकित्सक असतात, त्यांचं मॅनेजमेंट चांगलं असतं. आणि मला स्त्रियांमधली, म्हणजे मी स्वतः असू दे किंवा माझ्या इथं खूप चांगला लेडीज स्टाफ आहे, अर्थात सगळी मुलंही चांगली आहेत, पण लेडीजमध्ये मला जे दिसतं ना, त्यांचं मल्टीटास्किंग खूप चांगलं आहे. कारण त्या एक्झॉस्ट नाही होत, कारण ते अंगवळणी असतं. घर पण बघायचं आहे, मुलं पण बघायची आहे, फॅमिली पण बघायचं आहे, आणि आपल्याला जॉब पण करायचं आहे. हे जे लेडीजमध्ये असतं ना, त्याच्यामुळे फॅक्टरीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा होतं ना की हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे. मार्केटिंगचं पण आपण बघता बघता आणखीन एखादा क्लायंट पण आलेला आहे, किंवा दुसऱ्या एखादी कंपनीमध्ये ऑडिट चालू आहे आणि आपल्याला त्यामध्ये पण बघायचं आहे. मग त्या केसमध्ये लेडीज फार अवेअर असतात, मल्टीटास्किंग त्या छान करतात, आणि मग तो एक बॅकबोन सारखा काम करतो ना. माझ्याकडे एक लेडी आहे, माझ्याच एजची आहे, तर मी फॅक्टरी चालू केल्यानंतर शी जॉईन्ड मी. आता ती गेले काही वर्ष आमच्याबरोबर काम करते, तिलाही दोन मुली आहेत. मी स्पेसिफिकली तिचं नाव पण घेऊ इच्छिते, हसीना महात म्हणून तिचं नाव आहे. तर परचेस बघते ती सगळं. तर आमच्या इथे काय आहे, साईट खूप चाललेल्या असल्यामुळे साईटवरती कधीही अर्जन्सीज येतात, डेला नाईटला मटेरियल लागतं किंवा काय. पण आत्तापर्यंत मला कधी असं सांगावंच नाही लागलं की अरे तू बघ, शी इज ऑल्सो वुमन, फॅमिली, दोन किड्स आहेत तिचे, बट शी इज वर्किंग नाईट 12 PM ऑल्सो, मिडनाईट ऑल्सो, रात्री 2 वाजताही ती मटेरियल अरेंज करते. मग हे बायकांना जमतं ना, करतात. या निमित्तानं महिलांना मला हेच सांगायचं आहे की डेली काहीतरी शिकलं पाहिजे. डेली जे चॅलेंजेस येतात त्यांना अवॉइड न करता आपल्याला फेस करावं लागेल. जेवढं आपण फेस करू तेवढे आपण स्ट्रॉंग बनू, मेंटली, फिजिकली, आणि आपल्या कामामध्ये आपली सरळता वाढत जाईल त्या पद्धतीनेच, जितकं आपण काम करू, जितके चॅलेंजेस फेस करू.
0: ITI डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी विभाग, तर या शाखेतल्या मुलांना यामध्ये काही रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात?
1: मॅम, आमच्याकडे ITI झालेली लोकं आहेत, डिप्लोमा झालेली आहेत, आणि इंजिनियर झालेली आहेत, MTech झालेले पण आहेत. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन या तिन्ही फील्डमधले लोक आमच्या इथे लागतात, आणि आम्ही त्या त्या लेवलला त्यांना जॉईन करून घेतो. बऱ्याच वेळा वायरिंगच्या याच्यामध्ये ITI बरेच अप्रेंटिस करायला स्टुडंट येतात. वर्षभर होत होत त्यांनी काम शिकलेलं असतं, आणि जर त्यांची समजा, बऱ्याच वेळा असं असतं ना की ITI नंतर आमचं कॉलेजला जाण्याची आमच्याकडे पैसेच नाही आहेत किंवा फीजच नाही भरू शकत, ITI नंतर आम्ही जॉबच करणार आहे. मग ते मुलं जी आहेत त्याच्यामध्ये जर स्किल्ड आहेत आणि चांगले आहेत तर त्यांना आम्ही जॉबसाठी कंटिन्यू करून घेतो. आणि चांगलीही गोष्ट आहे की त्यांनी त्यांच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये ना स्वतःच्या हाताने काम केलेलं असतं, आणि आम्ही अशाच लोकांना बघतो की जे स्वतःच्या हाताने काम करतील, सो त्यांना तो चांगला एक्सपिरियन्स येईल आणि मग पुढे जाऊन ते कंटिन्यू करतात. काही असेही स्टुडंट होते की ते ITI ते जॉईन झाले, काही वर्ष त्यांनी जॉब केला, नंतर त्यांनी डिस्टन्स लर्निंगमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतले, नाऊ दे आर इंजिनियर्स. त्यांनी त्यांचे एज्युकेशन्स कम्प्लीट केले, जॉब करत करत त्यांनी एज्युकेशन कम्प्लीट केले. तर जॉब अपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या आहेत, म्हणजे तिन्ही फील्डमधले आहेत, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन, तिन्ही फील्डमध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत.
0: शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा मुलांमध्ये कुठली कौशल्य त्यांनी डेव्हलप करायला हवीत असं वाटतं?
1: काही लोकांना शिक्षण घेताच येत नाही, परिस्थिती असते, किंवा बरेच रिझन असू शकतात की त्यांना शिक्षण नाही घेता आलं. माझ्याकडे एक मुलगा आहे सचिन घाळे म्हणून, त्याचं शिक्षण फार काही झालेलं नाही आहे, रादर टेक्निकल फील्डमध्ये झालेलं नाही. पण आम्ही जेव्हा फॅक्टरी जॉईन केली तर आमचा जो इनिशियल लेवलचा जो स्टाफ होता तो ही वॉज द फर्स्ट पर्सन हू जॉईन अस. तर आत्ता आमचे जे काही 4-5 युनिट MIDC चालू आहेत, सगळे इंजिनियर त्याच्या अंडर काम करतात, ऑल इंजिनियर्स रिपोर्टिंग टू हिम. सो मग टेक्निकल एज्युकेशन नव्हतंच ना, ग्रास्पिंग पॉवर आहे आपली, किंवा आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण कसे आपले 100% द्यायचे, आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेता आल्या आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट करता आल्या, तर ऑब्व्हियसली त्यांचीही ग्रोथ होते आणि फॅक्टरीचीही ग्रोथ होते. तर माझ्याकडे काही पर्सन असे आहेत की त्यांचं ड्रायव्हिंग खूप चांगलं आहे, शिक्षण जास्त नाही झालं, पण मग त्यांचं ड्रायव्हिंग इतकं चांगलं आहे की आम्ही 100% त्यांच्यावरती डिपेंडेंट राहतो. म्हणजे एक आणि एक पर्सन आपला ऑर्गनायझेशनचा इम्पॉर्टंट आहे ना, म्हणजे अगदी ड्रायव्हिंग करणाऱ्यापासून फॅक्टरी सांभाळण्यापर्यंत सगळे, इच अँड एव्हरी पर्सन, नॉट नेसेसरी शिक्षण असायला पाहिजे. आय एम MBA फायनान्स पर्सन, मी इंजिनियर नाही, पण मी 16 वर्ष फर्नेसेस बनवते, इरेक्शन कमिशनिंग करून घेते, टीम मॅनेज करते. तर ह्या सगळ्या ज्या काही फॅक्टरीज आहेत आमच्या, ह्या सगळ्या इथं बसून बघायचं काम माझ्याकडे आहे. आय एम नॉट इंजिनियर, पण मी बघतीच आहे ना. सो नॉट नेसेसरी की तुम्ही इंजिनियरच असायला पाहिजे किंवा टेक्निकलच नॉलेज, तुम्ही ते

0: काम करत करत पण शिकू शकता आणि तुम्हाला ते येऊ शकतं. माझ्याकडे असा काही नॉन टेक्निकल स्टाफ सुद्धा आहे पण ते काम सगळं टेक्निकल करतं. टेक्निकल लोकांच्याकडून ते काम करून घेण्याचं काम आहे नॉन टेक्निकल लोकांचं. व्हॉट आय सेड, म्हणजे मी असं म्हणेन, मी नॉन टेक्निकल आहे, मी टेक्निकल लोकांच्याकडून काम करून घेण्याचं काम करते.
1: गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत तर त्याचा काही फायदा झालाय आपल्याला याच्यासाठी?
0: गव्हर्नमेंटच्या स्कीमचा होतो ना मॅम, मला इनिशियली माझ्याकडे काहीच प्रॉपर्टी नव्हती, मग आम्हाला सीसी अवेल करायची होती कॅश क्रेडिट, कारण लेट से की 100 रुपीजची ऑर्डर आहे अँड 20 रुपये ॲडव्हान्स मिळाला असेल तर बाकीचे इन्व्हेस्टमेंट कराव्या लागतात, तेव्हा कॅश क्रंचेस असायचे, कॅपिटल कमी पडायचं. त्या केसमध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीमनी आम्हाला विदाऊट मॉर्गेज सीसी मिळाली वगैरे, तर ते बेनिफिट झाले. अर्थात गव्हर्नमेंटची थोडी फी आपल्याला भरावी लागते बट तो बेनिफिट होताच ना की त्या पिरियडमध्ये आम्हाला सीसी वापरता आली, मग त्या सीसीवरती आम्ही बऱ्याच ऑर्डर एक्झिक्यूट केल्या, त्या ऑर्डर्सवरती पुढचे ऑर्डर्स यायला चालू झाल्या, हे सगळे बेनिफिट्स होत आहेतच. आणि आत्ता हे जे काही गॅस आणि ह्याचा जो काही वॉरचा जो इश्यू झाला त्यानंतर मोदी सरकारने आता आणि परत एक स्कीम दिली की तुमच्या सीसीच्या 20% सीसी तुम्हाला विदाऊट एनी ॲडिशनल मॉर्गेज तुम्ही यूज करू शकताय. लेट से माझ्याकडे 10 CR सीसी आहे तर त्याच्या 20% म्हणजे मी 2 CR इमिजिएटली अवेल करू शकते, त्याच्यासाठी मला काही इमिजिएटली पैसे द्यायचे नाही आहेत, मॉर्गेज द्यायचं नाही आहे किंवा काय नाही आहे. मग आज 2 CR एखाद्या उद्योजकाला वापरायला मिळत असतील आणि त्याच्यावरती तो जर बिझनेस करू शकत असेल तर बिझनेस ग्रोथ आहे ना. ह्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम चांगल्या आहेत. मध्ये काही स्कीम होत्या म्हणजे खूप इनिशियली आय कॅन से 4 years back जेव्हा मी जेव्हा CSIPF वगैरे चालू केलेलं होतं तेव्हा गव्हर्नमेंटने एक स्कीम दिलेली होती की जितके न्यू जॉईनिंग्स असतील तुमच्याकडचे ज्यांचा PF नंबर आधीचा नसेल तर त्यांची पहिले 2 वर्षाची PF गव्हर्नमेंट पे करणार होते, एम्प्लॉयरचा जो काही पार्ट असेल तो गव्हर्नमेंट पे करणार होते. त्या पिरियडमध्ये माझ्याकडे फार काही पैसे नव्हते तर मी ते माझे सगळे एम्प्लॉईजना ज्यांचे PF नंबर नव्हते किंवा काय मी त्यांना त्या स्कीममध्ये आणलं. पहिले 2 वर्ष गव्हर्नमेंटने पैसे भरले, ते बेनिफिट्स एम्प्लॉईजना झाले. अशा बऱ्याचशा स्कीम आहेत. आमचे जे कन्सल्टंट आहेत, CA आहेत, हे लोक आम्हाला त्या त्या वेळेस आम्हाला ती इन्फॉर्मेशन देत असतात आणि आम्ही ते इम्प्लिमेंट करत असतो.
1: नवीन जे व्यवसाय करू इच्छितात तरुण तरुणी तर त्यांना काही सांगायचंय?
0: मला त्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा ज्या काही फील्डमध्ये जाणार आहात त्याचा तुम्ही थोडा एक्सपिरियन्स घ्या, कुठेही काम करा. बऱ्याच वेळा असं होतं की फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन असेही बिझनेसेस असतात आणि मग ते लोक डिरेक्टली बिझनेसमध्ये येतात. थोडा एक्सपिरियन्स घ्यावा, समजून घ्यावं, हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्यावा, बॉटम लेवलला जाऊन काम करावं. बऱ्याच लोकांचं, बऱ्याच मुलांचं, रादर आत्ताच्या जनरेशनचं असं आहे की आम्ही डबल ग्रॅज्युएट झालेलो आहोत, आम्ही हाताने काम नाही करणार, वर्कर हाताखाली दिल्यानंतर आम्ही काम करणार, असं असायला नाही पाहिजे. तुम्ही पहिले 8-10 वर्ष जितकं स्वतःच्या हाताने काम कराल, जितके इनपुट द्याल, पुढचे 40 वर्ष त्याचे तुम्हाला रिझल्ट्स मिळत राहणार आहेत. आज माझ्यासमोर कुठलाही XYZ प्रॉब्लेम आला, पूर्वी मी ते केलेलं आहे, मला माहिती आहे त्याच्यावरती सोल्युशन काय आहे, माझी डिपेंडन्सी नाही राहत, मला माहिती आहे की मला काय करायचं आहे, किंवा मला ॲटलीस्ट हे माहिती आहे की मी कुणाला हा प्रश्न विचारला की मला त्याचे राईट्स आन्सर मिळतील. पण जर तुम्ही सुरुवातीच्या तुमच्या लर्निंग टाईममध्ये, तुमच्या एज्युकेशननंतर पहिले 5-10 वर्ष जर तुम्ही ते स्वतःहून जर करायचा प्रयत्न केला नसेल, बॉटम लेवलची इन्फॉर्मेशन कधीही कळणार नाही, तुम्हाला समजणार नाहीत त्या गोष्टी. त्यामुळे सुरुवातीला पहिले ॲटलीस्ट मिनिमम 5 वर्ष तुम्हाला डे नाईट त्यामध्ये झोकून द्यावं लागेल, स्वतः काम करावं लागेल, बिझनेस कुठलाही असू दे. मी म्हणते की ही ट्रीटमेंटचीच जर लाईन असेल, तुम्ही स्वतः बनवा मशीन्स, तुम्ही स्वतः साईटवर जावा, तुम्ही स्वतः साईटवरचे मशीन्स इरेक्शन कमिशनिंग करा, स्वतःच्या हाताने करा. तुम्ही त्या लेवलला जेव्हा काम कराल आणि तुम्ही 5 वर्षानंतर जेव्हा धंदा चालू कराल, तुम्हाला माहिती आहे की तुमचा स्टाफ असेल जेव्हा तो साईटवरती जाणार आहे आणि तो काय काम करणार आहे, त्याला काय अडचणी येऊ शकतात, ते कसे सॉल्व करावे लागतील, कारण तुम्ही ते केलेलं आहे. पण रेडीमेड नॉलेजचा काही नाही यूज होत, तुम्हाला ते सगळं गेन करावं लागेल. तर हाताने स्वतः काम केलेल्याचा एक्सपिरियन्स पाहिजे, इतकं नॉलेज घ्या आणि मग तुम्ही धंद्यामध्ये जावा. मोठी इन्व्हेस्टमेंट करून जर धंद्यात उतरलात मग लॉसेस होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. आम्ही हा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर आम्हाला मागच्या 3-4 वर्षामध्ये बरेचसे अवॉर्ड्स मिळाले, बऱ्याच ठिकाणी आम्हाला रेकग्नायझेशन्स मिळालं. याचं सगळं श्रेय मी माझ्या टीमला देईन. त्यातला एक महत्त्वाचा अवॉर्ड होता, त्याचं फक्त मी मेन्शन करू इच्छिते. महाराष्ट्र शासनाचा बेस्ट लघु उद्योजक म्हणून आम्हाला 2nd rank अवॉर्ड 2 वर्षापूर्वी मिळालेला आहे आणि तो खरंच आमच्यासाठी खूप प्रेस्टिजियस होता. हे मी सांगू इच्छिते सगळ्यांना प्राऊडली.
1: नक्कीच अभिनंदन खरं तर त्यासाठी.
0: थँक्यू सो मच.
1: आणि हा सगळा प्रवास तुम्ही इथे येऊन शेअर केला त्याबद्दल आकाशवाणी सांगलीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच.

मास इंजिनियर्स या फर्मच्या संस्थापिका अर्चना पवार यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508807001।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र। 9:30 वाजलेत। श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम नाट्यधारा।

पंडितराव नगरकर यांच्या स्वरात लग्नाची बेडी या नाटकातलं पद आपण ऐकलं. हे पद होतं प्र के अत्रे अर्थात प्रल्हाद केशव अत्रे यांचं. श्रोतेहो आज त्यांचा जन्मदिवस आहे. ऐकूया त्यांच्याच लेखणीतून उतरलेलं पाणीग्रहण या नाटकातलं हे पद.

0: या पदाला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर होता बकुळ पंडित यांचा. आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्यधारा. कार्यक्रमातलं यानंतरचं पद छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: बारे कोण शिवल्यागत का बंद हाय
2: तात्या दाढ लई दुखाली मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला फास्टात
2: दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

रवींद्र घांगुर्डे यांच्या स्वरातलं मेघ मल्हार या नाटकातलं पद आपण ऐकलं. पद होतं विद्याधर गोखले यांचं.

प्रभुदेव सरदार यांच्या स्वरात अमृत सिद्धी या नाटकातलं पद आपण ऐकलं. श्रोते हो, नाट्यधारा या कार्यक्रमात आता पुण्यप्रभाव या नाटकातलं पद ऐकूया.

या मोबाईल ॲपवर आणि आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरात पुण्य प्रभाव या नाटकातलं पद आपण ऐकलं. श्रोतेहो, याबरोबरच नाट्यधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.06 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलत. थोरली जाऊ चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आशा भोसले यांच्या स्वरात वऱ्हाड आणि वाजंत्री या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. ग दी माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: हे गीत होतं धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं वसंत देसाई यांचं आणि गायलं होतं आशा भोसले यांनी.
1: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता हा खेळ सावल यांचा. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया औंदा लगीन करायचं या चित्रपटातलं गीत.

नशा इसका चुधारी शराबी गाती भेटी ची घोटी गुलाबी नशा इसका चुधारी शराबी सारे जन्मा ची होती खराबी सारे जन्मा ची

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवॉर्ड बळी राजाचे द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

महेंद्र कपूर यांच्या आवाजात वाजवू का या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 11 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हरघरतिरंगा.com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी यशश्री जोशी आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज 13 ऑगस्ट. आजच्याच दिवशी 1963 साली एका अशा अभिनेत्रीचा जन्म झाला होता जिनं आपल्या अभिनयानं, नृत्यानं, सौंदर्यानं चित्रपट रसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं. तामिळनाडूच्या शिवकाशीजवळ जन्माला आलेली ही मुलगी श्री अम्मा यंगर अय्यप्पन, म्हणजेच जिला आपण सगळेच श्रीदेवी या नावानं ओळखतो. श्रोते हो, आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आधारित आहे याच अभिनेत्रीवर, म्हणजेच श्रीदेवी यांच्यावर.

श्रोते हो, मिस हवा हवाई किंवा चांदनी म्हणून सगळ्या रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलेल्या अशा श्रीदेवी, त्यांची अभिनयाची कारकीर्द खूपच लहानपणी म्हणजे साधारण वयाच्या 4थ्या वर्षापासूनच सुरू झाली होती. त्यांनी कंधन करुणाई या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर थुनैवन या चित्रपटात लहान मुरुगन हे पात्र त्यांनी साकारलं होतं. त्यांच्या बालकलाकार म्हणून भूमिका इतक्या गाजत होत्या की त्यामागं आलेल्या प्रसिद्धीमुळं आणि व्यस्त दिनक्रमामुळं त्यांना शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणं अशक्य झालं होतं. म्हणून त्यांनी घरूनच शिक्षणाला सुरुवात केली होती. 1976 मुंद्रू मुदिचू नावाच्या तमिळ चित्रपटात त्यांना मुख्य अभिनेत्री म्हणून रजनीकांत यांच्यासोबत काम मिळालं. त्यानंतर कमल हसन, रजनीकांत यांच्याबरोबर इतर सुद्धा अनेक चित्रपटातून त्यांनी काम केलं. हळूहळू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत

श्रीदेवी यांचं मोठं नाव होऊ लागलं. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट 1979 साली आला, ज्याचं नाव होतं सोलवा सावन, ज्यामध्ये त्यांच्यासोबत होते अमोल पालेकर. पण त्यांना खऱ्या अर्थानं हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली तो चित्रपट म्हणजे हिम्मतवाला. 1983 साली आलेला हा चित्रपट इतका प्रचंड यशस्वी झाला की लोकांनी श्रीदेवी यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. सगळीकडंच या चित्रपटाची आणि पर्यायानं श्रीदेवी यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. त्यांचं नृत्य, अदा, अभिनय या सर्वांचीच ओळख रसिकांना झाली.

श्रोते हो, आपल्याला श्रीदेवी यांचे फक्त हिंदी चित्रपट माहिती आहेत, पण हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्या एक अतिशय लोकप्रिय कलाकार होत्या. श्रीदेवी यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जवळपास 300 वर चित्रपट केले, त्यामध्ये तमिळ चित्रपट जवळपास 83, तेलुगू 103, कन्नड 6 आणि मल्याळममध्ये जवळपास 24 चित्रपट त्यांनी केले. हिंदी चित्रपटसृष्टीत तर त्यांनी केलेल्या चित्रपटांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यांचं नृत्य, सौंदर्य आणि अभिनय, अभिनयात सुद्धा किती वैविध्य. खुमासदार कॉमेडी असो, त्यातला नटखट बाज, चुलबुलेपणा किंवा मग प्रणयप्रधान गीतं असोत, डबल रोल असो किंवा इच्छाधारी नागिणीसारखा रोल असो, आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगळेपण राखत त्यांनी कमाल केली. 1983 साली आलेला असाच एक चित्रपट ज्यात त्यांची भूमिका खरोखरच आव्हानात्मक होती, तो चित्रपट म्हणजे सदमा. हा चित्रपट त्यांच्याच मधुरम पेरई नावाच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात त्यांनी मानसिकदृष्ट्या बाल्यावस्थेत असलेल्या मुलीची भूमिका ज्या पद्धतीनं साकारलीय ती खरोखरच अप्रतिम.

श्रोतहो, यानंतर श्रीदेवी यांचे एकापेक्षा एक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आले. तुफान, मवाली, कर्मा, तोहफा, मास्टरजी, जस्टिस चौधरी, अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा खुदा गवाह, चालबाज, लम्हे, गुमराह, आखरी रास्ता, रूप की रानी, चोरों का राजा, लाडला किंवा मग जुदाई असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आले. याच दरम्यान आलेला त्यांचा आणखी एक प्रचंड यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे नगीना. या चित्रपटात त्यांनी इच्छाधारी नागिणीची भूमिका केली होती. त्यांचं नागिणीत रूपांतर झाल्यावर बदललेल्या त्यांच्या भावमुद्रा, त्यांचे डोळे, त्यांचं नृत्य, अभिनय हे काही वेगळंच होतं. या चित्रपटानं त्यावेळी बॉक्स ऑफिसला अक्षरशः ढवळून काढलं होतं.

या चित्रपटातला त्यांचा अभिनय, त्यांचं नृत्य याला चित्रपट रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. अशा प्रकारची भूमिका त्यांनी साकारली. याच श्रीदेवी यांचं कॉमेडीचं टायमिंग सुद्धा अगदीच चपखल होतं. त्यांनी जेव्हा असे हलके फुलके चित्रपट केले, अशा भूमिका साकारल्या, तेव्हा त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या कोणाची कल्पनाही करता येणार नाही इतक्या प्रभावशाली पद्धतीनं त्यांनी त्या साकारल्या. याचंच एक उदाहरण म्हणजे 1987 साली आलेला मिस्टर इंडिया हा चित्रपट. आता नावातच मिस्टर इंडिया आहे, म्हणजे अभिनेत्याला केंद्रस्थानी ठेवलेला हा चित्रपट. पण असं असलं तरी अभिनेत्रीची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची होती. आणि श्रीदेवी यांचा अभिनय, त्यातल्या हजरजबाबीपणा, तोलून मापून केलेला कॉमेडी, म्हणजे कुठं जास्त नाही कुठं कमी नाही याचं परफेक्ट टायमिंग, हे गणित इतकं जुळून आलेलं की ते काम त्यांनीच करावं. आता जे गाणं आपण ऐकणार आहे ते तर अशा वेगळ्या प्रकारच्या अभिनयाचं उदाहरणच. कारण मिस्टर इंडिया हा अदृश्य रूपात वावरत असतो, तो प्रत्यक्ष दिसत नसतानाही तो आहे असं भासावं अशा पद्धतीनं अभिनय, आणि त्या अदृश्य मिस्टर इंडियासोबत नृत्य, हे खरंच कसबच म्हणा लागेल. ऐकूया त्या गाण्याची छोटीशी झलक.

0: श्रोते हो, श्रीदेवी आपल्या कामाप्रती अतिशय प्रामाणिक होत्या. या गाण्याच्या शूटिंगच्या वेळेला त्यांना 104 ताप होता, तरी सुद्धा त्यांनी या गाण्याचं शूटिंग अप्रतिम रीतीनं पार पाडलं. किंवा दुसरा एक किस्सा सांगितला जातो की लम्हे या चित्रपटाच्या दरम्यान त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं होतं, पण तरीसुद्धा चित्रपटातल्या इतर लोकांची आबाळ होऊ नये म्हणून केवळ एकाच दिवसाची सुट्टी घेऊन दुसऱ्याच दिवशी त्या चित्रपटाच्या सेटवर हजर झाल्या होत्या. श्रोते हो, 1996 साली लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली होती. जवळपास 15 वर्षानंतर 2012 साली त्यांनी पुन्हा पदार्पण केलं इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून. इतक्या वर्षानंतर येऊन सुद्धा श्रीदेवी या नावाची जादू कायम आहे ते या चित्रपटाच्या यशातून कळलं. हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता, पण श्रीदेवी यांनी ती साधी सुधी गृहिणी, इंग्रजी भाषा आत्मसात करतानाची धडपड, तो प्रयत्न, हा प्रवास खूप छान रेखाटला. त्यांच्या या पदार्पणाचं पुन्हा एकदा मोठं कौतुक झालं आणि चित्रपटानं मोठं यश बघितलं. ऐकूया त्याच चित्रपटातलं हे गीत.
1: नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवडतीला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची.

श्रोते हो श्रीदेवी यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर असे अनेक पुरस्कार मिळाले होते. 2013 साली त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री सुद्धा प्रदान करण्यात आला होता. आपला अभिनय, नृत्य प्रावीण्य, कामातलं वैविध्य यामुळं त्यांनी चित्रपटसृष्टीवर एकेकाळी अधिराज्य गाजवलं. खऱ्या अर्थानं अष्टपैलू अभिनेत्री, पहिली फिमेल सुपरस्टार, आपल्या सगळ्यांचीच लाडकी चांदनी, मिस हवा हवाई अशा श्रीदेवी. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या कलाकृतींमधून त्या नेहमीच आपल्यासोबत राहतील. त्यांच्या स्मृतींना वंदन करून आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथंच समाप्त करते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. 11:40 झालेली आहेत.

आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात नितीन अखवे यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत.

सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता बेला शेंडे यांच्या स्वरातलं गीत ऐकूया, संगीत संजीव शेंडे यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स. सोबत नवीन नारे घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. मैत्रिणींनो, बालकवी ठोंबरे यांच्या कवितेमधल्या प्रत्येक शब्दाशब्दामध्ये श्रावणाचं सौंदर्याचं वर्णन आहे. खरंच श्रावण आहेच तसा कवी मनाला भुरळ घालणारा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे लिहितात, हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. श्रावण म्हणजे सृष्टीच्या कणाकणात चैतन्याचा अजणू झराच. हिरवा कंच शालू परिधान केलेली धरती, डोलणारी वृक्षराजी, नद्या, ओढे, खळखळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलं, श्रावणाचं वर्णन. खरंच ते करण्यापेक्षा डोळ्यांनीच अनुभवावं असा हा सृजनाचा महिना. सगळीकडे सप्तरंगांची उधळण करत येतो. उत्साहानं मांगल्यानं भरलेला श्रावण सणांची पर्वणी घेऊन येतो आणि सणांच्या निमित्तानं तो आपल्याला सृष्टीच्या अधिक जवळ घेऊन जातो. नाती फुलवतो, नाती रुजवतो. आणि मैत्रिणींनो, अनेक कवींनी श्रावण महिना आपल्याला नेमका कसा भासतो याविषयी काव्यसुमनं गुंफली आहेत. कवी मंगेश पाडगावकरांनी मात्र एका प्रेमात बुडालेल्या युवतीला श्रावण कसा भासतो याचं चित्रण आपल्या कवितेत केलेलं आहे. चला तर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकरांची ही सुंदर अशी रचना.

मैत्रिणींनो, आता वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. आज स्त्री शिकली, स्वतःच्या पायांवर उभी झाली, प्रत्येक क्षेत्रात तिनं आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, ही वाक्य आपण नेहमीच ऐकत आणि बोलत आलो आहोत. पण आजची आधुनिक स्त्री मात्र याही पुढे गेली आहे, हो ना? आता तर असं म्हणावं लागेल की स्त्रीनं नवं तंत्रज्ञान आत्मसात केलंय. प्रत्येक क्षेत्रात ती सक्षमपणे वावरते आहे. साता समुद्रापार तिच्या कर्तृत्वाचा ठसा तिनं उमटवलाय. ती यशस्वी उद्योजिका बनली आहे. त्यातही तंत्रज्ञानाची कास तिनं धरली आहे आणि हे करताना तिच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला आर्थिकदृष्ट्या तिनं सक्षम बनवलंय, आत्मनिर्भर बनवलेलाय, रोजगार निर्मिती केली आहे. तर मैत्रिणींनो, स्त्रीची ही बदललेली भूमिका खरोखर अभिमानास्पद अशीच आहे. तिची उद्योग भरारी या आपल्या मालिकेमध्ये आज आपण ऐकणार आहोत अपर्णा चौधरी यांची मुलाखत. आपण नेहमी या मालिकेमध्ये अशाच उद्योजिकांना आमंत्रित करीत असतो आणि अपर्णा चौधरी यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया तिची उद्योग भरारी.

0: मैत्रिणींनो, स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यशाची नवी वाट तयार होते. सेवा, गुणवत्ता आणि विश्वास या तीन मुद्द्यांवर उभा राहिलेला व्यवसाय समाजाच्या आरोग्यालाही हातभार लावतो. फार्मसीशी संबंधित उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका यशस्वी उद्योजिकेचा प्रवास, तोही प्रेरणादायी प्रवास, आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या अनुभवातून त्यांच्या व्यवसायातील आलेली आव्हानं, संधी आणि यशाचं रहस्य जाणून घेऊया. मैत्रिणींनो, ही आपली मैत्रीण आहे अपर्णा चौधरी. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अपर्णाताई.
1: नमस्कार मॅम.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.
0: कशा आहात?
1: एकदम ठीक.
0: व्यवसायामध्ये इतके वर्ष राहिल्यानंतर आज तुम्ही या स्थितीमध्ये आहात, कसं वाटतं?
1: मॅम, हे सगळं इझी नव्हतं, पण जेही मिळालं त्याच्यात मी खूप समाधानी आहे, खूप आनंदी आहे. माझा व्यवसाय, माझी फॅमिली, माझी मुलं, सगळ्यांची मला खूप साथ आहे आणि मी खूप आनंदी आहे.
0: आणि तुमच्यातील जिद्द, चिकाटी या गुणांनी तुम्हाला इथवर आणलेलं आहे. अर्थात हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अडचणींनी भरलेला असेल, पण कसं तुम्ही त्यातून वर आलात हे जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्या व्यवसायाविषयी जाणून घ्यायचं आहे.
1: मॅम, माझा व्यवसाय हा किडनीशी रिलेटेड आहे. किडनीचे जे आजार असतात त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, एक घरचं जर डायलिसिस येतं ते घरचे डायलिसिसचं, त्याच्यानंतर मशीन्सचे डायलिसिस जे हॉस्पिटलशी रिलेटेड आहे, तर एकूणच किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस याच्याशी रिलेटेड माझा सगळा व्यवसाय आहे.
0: बरं, शिक्षण हे तुम्ही याच क्षेत्रात घेतलं होतं?
1: नाही मॅम, शिक्षण माझं वेगळ्या क्षेत्रात झालं. मी बीएससी मायक्रोबायोलॉजी मधनं केलं. एमएससी मायक्रोबायोलॉजी करून मला टीचर व्हायची खूप इच्छा होती.
0: बरं,
1: पण आपण म्हणतो ना, आयुष्यात सगळे निर्णय हे आपले नसतात, काही निर्णय हे वेळ आणि परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. तर माझ्या बाबतीतही सेम झालं, मला काही निर्णय हे परिस्थितीनुसार घ्यावे लागले. बीएससी मायक्रोबायोलॉजी शिकत असतानाच माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली. आणि घरी छोटा भाऊ, बहीण, आई आणि मी, आम्ही चौघच जण. आणि बीएससी मायक्रोबायोलॉजी ठीक आहे, आता मला एमएससी करायचं होतं, पण करणार कसं होतं? कारण की बाबांचाही बिझनेस होता आणि तो ठीकठाक बिझनेस, म्हणजे असं नाही की खूप उत्पन्न होतं. तर म्हणजे प्रॉब्लेम तर हा झाला की आम्हाला आता उद्या सकाळी काय होईल याचं आम्हाला माहित नव्हतं की आता उद्या सकाळ कशी निघेलाय. तेव्हा मग मी या जॉबकडे वळली. अचानक मला एक ऑफर आली की बीएससी झालेली आहे तर तू असं मार्केटिंगचं बघू शकशील का, ज्याच्यामध्ये डायलिसिसच्या पेशंट्सला जाऊन चेक करावं लागतं, विचारपूस करावं लागतं, त्याचं ट्रेनिंग मला मिळेल आहे असं कंपनींनी सांगितलं.
0: बरं,
1: मग त्याच्यानुसार मी याच्यामध्ये आली आणि अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला.
0: मग पुढे त्यातच करिअर करायचं, व्यवसाय करायचं असं तुम्ही ठरवलं?
1: हो, त्याच्यातच.
0: सुरुवातीची ती अवघड परिस्थिती तुमच्यासाठी असेल, कारण शिक्षण वेगळं आणि आपण करतो ते काम वेगळं, मग त्यासाठी येणारा अभ्यासही तुमचा भरपूर झाला असेल.
1: मॅम, मी जेव्हा जॉईन केल्याच्या नंतर हळूहळू त्यातनं शिकत गेली. मला 7 वर्षापर्यंत ते पूर्ण म्हणजे

0: ती फील्ड बऱ्यापैकी हस्तगत झाली होती की पेशंट्सला कशा प्रकारे डायलिसिस करतात, कसं डॉक्टरांशी बोलायचं, ते सगळं मला कळून चुकलं होतं. त्याच्यामुळे मी याच फील्डमध्ये मला करिअर करायची खूप इच्छा झाली.
1: बरोबर. फार्मास्युटिकल कंपनी जॉब तुम्ही जवळपास 7 ते 8 वर्ष केलेला आहे, तर कसं त्या कामाचं स्वरूप होतं आणि त्यातले काही अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत ना?
0: त्याच्या मॅम माझं म्हणजे बेसिक काम असं होतं की मी ज्या कंपनीला होती, फार्मा कंपनीला, ती अहमदाबादची होती. मला आधी जवळजवळ 15 ते 20 दिवस मी अहमदाबादला जाऊन त्यांचं ट्रेनिंग घेतलं पूर्ण, की ते डायलिसिसचे पेशंट्स कसे सांभाळायचे, कसे त्यांच्याशी हँडल करायचं आहे, ओटीमध्येही मी पेशंट्सला हँडल केलेलं आहे. तर ते सगळ्याचं आधी मी ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर मग मी इथे नागपूरचं पेरिफेरी एरिया, मग हळूहळू विदर्भ, मग विदर्भ झाल्याच्या नंतर माझे खूप सारे पेशंट जबलपूर, छत्तीसगडमध्ये, MP मध्ये आणि मराठवाड्यापर्यंत, पूर्ण विदर्भात सगळीकडे पेशंट्स होते. तर माझं कामाचं स्वरूप तेच होतं की पेशंटला आम्ही जे होम डायलिसिससाठी कॅथेटर लावून घरी पाठवायचं आणि ते घरी जाऊन डायलिसिस करायचे. तर माझं बेसिक काम होतं की पेशंटच्या घरी जाऊन चेक करणं की ते प्रॉपर डायलिसिस करत आहे नाही करत आहे, त्यांना काही इश्यू आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर ते सगळं चेक करून त्याचा रिपोर्ट घेऊन मला डॉक्टरला दाखवावं लागत होता की सर आपला पेशंट घरी जाऊन असं असं डायलिसिस करताय, तो असं असं आहे, व्यवस्थित आहे, त्याची सध्याची स्थिती चांगली होत आहे, वाईट होत आहे, त्याला आणखी काही चेंजेस करायचे आहे, ते सगळं डॉक्टरांसोबत बोलून तो मेसेज पेशंटला फॉरवर्ड करत होती. तर माझं काम होतं कोऑर्डिनेटर, म्हणून मला क्लिनिकल कोऑर्डिनेटर ही पोस्ट मिळालेली होती की जे पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये कोऑर्डिनेट करायचं.
1: पण तुम्ही म्हणालात बाहेरगावी गेली, म्हणजे मराठवाडा झाला.
0: मला सातत्याने मी म्हणजे 30 दिवसात ना मॅम मी जवळजवळ 20 दिवस तरी टूरवर राहायची, कारण की पेशंट आहे तो, आज छिंदवाड्याच्या पेशंटला प्रॉब्लेम झाला, उद्या जबलपूरचा झाला, तर कधी ना कधी काही इश्यू आला की मला लगेच जायला लागत होतं. आणि ते म्हणजे एक पिरियड पर्यंत ठीक होतं की मी कंटिन्यू टूर करत होते, पण जेव्हा म्हणजे मुलगी थोडी माझी आता 4-5 वर्षाची झाली, नंतर तिला शाळेचं वगैरे टाकावं लागलं, तेव्हा अडचण व्हायला लागली.
1: पण आपण आता येतो पूर्वीचा जो काळ आठवला तर जाण्यासाठीही बरंच अंतर होतं, जी शाळांची नावं सांगितली, आणि गेल्यानंतर तिथे त्या पेशंटला चेक करणं आणि पुन्हा परत येणं, तर मग मुक्कामही करावा लागला असेल बरेचदा.
0: पुष्कळशा ठिकाणी मुक्काम करावा लागत होता आणि तेव्हा इतकी चांगली हॉटेल्स नव्हती, म्हणजे लोकांची मनस्थिती वेगळी होती, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, त्याच्यामुळे कुठेही गेल्याच्या नंतर तो एक इश्यू राहायचा. तर मग मी जाण्या आणि येण्याची तशी वेळ साधायची की इथनं रात्री निघालं, सकाळी आपल्या एखाद्या हॉटेलला फ्रेश झालं, त्याच्यानंतर पेशंटकडे गेलं, चेकअप केलं, सगळं झालं, 1-1.5 तास त्यांच्यासोबत घालवला आणि मग बस किंवा ट्रेन पकडून संध्याकाळी नागपूरला. म्हणजे अशा प्रकारे केलं होतं की तिथे जाऊन राहायची गरज नको पडायला. मी जस्ट BSc झाल्या जॉबला लागले, तर मला काही त्यातला इतका अनुभव नव्हता, तर तशा प्रकारे मी सायकल बनवायची की इथून गेली, तिथे चेकअप केलं आणि सेम डे वापस आले. खूप हेक्टिक होत.
1: पण आता काम तुम्ही ते निवडलं, हळूहळू तुम्ही त्यात रमायला देखील लागल्या होता.
0: खूप खूप.
1: आणि कुठेतरी अशा पेशंटशी जेव्हा तुम्ही संपर्कात आला असाल तर कुठेतरी एक भावनिक नातंही निर्माण होतं
0: खूपशा पेशंट,
1: आणि आपण थोडस बेस्ट देण्याचाही विचारासाठी करतो. पुढे जॉब सोडून तुम्ही फर्म स्वतःची सुरू केली, तर याच्या मागचं काय कारण होतं?
0: मॅम मी जसं मगाशी सांगितलं ना की मुलगी माझी छोटी होती, तिला सोडून मी जात होती. माझ्या सासू सासऱ्यांचा खूप याच्यात मुलाचा वाटा होता, पण नंतर ऑफकोर्स हजबंडचाही, माझ्या पतींचं मला खूप मोठं योगदान आहे माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या जॉबमध्ये. तर मुलगी मोठी होत गेली, मला सेकंड चान्स पण घ्यायचा होता, तर त्याच्यातून मला बिलकुल वेळ नव्हता मिळत. मी कंटिन्यू टुरिंग जॉब, कंटिन्यू बाहेर, तर मग असं वाटलं की नाही आता ब्रेक घ्यायला हवा, कारण की कुठेतरी ते थांबायला हवं होतं की एक सायकल मध्ये जी मी चक्की सारखं असं फिरणं चालू होतं, तर ते थांबायचं होतं. तर मग निर्णय घेतला की आपण याच फील्डमध्ये जेव्हा 6-7 वर्ष
1: काम केलेलं
0: आहे, तर याच फील्डशी रिलेटेड एखादा आपण छोटा व्यवसाय चालू करू शकतो, जेणेकरून मी म्हणजे माझ्या वेळेप्रमाणे तो व्यवसाय करू शकेल. मला जेव्हा वाटेल की घरी कुटुंबाला वेळ द्यायचा आहे तेव्हा मी घरी वेळ देईल, जेव्हा असं वाटेल की नाही आता ऑफिसला वेळ द्यायचा आहे तेव्हा देईल. मग खूप विचार केल्याच्या नंतर याच फील्डचा व्यवसाय मला निवडण्याची इच्छा झाली आणि मी एक मग छोट्या व्यवसाय याचा चालू केला.
1: आणि तुम्हाला अनुभव तर होताच, सुरुवातीच्या या काळामध्ये काय अडचणींचा सामना करावा लागला?
0: हा विचार केला की नाही व्यवसाय करायचा आहे, तर सगळ्यात पहिलं

0: त्याला की भांडवल यायचं अमाऊंट ते खर्च होऊन जायचं असं काही मी खूप जमा केलेले नव्हते अमाऊंट की नाही माझ्याकडे आहे तर व्यवसाय करायचा ऍटलिस्ट तेव्हाच्या काळात मला 2-3 लाख रुपये तरी कमीत कमी हवे होते. दुसरं त्याच्यानंतर जागेचा प्रश्न होता. सपोर्ट पुन्हा आता ठीक आहे मला हा जॉबचा दर 1 तारखेला सॅलरी येते हे माझं काम होत आहे पण व्यवसाय म्हटल्यावर मग ती एक भीती म्हणत होती की चालेल की नाही चाललं तर कसं होईल पुन्हा बॅक जॉबवर यावं लागेल आणि ती यायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. देवाच्या कृपेने फॅमिली सपोर्टनी ते फिक्स झालं आणि प्लस प्लस प्लस होत गेलं.
1: आता किडनीशी रिलेटेड साहित्य आपल्याला लागत असेल मग ते साहित्य कसं मागवायच्या कुठून मागवायच्या?
0: मी ज्या कंपनीला होती सगळ्यात पहिले त्याच कंपनीच्या लोकांशी मी बोलली की मी आता जॉब मला लेफ्ट करायचा आहे पण या एरियातले सगळे डॉक्टर्स या एरियातलं सगळं ओळखीचंच आहे तर मला त्याचा फायदा करून घ्यायचं आहे तर तुम्ही मला त्याचं म्हणजे कंपनीची तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप द्याल का मला कंपनीशी तुम्ही मटेरियल मला द्याल का जेणेकरून मी या एरियात तुमचं काम वाढवू शकते. जे पण फार्मा कंपनी ज्याच्यात मी काम करत होती त्यांना खूप विश्वास होता की नाही असल्यावर आम्हाला इथे काही इश्यू येणार नाही तर त्यांनी विश्वास दाखवला. त्यांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी विश्वास दाखवून मला एका कंपनीचं काम मग दुसऱ्या कंपनीचं असं करत करत मला फार्मा कंपन्यांचे काम मिळत.
1: हे सामान कुठून यायचं?
0: तेव्हा मॅम हे फरीदाबाद वरून यायचं, मुंबई वरून यायचं खूपसं मटेरियल, बेंगलोर वरून यायचं तर वेगवेगळ्या जिथल्या जिथल्या कंपन्या होत्या त्यांचे त्यांचे हेड ऑफिस किंवा त्यांचे पोर्ट जसं मुंबईला आहे नंतर पॉंडेचरी आहे तर बाहेरून पण काही माल यायचा जसं जर्मनी वरून मशीन्स येतात डायलिसिसच्या तर त्या मग मला जिथे जिथे पोर्ट आहे मुंबई पोर्ट आहे किंवा पॉंडेचरी पोर्ट आहे तिथं यायचे तर असं सगळीकडून.
1: हो आणि छान फॉर्म मध्ये सुद्धा तुमचा जम बसला आणि व्यवस्थित तोही प्रवास तुमचा सुरू झाला पण तुम्ही एकाच गोष्टीवर थांबणाऱ्या नव्हत्या जिद्दीच्या.
0: येस
1: तुम्ही पुढे फॅक्टरी सुरू करण्याचा विचार केला.
0: हो
1: तर काय कारण होतं याचं कशी हिंमत केली?
0: मला कोरोनाच्या काळामध्ये मला आणि इथल्या डॉक्टर्सला हॉस्पिटल्सला मटेरियलचा आम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम झाला कारण की कोरोना काळात बाहेरून मटेरियल येण्याकरता ट्रान्सपोर्टेशन तेव्हा नव्हतं त्या कंपनीला कामगार तेवढे उपलब्ध नसल्यामुळे तेवढं प्रोडक्शन होऊ शकत नव्हतं. प्रोडक्शन झालं तर ट्रान्सपोर्टेशन जिथे मला म्हणजे ट्रकचं भाडं घ्यायचे ट्रान्सपोर्टेशन जिथे मला 50-60 हजार लागायचे तिथे ते लोक 90 हजार घ्यायला लागले 1 लाख पण या सगळ्याच्यात मी हॉस्पिटल्सला रेट नव्हती वाढवू शकत कारण की सगळ्यांसाठीच तो खूप कठीण काळ होता. सगळ्या हॉस्पिटल्सला प्रॉपर सप्लाय दिला सगळीकडे मटेरियल प्रॉपर दिलं की ठीक आहे सगळ्यांना तो प्रॉब्लेम होतोच आहे आपल्याला पैशाचाच इश्यू होईल ना आपल्याला नुकसानच होणार आहे पण आम्ही तेव्हाही पूर्ण सगळ्या हॉस्पिटल्सला फुलफिल केलं पण आम्हाला तेव्हा खूप प्रॉब्लेम झाला. मटेरियल येत नव्हतं आलं तर ते खूप अभ्याढव्य कॉस्टनी येत होतं तर त्या काळात आम्ही विचार केला की जे डायलिसिसला लागणारं मेन फ्लुइड असतं
1: बरं
0: तर ते आपण इथे का बरं नाही मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं कारण की सगळं बाहेरून येत होतं मटेरियल ते ऑफकोर्स आताही सगळं मटेरियल मेजॉरिटी बाहेरूनच येतं पण त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त
1: जात असेल
0: आणि ते मटेरियल असल्याशिवाय डायलिसिस होऊ शकत नव्हतं. सगळ्यात महत्वाचं बाकी काही गोष्टींना सबस्टिट्यूट असू शकतं पण हे जे फ्लुइड आहे ए पार्ट आणि बी पार्ट म्हणतात त्याला काही तोड नव्हतं ते असल्याशिवाय डायलिसिस होऊच नव्हतं शकत. आणि त्याची मेन फॅक्टरी मुंबईला आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे पण आपल्या विदर्भात नव्हती. तर तेव्हा असं वाटलं की नाही आपल्या विदर्भात पण एखादी फॅक्टरी हवी याची जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल इथल्या हॉस्पिटल्सला आपण एक कॉम्पिटेटिव्ह रेट देऊ शकू आणि तिथे कुठे ना कुठे डायलिसिसच्या पेशंटला याचा फायदाच होईल. तर त्याच्यामुळे मग आम्ही तेव्हा विचार केला कोरोना काळातच मग आम्ही नागपूर MIDCला जी बुटीबुरी आहे तिथे छोटीशी जमीन घेतली आणि हळूहळू फॅक्टरीचं काम चालू होतं.
1: बरं
0: मग आता मागच्या 6-7 महिन्यापूर्वीच फुल फ्लेशली फॅक्टरी सुरू झाली.
1: पण जमीन बघणं नंतर बाकीचे इन्स्ट्रुमेंट आणणं म्हणजे आव्हान होतं. हे
0: आव्हान होतं ते सगळं माझ्या
1: मिस्टरांनी
0: सांभाळलं. क्षय घेत नाही मी ते सगळंच्या सगळं माझ्या हसबंडनी केलेलं आहे.
1: आणि मग सर सुद्धा याच फील्ड मधले का?
0: सर या फील्ड मधले नव्हते सर म्हणजे फॅब्रिक फॅक्टरीला होते
1: बरं
0: पण

0: मी जेव्हा जॉब सोडला 2008 मध्ये तर त्यांना नका सोडू म्हटलं, कारण की दोघही जण जर जॉब सोडला तर जर नाही चाललं तर एखाद्याची तर सॅलरी हवी.
1: बरोबर.
0: मग 2008 मध्ये मी वर्षभर फर्म चालवलं. थोडं थोडं जेव्हा असं वाटलं की नाही आता माझी सॅलरी निघत आहे तेव्हा त्यांना म्हटलं की नाही आता तुम्ही जॉब सोडा, कारण की मला आता गरज आहे मदतीची, मी एकटी नाही करू शकणार.
1: आणि बऱ्यापैकी तुम्ही स्टेबल झाले.
0: स्टेबल झाले.
1: तुम्हाला बऱ्यापैकी ते मार्केटिंग जमायलाही लागलं. लोकांची ओळख आधीपासून होती.
0: ती खूप मोठा माझ्यासाठी फायदा झाला.
1: तर अशा रीतीने हा व्यवसाय बऱ्यापैकी तुमचा पुढे चालला. तर या व्यवसायाविषयी पुढेही जाणून घेऊया, पण आपण आता इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना. तर कुठलं गीत ऐकायला तुम्हाला आवडेल?
0: मला बडे दिलवाला या पिक्चर मधलं लता दीदींचं कहीं ना जा आज कहीं मत जा.
1: बिल्कुल ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
2: कहीं ना.

0: अपर्णाताई, आता या फील्डमध्ये तुमचं काम सुरू होतं, अनेक डॉक्टरांशी तुमच्या भेटी होत होत्या, जसं सामान लागलं तसं तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करत होत्या आणि हा व्यवसाय पुढे पुढे जात होता. या फील्डमध्ये तुम्ही आपली मोनोपल्ली कशी डेव्हलप केली, काय सांगाल?
1: मोनोपल्ली नाही म्हणता येणार मॅम. आता पुष्कळ असे लोक आहेत जे या फील्डमध्ये काम करत आहे. माझं एवढंच काम असतं की कोणतीही किडनीशी रिलेटेड नवीन काही गोष्ट आली, न्यू काहीतरी इन्व्हेंट झालेलं आहे जे किडनीशी रिलेटेड आहे, ज्याचा पेशंटला फायदा होतो आहे, तर माझं म्हणजे मला खूप इच्छा असते ती की नागपूरमध्ये यावं ते काम.
0: बरोबर.
1: म्हणजे नागपूरच्याही पेशंट्सला, पहिलेच्या काळात जसं डायलिसिस फक्त मुंबईला व्हायचं, इथून पेशंट मुंबईला जायचे, पण हळूहळू ते नागपूरमध्ये आलं. आज नागपूरमध्ये खूप मोठे मोठे नेफ्रोलॉजिस्ट आहे, तर ते मी विचार करते की ते सगळ्यात पहिले नागपूरला यावा. ऑफकोर्स प्रयत्न करते की माझ्याकडे आलं म्हणजे फायदाच होईल, मलाही होईल, पेशंटलाही होईल आणि डॉक्टरांनाही ती गोष्ट एका ठिकाणी मिळेल.
0: बरोबर. हा एक चांगला उद्देश तुमचा होता. आता तुम्ही स्वतः कंपनीची मालकीण आहात, मार्केटिंग विभाग तुम्ही सांभाळता, अजूनही तुम्ही टूरला जाता, तर कसं शक्य होतंय हे? आता
1: मॅम ते माझ्यामधनं काढूच नाही शकणार. मार्केटिंग जे आहे ते मला, मार्केटिंग म्हणजे मार्केटमधनं प्रेझेंट राहणं, मार्केटमध्ये तुम्ही प्रेझेंट आहे, आणि मला ते म्हणजे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला काम करायला आवडेल आहे. कारण की तुम्ही जोपर्यंत जात नाही, तर आज जर माझ्याकडे काही नवीन गोष्ट आलेली आहे जी किडनीच्या पेशंटसाठी किंवा हॉस्पिटलसाठी उपयुक्त आहे, तर ते जोपर्यंत मी जात नाही आणि त्यांना सांगेल नाही, त्यांना कळणार नाही. म्हणजे दर महिन्याला एक विजिट मला करायची इच्छा राहते. दर महिन्याला मी चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, म्हणजे विदर्भ तर जातेच जाते, पण बाहेरही माझी इच्छा असते की नाही सगळ्यांसोबत जाऊन भेटावं, तिथल्या डॉक्टर्सचे अनुभव, त्यांना काही

0: गोष्टी लागत आहे का जे इझिली अवेलेबल नाही होत आहे, तर तू हे अवेलेबल कर म्हणजे आम्हाला फायदा होईल. कारण की प्रत्येक गोष्ट डॉक्टर त्यांच्याकडे अवेलेबल करून नाही ठेवू शकत.
1: बरोबर.
0: त्यांना भरोसा आहे की नाही मला केव्हाही लागली अर्ध्या रात्री ही गोष्ट इथे अवेलेबल राहील आहे.
1: बरोबर.
0: तर तोच बस
1: विश्वास तुम्ही संपादन केलेला आहे आणि या फील्डमध्ये विश्वासच तर महत्वाचा असतो.
0: बरोबर.
1: खूप जरुरी आहे.
0: बरोबर.
1: आता तुम्ही म्हणालात की जसं तुम्ही विदर्भ फिरलेले आहात, एमपी मध्ये सुद्धा गेलेले आहात, पूर्वी गेलेले आहात, अजूनही जात आहात, तर तो पूर्वीच्या काळात जेव्हा तुम्ही जात होत्यात आणि आता तर कसं लोकांच्या प्रतिक्रिया दिसतात?
0: आज मला वाटतं टोटल 26 वर्ष झाले मी या फील्डमध्ये सेवा देते आहे.
1: बरं.
0: तेव्हा ऍज ए एमआर जात होती मी, मला वेटिंग करावं लागत होतं.
1: बरं.
0: आता ऍज ए डीलर किंवा एक एंटरप्रेन्युअर म्हणून जाते मी, तर मला वेट नाही करावं लागत. डॉक्टर मी गेल्यावर मला लगेच बोलवतात, लगेच भेटतात. तो एक म्हणजे डिफरन्स
1: वाटतो. वेगळं फील्ड झालं आणि या फील्डमध्ये स्त्रिया महिला फारशा येत नाही, पण आज तुम्ही या फील्डमध्ये आलात, तुम्ही ते करून दाखवलं.
0: मॅम मला असं वाटतं की तुम्ही हे करू शकता, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. आणि यश म्हणजे दररोज सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांची एक बेरीज आहे, त्यालाच आपण यश म्हणू. आपल्याला यश ओव्हरनाईट मध्ये नसते मिळत. तुम्हाला काही वेळ द्यावा लागतो, तुम्हाला एक बिझनेसमध्ये स्थिरता द्यावं लागतं, तुम्हाला एक विजन असावं लागतं, ते सगळं तुमच्याकडे हवं. रेग्युलर स्टॉल्स विजिट, कुठे प्रोग्राम्स होतात फार्माचे, मोठे मोठे मशिनरीजचे दिल्लीला मुंबईला, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही तेच बघतो. तर ती ही गोष्ट हा खरंच फायद्याची आहे का, या गोष्टीने पेशंट्सला किंवा हॉस्पिटलला फायदा होईल, तर तसा अपडेट राहणं खूप जरुरी राहील. तुम्ही एकदाचा व्यवसाय टाकून फक्त खुर्ची टाकून जर बसाल तर त्याच्याने व्यवसाय चालणार
1: नाही.
0: अपडेट राहा.
1: आपण म्हणतो ना की स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. हेच उदाहरण आहे तुमच्यासारख्याच मैत्रिणींशी जेव्हा बोलणं होतं, त्यांचं कामाचं स्वरूप जेव्हा कळतं, तेव्हा खरंच खूप अभिमान वाटतो अशा मैत्रिणींचा, अशा त्यांच्या कार्याच्या प्रवासाचा. आणि घर संसार सांभाळून तुम्ही ही जबाबदारी पेलत आहात. आज आपल्याकडे येणारे भरपूर असतात, आपलंही एक वेगळं लाईफ असतं, पण ते सांभाळून इतकं डेडिकेशननी हे काम करणं खरंच कौतुकास्पद आहे. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न उपस्थित आहे. तुम्ही या व्यवसायातून अनेकांना रोजगार देत आहात.
0: हो.
1: ही पण खूप जमेची बाजू आहे.
0: हो.
1: तर कसं वाटतं तुम्हाला?
0: माझ्याकडे जितकेही स्टाफ आहे ते माझ्या फॅमिली सारखेच आहे. आज जवळजवळ माझ्याकडे 35 ते 40 स्टाफ असेल, फॅक्टरी प्लस ऑफिस प्लस कंपनी सगळं मिळून. पण त्यातले खूप सारे तर असे आहेत की जेव्हा फर्स्ट डे पहिल्या दिवशीपासून आहे माझं ऑफिस, जेव्हा चालू झालं तेव्हापासून, आणि ते खूप कोऑपरेटिव्ह आहे. मी ऑफिसला असेल नसेल ते इतकं केअरफुली ऑफिस बघतात. माझ्यासाठी ते एम्प्लॉई नाही,
1: घरासारखं वातावरण तुम्ही दिलं असेल.
0: एक्झॅक्टली.
1: माझ्यासाठी बॉन्ड तयार झाला.
0: बॉन्ड तयार झालेला आहे.
1: इतक्या वर्षाचा तुमचा हा अनुभव आहे आणि त्या व्यवसायाच्या प्रवासात अनेक कटू गोड अनुभव देखील तुम्हाला आले असतील, तर या प्रवासातला एखादा संस्मरणीय अनुभव असं सांगता येईल का?
0: अनुभव तसे मॅम खूप सारे आहेत, पण एखादा अनुभव असतो जो आपल्या कायम स्मरणात असतो, अशातलाच एक अनुभव छोटासा शेअर करते. माझ्याकडे मॅम एक CRRT मशीन आहे, कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंट थेरपी मशीन म्हणतात त्याला. म्हणजे जेव्हा अॅक्युट मध्ये पेशंट असतो, किडनी फेल व्हायला सुरुवात होतो किंवा काही शॉक मध्ये असतो, तेव्हा ती मशीन काम करतं. आणि त्या मशीनमुळे त्यांची किडनी जी फेल व्हायला सुरुवात झालेली असते ती पुन्हा वापस येण्याचे चान्सेस असतात.
1: बरं.
0: म्हणजे ती मशीन थोडी महाग होती आणि आपल्या नागपूरला कोणत्याही हॉस्पिटलला नव्हती, पण मला इच्छा झाली की आपल्या नागपूरमध्ये ती मशीन यावी. पण हॉस्पिटल्स कोणी तेव्हा इंटरेस्टेड नव्हते, कारण की त्यांच्याकडे महिन्यातून असा एखाद दोनच पेशंट निघत होते ज्याला ही मशीन लागू शकत होती.
1: मशीन महागही
0: असत होत्या. मग मी विचार केला की आपण एक मशीन घेऊ आहे आणि हॉस्पिटलला म्हणू आहे की जेव्हा पेशंटला इमर्जन्सी राहील मी ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. पण मला नव्हतं माहित की हे एक खूप चांगलं मॉडेल म्हणजे मोठ्या प्रमाणात तयार होईल म्हणून. तर मी पहिले छोट्या छोट्या हॉस्पिटल्सला 72 तासासाठी ती मशीन ऑन रेंट द्यायला सुरुवात केली. पण हळूहळू काय झालं, पूर्ण जिल्ह्यामध्ये हे झालं की नाही ही मशीन कामाची आहे. आणि जेव्हा ती इझिली मी प्रोव्हाइड करताय तेव्हा त्यांनी घ्यायचा विचारही नाही केला. आता आहे पुष्कळच्या मेन हॉस्पिटलला घेतली ती मशीन, पण मी हे मॉडेल जवळजवळ 5 ते 6 वर्षापूर्वी चालू केलं. तेव्हा नागपूरमध्ये CRRT मशीन ही पहिली आमच्याच कडनं आली. तेव्हा मी पूर्ण जिल्ह्यात माझ्याकडनं ऑन रेंट जात होती, आताही जाते.

0: पहिले एक मशीन घेतली, मग दोन तीन, आता माझ्याकडे टोटल चार मशीन्स आहे ज्या मी कंटिन्यू रेंटने देते. ती 24 तास मी त्याच्यासाठी रेडी असते की खूपशा वेळा असं झालं की सकाळी 4 वाजता रात्री 12 केव्हा पण. आणि या सगळ्याच्यात माझी ऑब्विसली फॅमिली सोबत असते. ऑफकोर्स कोणाचा तरी जीव वाचवत आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कोणाची किडनी फेल होण्यापासून वाचवत आहे ते एक समाधान असते.
1: आणि थोडस एक जिज्ञासा आहे म्हणून जेव्हा तुम्ही मशीन घेण्याचा विचार केला, फॉरेन कंपनीची ती असावी, मग त्यांच्यासोबत डील करणं, त्यांच्याशी बोलणं, हे सगळं तुम्ही सगळं एकट्याने सांभाळलं?
0: नाही, माझ्या म्हणजे यात कंपनीचे जे मॅनेजर्स होते त्यांनी मला खूप याच्यात मदत केली. म्हणजे एक धीर दिला की नाही मॅम तुम्ही ही मशीन घ्या, ही मशीन फ्युचर आहे, हे भविष्य आहे. पण त्याच्यानंतर हळूहळू ते मॉडेल इतकं फेमस झालं की मला म्हणजे जे फॉरेनचे लोक होते त्यांनी दिल्लीला बोलवलं आम्हाला. एका मीटिंगच्या दरम्यान जेव्हा दिल्लीला गेलो तर त्यांनी खास आमच्यासाठी एक 5-10 मिनिटाची वेगळी मुलाखत ठेवली की आम्हाला जाणून घ्यायचं आहे की इंडियातलं हे फर्स्ट मॉडेल आहे जे तुम्ही असं मशीन, इतकी मोठी मशीन, त्याचं सगळं कन्झ्युमेबल एका हॉस्पिटलला नेऊन पोहोचवत आहे, त्याचं टेक्निशियनचं ट्रेनिंग कसं केलं, तुम्ही कसं काय ट्रेनिंग म्हणजे टेक्निशियन प्रोव्हाइड करताय, तर त्यांना खूप उत्सुकता होती. तर त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी त्यांचा एक मध्ये कन्व्हर्टर दिला, तो आम्हाला प्रश्न विचारत होता, मग आम्ही त्याचे आन्सर करत होतो. तर त्याला खूप कुतूहल वाटलं की असं कसं होऊ शकते की इतकी मोठी मशीन हे फिरवत आहे. जे त्यांनी कधीच कल्पनाही नव्हती केली की असं काही होऊ शकते की ही मशीन घेऊन कोणी फिरू शकतं. मग त्याच्यानंतर त्यांनी हे मॉडेल त्यांना इतकं आवडलं की आजच्या डेटमध्ये तर मग सेम मॉडेल त्यांनी आता दिल्लीला चालू केलं, बेंगलोरला चालू केलं, मुंबईला चालू केलं, पुण्याला चालू केलं. मला गर्व होईल की पूर्ण इंडियात असं फर्स्ट मॉडेल चालू करणार आम्हीच राहू आहे की आम्ही असं मॉडेल चालू केलं.
1: सुरुवात तर तुमची अगदी कमी भांडवलापासून झाली.
0: हो,
1: प्रॉफिटही बऱ्यापैकी असेल. पण आज बघता या व्यवसायाची उलाढाल किती रकमेपर्यंत गेलेली आहे, काय सांगाल?
0: हो, छोट्यापासून चालू केलं मी. म्हणजे होऊ शकतं की माझं फर्स्ट जे वर्षाचं टर्न ओव्हर होतं ते हार्डली 1-3 लाखाच असेल. पण ऑफकोर्स आता ते कोट्यावधीत गेलेलं आहे आणि मला सांगताना खूप आनंद होईल. म्हणजे बऱ्यापैकी मी व्यवसाय एस्टॅब्लिश केलेला आहे.
1: श्रेय पूर्ण तुम्हाला जातं आणि तुमच्या घरातील व्यक्तींना जातं.
0: एक्झॅक्टली.
1: अपर्णाताई, अनेक आठवणी, अनेक असे अनुभव असतील जे तुम्हाला आजही आठवत असतील आणि त्या अनुभवातून तुम्ही शिकत गेलेले आहात आणि हे शून्यातून तुम्ही आपलं विश्व उभारलेलं आहे, भावी योजना काय आहेत या व्यवसायाच्या दृष्टीने बघितलं तर काय सांगाल?
0: माझं खूप असं प्लॅनिंग नाही, कारण की माझं महत्वाचं प्लॅन म्हणजे माझी फॅक्टरी होतं.
1: बरं,
0: फॅक्टरीचं झालेलं आहे. पण आता म्हणजे माझी खूप वाढवायची इच्छा नाही, कारण की खूप जास्त बर्डन झालेलं आहे. आता ऑफिस, फॅक्टरी आणि फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत. त्याच्यामुळे आता मला ठीक आहे, जे माझं ऑफिस आहे तिथे आणखी काही अपडेट्स करणं, नवीन नवीन गोष्टी इन्व्हॉल्व्ह करणं, वाढवून घेणं, बस तेवढंच एक माझं मोटिव्ह आहे.
1: आता जाता जाता आमच्या मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी संदेश म्हणजे मॅम मी आता खूप मोठी नाही संदेश द्यायला, पण एकच आहे की कोणताही व्यवसाय तुम्ही करत आहे तर त्यात स्थिरता असू द्या, तुमचा एक मोटिव्ह असू द्या, तुमचा एक दृष्टिकोन असू द्या त्याच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही फॅमिली सपोर्ट 100% असू द्या. विदाऊट फॅमिली सपोर्ट तुम्ही काहीच नाही करू शकत. फॅमिली सपोर्ट जरुरी आहे. तुमच्या मुलांना एक चांगलं वळण लावणं, व्यवस्थित राहणं, ते सगळं आपल्या फॅमिलीतूनच शिकवलं जातं आणि ते तेव्हाच होईल जेव्हा घरी आपल्या कोणी मोठे माणसं आहे. आणि दुसरं, तुम्ही जो पण व्यवसाय करताय त्याला वेळ द्या, त्याच्यात नवीन नवीन अपडेट्स करा आणि वेळ द्या त्याला, ते महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की नाही आता 8-10 दिवस झाले काहीच नाही अपडेट प्रगती आहे तर हे सोडायचं का, दुसरं पकडायचं का, नाही. तुम्ही जो व्यवसाय करत आहे त्याला पूर्ण वेळ द्या, त्याचा एक छान दृष्टिकोन ठेवा, स्थिरता ठेवा, त्यात हे महत्वाचं आहे.
1: खूप छान. आणि अगदी हा मेसेज म्हणजे तुमच्या अनुभवाचेच बोल होते ना, तुम्ही त्यातून गेलेल्या आणि तुम्हाला मग ते काम किती सोपं झालं हेच तुम्ही सांगितलेलं आहे. खूप छान. आणि अपर्णाताई, पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, व्यवसाय हा केवळ नफा कमवण्याचा मार्ग नसतो तर तो विश्वास, सेवा आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचा असतो. आणि अपर्णाताईंनी आपल्या या प्रेरणादायी अनुभवांनी अनेक

0: मुलांना उद्योजकतेची नवी दिशा दिलेली आहे. एखाद्या उद्योगाचा जर आपण विचार करत असाल तर नक्कीच अपर्णाताईंनी दिलेला हा मेसेज त्याचा विचार कराल. तर अपर्णा चौधरी आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार.
0: जाता जाता कुठलं गीत ऐकायला आवडेल ते सांगा.
1: जाता जाता मला पुन्हा लता दीदींचंच मासूम मधलं तुसे नाराज नाही जिंदगी हैरा हूं मैं ते गाणं ऐकायला खूप आवडेल. माझ्या जवळचं गाणं आहे हे आणि मला असं वाटतं की खरंच हे गाण्यातले जे बोल आहे ते माझ्यासाठी आहे, कारण की मी स्वतः हैराण आहे की
0: कसं मी एवढं यश मिळवलं. अर्थात तुमच्या जिद्दीमुळेच हे यश मिळालेलं आहे. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत उद्योजिका अपर्णा चौधरी यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आता वळूया आपल्या सृजनाकडे, अर्थात आपल्या साहित्यविश्व या मालिकेकडे. लेख असो, कथा कादंबरी असो, बरेचदा काल्पनिक असतं तर कधी समाजात घडणाऱ्या घटनांचं चित्रण असतं. लेखकाच्या मनातल्या भावनांना स्पर्श करून शब्द कागदावर उतरतात आणि वाचकाच्याही मनाला स्पर्श करून जातात. अशाच काही कथा आपण या मालिकेमध्ये ऐकत असतो. तेव्हा आज साहित्यविश्व या मालिकेमध्ये अपर्णा आठले यांची कथा आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे दूरचे डोंगर. चला तर ऐकूया

माझ्या आजच्या कथेचे नाव आहे दूरचे डोंगर. बेटी बचाओ बेटी पढाओच्या सभेहून येताना उशीर झाला आणि ललिताला रोजचाच रस्ता सुधरेना. तकलदू असलेलं मागचं दार, घराबाहेर असलेली न्हाणी संडास आणि घरात कसलीशी धास्ती घेतलेल्या मायबापाची वाट बघत असलेल्या पोरींना आठवत आठवत आक्रिताच्या धास्तीने धावताना रोजचीच पायाखालची वाट संपता संपेना. चार चौघीत उठून दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रागत वाढणाऱ्या पोरींनी ललिताच्या काळजाला घोर लावलेला होता. भुंग्यासारखे गावातली पोरं हिच्या मुलींची चाहूल घेत घराभोवती घोटाळत त्यांना अजून तरी दाराबाहेरच रोखलं होतं ललितानं. पण आपल्या माघारी कोण कसा घरात घुसेल याची टांगती तलवार अखंड डोक्यावर लटकत होती. हे तर बाहेरचं संकट होतं, पण घरातही मन धास्तावलेलंच असायचं. चुली वेगळ्या झाल्या तरी एकत्रपणाचा आब राखून असलेल्या कुटुंबात वयानं मानानं पैशानं धाकूटपणा असलेल्या ललिताला काका मामाच्या नात्याचा हवाला देत अंगणात पाऊल टाकत तिच्या लेकींना न्याहाळणाऱ्या धटिंगणांना रोखता येत नव्हतं.

आणि रोखणार तरी कोणाला? मामाची पोरगी म्हणजे आपलीच मालमत्ता समजणाऱ्या नंदेच्या मुलाला की उजागरीनं जावेच्या घरात ठिय्या देत सतत हिच्या पोरींना न्याहाळणाऱ्या जावेच्या पाहुण्याला सारच त्रांगडं. कुठे बोलता येत नव्हतं की सांगता येत नव्हतं. मागे एकदा मोठ्या लेकीच्या जवळजवळ करणाऱ्या नंदेच्या मुलाबद्दल तिनं सासूजवळ नाराजी व्यक्त केली आणि घरात जो काय हल्लकल्लोळ उडाला त्याला तोंड देता देता तिला आणि तिच्या मुलींना सुद्धा नाकी नऊ आले. तुले काय वाटलं? तुझ्या पोरी अप्सरा आहेत? माझ्या नातवाले बोलला होते तर. अव शहरात राहते तो म्हणून जरासा मोकळेपणानं वागते पोरी संग. जरा गोऱ्या पण आहेत तुझ्या पोरी तर तू येत हात आभाळालीस टिकली. माझ्या लेकीले नातवाले काही कमी नाही त्याच्या पोरी. उलट मांगितली कंदी त्यानं तर तुझ्या डोक्यावरचा भार उतरन. कोरडवाहू चार एकरात तीन तीन पोरी कशा पोषशीन? संतापाच्या भरात सासू वर्मी घाव घालत होती. तसं नाही हो, पण सध्या शिक्षणाचं वय आहे दोघांचंही. त्या त्या वयात त्या त्या गोष्टीच करायला हव्यात म्हणून म्हंटल. सासूच्या आग पाकडीपुढे ललिताचा युक्तिवाद दुबळा ठरला. मोठी चालली शिक्षणाच्या गोष्टी सांगणारी. तू झाली नव 15वी पास. कितीक उजेड पडला तुहा. कितीक सावरलं तुनं माझ्या पोराचं घर. आखरीले खुरपच हाती धराले लागलं ना. सासूचे बोल कानात उकळत शिस ओतत होते. सासूने तिच्याशी बोलणं टाकलंच. शिवाय तिच्या बोलण्याचा विपर्यास करत नातलगांनी तिच्या मुलींनाही वेगळं टाकलं. जिथे सासूनेच समजून घेतलं नाही तिथे जाऊ तर एक बोट दूरचीच होती. आधीच्या अनुभवाने शहाणी झालेल्या ललिताने जावेच्या भाच्याला परस्पर दिलेली समज जावेला चांगलीच झोंबली. तिचं वागताडं ऐकून कधी नव्हे तो दिनकरही ललितावरच कावला होता. चुप राहत जाण कशाले घर फोडाले निघाली. अवाक झालेल्या ललिताला समजेच ना तिचं काय चुकलं ते. अशा कशा या बायका? रागलो बसले तरी काय चूक काय बरोबर याच भान नाही त्यांना. नात्या गोत्या पलीकडे मुलगी म्हणून तिची सुरक्षा तिची अब्रू हे जपणं महत्वाचं आहे हेही त्यांना समजत नाही. यातून मार्ग कसा काढायचा? इथे तर मुलींचा बापही नात्या गोत्यांना सांभाळतोय. आता त्यांचे चुकत नाही म्हणा, परिस्थितीच वाईट आहे आपली. विचार कर करून ललिता थकून जायची. अशा घरातल्या चकमकींनी घरात फूट पडत गेली आणि त्याचं खापरही ललितावरच फुटलं. माहेरी सुद्धा हातावर पोट असलेल्या ललिताने केवळ जिद्दीने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. तिच्या याच गुणांचं कौतुक वाटून दिनकरनं तिला होकार दिला. एकत्र कुटुंब शेतीवाडी आणि एकूणच बरी परिस्थिती पाहून मायबापाने तिला उजवली आणि स्वतःच्या पायावर उभं होण्याचं डोळ्यातलं स्वप्न खोल खोल गाडून ललितानं दिनकरच्या दारातलं माप ओलांडलं. सासरी समरस होण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचं शुद्ध स्वच्छ बोलणं वागण्यातली शहराऊ झाक घरात सासूला आणि जावेला चांगलीच खटकत होती. त्यातून माहेरून फारसा ऐवज आणला नाही म्हणून सासूचा रोष दुणावलेला होता. त्यात भर पडली ती तीनही मुली झाल्यावर. तिच्या पोटी वंशाचा दिवा उजळला नाही म्हणून नाराज सासूनं पक्षपात सुरू केला. आधीच वागण्या बोलण्याने वेगळी पडलेल्या ललिताला सासूनं वेगळी चूल मांडायला लावली. वाट्याला आलेली 4 एकर कोरडवाहू जमीन दिनकरनं मुकाट्याने स्वीकारली. तेवढीच जमीन आणि जवळच्या MIDC मिळालेली अस्थिर नोकरी याच्या आधाराने तुट्या पुंज्या कमाईत तारेवरची कसरत करत दिनकर ललिताचा संसार चालला होता. ललिताचा हाच संघर्ष तिच्या जिद्दीला धार चढवत होता. तीनही मुलींना शिकवायचंच या ध्येयाने ती पछाडलेली होती. पण या सर्वात तिच्या मुलींचं वाढतं वय नेटस रूप शहराऊ कळा आडवं येत होतं. गावातल्या इतर मुलींमध्ये उठून दिसणाऱ्या ललिताच्या पोरींना टवाळ नजरा विंधत राहायच्या. त्याला विरोध करण्याची त्यांची ताकद अपुरी पडत होती. मात्र कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ ठरायची भीती मनात ठाण मांडून बसलेली होती. वाढत्या वयाच्या मुलींना घटकावर एकटं कुणाच्या भरोशावर सोडायचं हाच प्रश्न दिवस उजाडला की तिच्या समोर दत्त म्हणून उभा असायचा. तसेही गावच्या लोकांनी आता या ना त्या कारणाने शहराची वाटच धरलेली होती.

गावातली वर्दळ कमीच झालेली. एखाद दुसऱ्या घराचा अपवाद सोडला तर भर दिवसासुद्धा गावात सुन्नाट शांतताचं नांदायची. रोज शेतात कामाला जाताना मुलींना आपल्या सोबत घेत सतत नजरेसमोर ठेवायची कसरत करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं. यावर उपाय एकच होता, मुलींना या वातावरणातून दूर नेणं. पण कसं, ललिता मनाशीच विचारायची. नाही म्हणायला ललिताने शहरातल्या बहिणीकडे खडा टाकून बघितला होता मुलींना ठेवण्यासाठी. त्या प्रयत्नाला यशही मिळालं. तिच्या भल्याबुराची चाड असलेल्या भरल्या घराचा शेजार मुलींचं शहरातलं वास्तव्य सहज सुरक्षित करणारा ठरणार होता. पण त्यासाठी लागणारा जादा खर्च उचलायची दिनकरची तयारी नव्हती आणि सासूरवाशीण बहिणीवर ललिताला आर्थिक भार टाकायचा नव्हता. ते तरी काय करतील, 6 महिन्यांपासून MIDC काम बंद पडलेलं आहे. भरीसभर खरीपाचा हंगाम कमी पावसानं आणि रब्बीचा हंगाम गारपिटीनं नासलेला. हातात फारसं काही उरतच नाही इतक्यात, ललिता आपल्याच मनाला समजवायची आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा उसळायची. ते काही नाही, अजून कष्ट करू, कमाईचे आणखी मार्ग शोधू, पोटाला चिमटा घेऊ, पण मुली शहरातच ठेवू शिकायला. जिथं खेड्यातल्या घरांसारखे सर्वांसाठी उघडे दारं नसतील आणि त्यातून नात्याच्या हक्कानं घरात घुसणारे धटिंगणही नसतील आणि गावातली ही भेडसावणारी शांतताही आसपास नसेल. घराबाहेर गर्दीत आणि बंद दाराआड घरात सुखाच्या राहतील माझ्या लेकी. बस आता मुली शहरातच ठेवायच्या, तिथेच त्या सुखरूप आनंदाने राहतील. ललिताने मनाशी खुणगाठ बांधली. बेटी बचाओ बेटी पढाओच्या खेड्यातल्या सभेतून उशिरा घरी परत जाताना सायलीच्या मनावर हजारो मनांचं ओझ होत. जेमतेम 1 तासाचा रस्ता संपता संपत नव्हता. शहरी जीवनशैलीच्या गरजा भागवताना अर्थार्जनासाठी तिचं आणि नवऱ्याचं उशिरापर्यंत घराबाहेर राबणं, दुसऱ्यांच्या सुख दुःखाशी देणं घेणं नसलेली, मूकबधीर होऊन रस्त्यावरून वाहत असलेली संवेदनाशून्य गर्दी, पाषाण हृदयाच्या टोलेजंग इमारती, निर्मनुष्य जिने, बंद दारांचे मजले पार करणाऱ्या एकाकी लिफ्ट, अत्याधुनिक फ्लॅट मधला बंद दारा आडचा भीतीदायक एकटेपणा आणि या साऱ्या चक्रव्यूहात अडकलेल्या उमलत्या फुलांसारख्या तिच्या मुलींच्या विचाराने सायलीच्या काळजाचा ठोका चुकलेला होता. वखवखलेली गिधाड गर्दीचा भाग बनलेली आणि त्यांच्यापासून लपणार तरी कुठे. शाळा, कॉलेज, रस्ते सर्वत्र, अगदी बिल्डिंगच्या आवारातही रखवालदारासोबत अनेक बुभुक्षित नजरा मुलींच्या मागावरच असायच्या. पण तक्रार करायची कोणाजवळ? आपण बरं की आपलं काम बरं असा होरा असलेल्या माणसांच्या गर्दीत मदतीला येणार कोण? वेगाने धावणाऱ्या या शहरात कुणीच कुणाचं नव्हतं. मागे एकदा सोसायटीच्या फाटकाशी थोरलीच्या अवतीभोवती वेगाने बाईक फिरवणाऱ्या छछोर मुलाला सोसायटीतले एकानेही हटकले नव्हते. अनायसेस तिथे पोहोचलेली सायली मात्र एखाद्या वाघिणीसारखी मुलीच्या मदतीला धावली. स्तब्ध गर्दीतला एकही हात तिच्या मदतीला समोर आलेला नव्हता. भर गर्दीत अंगाला नको तिथे होणारे स्पर्श, सहेतुक इशारे मुलींच्या मनातील भीती वाढवत होते. सायलीला करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावर घरात फारसं गुंतता येत नव्हतं. आजपर्यंत ठराविक साचेबद्ध दिनचर्येत जगताना सारं कसं आलबेल होतं, पण मुलींच्या अंगावर तारुण्याच्या खुणा विलसायला लागल्या आणि सायली समोर जगाचा भेसूर चेहरा उजागर झाला. वर्तमानपत्रातल्या टीव्हीवरच्या बलात्काराच्या बातम्या उडत उडत कानी पडणाऱ्या आसपासच्या छेडखानीच्या बातम्या आताशा ऐकवत नव्हत्या. आधी खूप दूर वाटणारं कटू वास्तव आता दाराशी उभं असल्यागत भासत होत. आभाळच फाटलं होतं, ठिगळ लावायचं तरी कुठे आणि किती. दिवसाच्या शेवटच्या प्रहरी मुलींना कुशीत घेत सुरळीत पार पडलेला दिवस तिला दिलासा दे इतकंच. मात्र उद्याची चिंता मनाच्या कोपऱ्यात उभीच असायची. त्यांना वाचवायचं तरी किती, ही परिस्थिती टाळायची तरी कशी. मुलींना घरात डांबून तर ठेवता येणारच नव्हतं ना. ऑटोवाल्या काकांची अंगावर रेंगाळणारी नजर बघून कावरी बावरी

0: आलेली थोरली सायलीच्या नजरेतून सुटली नाही. गेट जवळ उभा असलेला मुलींना बघून रंगेल गाणं गुणगुणणारा वॉचमन, संध्याकाळी ट्युशनहून परत त्यांना जागोजागी उभे असलेले रोड रोमियो, लिफ्ट मधल्या गर्दीचा फायदा घेत जवळ सरकत कोपराने नको तिथे ढोसणारे वरच्या फ्लोअरवरचे अंकल, कुणा कुणाचा भरोसा उरलेला नव्हता. बरं, प्रतिकार करायचीही हिंमत नव्हती, त्यामुळे त्रास वाढण्याचीच भीती मनात ठाण मांडून बसलेली. बाहेरून घरी आल्यावरही मुलींना घरात एकटेपणाचा सामना करावा लागतो याची सायलीला कमालीची खंत वाटत होती. दारं बंद करून खिडकीत आईबाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मुलींसाठी सायलीचं काळीज तीळ तीळ तुटायचं. या सर्वांवर कुठला उपाय मात्र सापडत नव्हता. या मनाने आपण किती सुखात आणि सुरक्षित वातावरणात वाढलो त्यावेळी पटायचं नाही, पण नात्यातल्याच काय, शेजार पाजारच्या काकू मावशींचं सुद्धा किती लक्ष असायचं सर्वांवर, ते छान होतं. गावाहून बोलवून घ्यायचं का आईला नाही तर सासूबाईंना? होतील का त्या राजी? त्यांचंही स्वतःचं विश्व आहे, त्यात ते रमलेले आहेत. अशा सहजासहजी कशा ते सोडून इथे परक्या वातावरणाला आपलं मानतील? त्या आपण आपल्या करिअरसाठी, स्वतःच्या समाधानासाठी मुलींचं बालपण तर चिरडून तर टाकत नाही ना? सायली विचार करून थकून जायची. हल्ली सायलीला राहून राहून लहान गावातल्या तिच्या घराची आठवण यायची. तिथले एकमेकांना धरून असलेले शेजारी, आपुलकीनी वागणाऱ्या नातलगांची वर्दळ, त्यातून वाटणारा आधार सारा आठवून सायलीच्या मनात खूप उलथापालथ सुरू झाली. सहन न होऊन सायलीने कधी नव्हे तो मुलीला छेडणाऱ्या एका टोळ भैरवाला जाब विचारला. आणि एक दिवस अचानक ती आणि नवरा घरी नसताना मुलींना एकटच घरात बघून दारावर कुणा गिधाडानं दिलेल्या थापा मुलींच्या मनात दहशत निर्माण करून गेल्या. दाराला दार लागून असलेला शेजार अलिप्त होता. सोसायटीचा वॉचमन कुंपणच शेत खातं ही उक्ती सार्थ ठरवत होता. या अनितिमान आक्राळ विक्राळ समाज ग्रासणाऱ्या राक्षसाशी दोन हात करायचे तरी कसे? या विचाराने हदवल झालेली सायली आणि तिचा नवरा मुलींना पोटाशी घेऊन बसलेले. आपलं नेमकं काय चुकलं हा प्रश्न स्वतःलाच सायली विचारत होती. केलेल्या धाडसाबद्दल पस्तावत होती. भेदरून गेलेल्या आईबापांच्या कुशीत दडलेला अश्राप मुलींच्या मनात भीती ठाण मांडून बसलेली. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला होता. आणि एक वेगळाच निर्णय सायलीने घेतला. थोडं वेगळं वाटतंय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जातोय आपण, पण हे असं भीतीच्या छायेत मन मारत जगण्यापेक्षा आपल्या गावी आपल्या माणसांमध्ये जाऊया. परत निदान मुली मोठ्या होईपर्यंत तरी आपल्या माणसात निर्धास्त वाढू देत, तिकडेच ट्रान्सफर करून घेऊया. आपलं करिअर काय तिकडेही घडेलच. काही कमी जास्त झाले तरी मुली मात्र मोकळेपणाने जगतील. ते काही नाही, आपण मुलींना आपल्या लोकांमध्ये आपल्या गावाकडेच घेऊन जाऊ. थोडंफार काही कमी जास्त असलं तरी नातलगांच्या गोतावळ्यात, उघड्या दारांच्या घरात, मोकळ्या अंगणात सुखात राहतील माझ्या मुली, सायलीने मनाशी खुणगाठ बांधली.
1: मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेमध्ये अपर्णा आठले यांची कथा ऐकली. कथेचं शीर्षक होतं दूरचे डोंगर. मैत्रिणींनो, अवघ्या 2 दिवसांवरच भारताचा स्वातंत्र्य दिन आला आहे आणि आपण तो साजरा करणार आहे, तेव्हा त्यानिमित्त हे देशभक्तीपर गीत आता आपण ऐकूया.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरसपुरे यांच्यासह मी स्वाती तुपकर तुमचा आजच्यापुरता इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 आणि 38 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं मन्नाडे यांच्या स्वरात. संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता पाहुणी. आणि गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा आयोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण एंगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारू शकता आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245415434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं.
1: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
2: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
1: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आता कुठे आहे
2: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
1: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.

0: अवधूत गुप्ते आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वरुण लिखाते यांचं आणि चित्रपट होता फुलराणी. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमा अंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन या विषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं कामकाज संस्थगित। खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर। राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण। आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड, अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेत सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं। वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं।

0: यावेळी सभागृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विविध पक्षांचे प्रमुख नेते तसंच सदस्य उपस्थित होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 तारखेपासून सुरू झालं होतं. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलीस बळाचा वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं ही विरोधी पक्ष सदस्यांची मागणी, यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे आले. सभागृहानं 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक, विनियोग विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक, बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 आणि खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक यांचा समावेश आहे. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 चर्चा आणि मंजुरीसाठी मांडलं. भारताच्या खाण क्षेत्राला अधिक कार्यक्षम आणि गुंतवणूकपूरक बनवणं आणि देशाच्या महत्वाच्या खनिजांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे क्षेत्र सक्षम करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं. दरम्यान संसदेच्या मकरद्वाराजवळ आज आंदोलन करत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीचे सदस्य समोरासमोर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देशभरातले विद्यार्थी आंदोलनांवर चर्चा करण्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी पळ काढत असल्याचा आरोप करत रालोआच्या खासदारांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. सरकारला चर्चा करायची असताना संसदेत विरोधकांनी चर्चेपासून पळ काढल्याचं संसदीय कार्यमंत्री रिजिजू यावेळी म्हणाले.
1: सरकार डिस्कशन चाहते है पार्लियामेंट में और ओपोजिशन भाग रहे हैं. ये कल्पना करना मुश्किल है क्योंकि पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में ओपोजिशन पार्टी डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार जवाब देते हैं. यहाँ तो सरकार खुद ही कह रहे हैं कि हम डिस्कशन करेंगे, जवाब देंगे और ओपोजिशन जवाब सुनने नहीं चाहते और भाग रहे हैं. ऐसा परिस्थिति आप कल्पना कर सकते हैं? लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: तर दुसरीकडे 20 जुलै रोजी दिल्लीत पेपरफुटीच्या विरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं ही आपली मागणी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी लावून धरली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणा दिल्या. यंदाच्या जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.3% वाढ होऊन ती 4,57,811 पोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवल्याचं यात म्हटलंय. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर तीन चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलंय. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3 लाख रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1 लाख रुपयाचं संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा यात समावेश आहे. जम्मूमध्ये वैष्णोदेवी इथं जाणाऱ्या पश्चिम भारतातल्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी साबरमती जम्मूतवी एक्सप्रेसचा कटरापर्यंतचा विस्तार करायला रेल्वे

बोर्डानं मंजुरी दिली. ही गाडी जम्मू मार्गे धावेल आणि कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वी उधमपूरमध्ये शहीद कॅप्टन तुषार महाजन स्थानकावर थांबा घेईल. या विस्तारित रेल्वेमुळे गुजरात, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम भारतातल्या इतर भागातल्या हजारो प्रवाशांना जम्मूतावी इथून कटरापर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार नाही, तसंच त्यांचा प्रवासाचा वेळ आणि अतिरिक्त खर्च कमी होईल असं उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. ही विस्तारित सेवा सुरू होण्याची तारीख याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यावर जाहीर केली जाईल असं यात म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात सुरक्षा दल आणि पोलिसांनी राबवलेल्या मोहिमांमध्ये अनेक कट्टर अधिरेक्यांना अटक केली असून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, स्फोटकं आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केलंय. खाबाम, लामखाई, सपाम, इरिलबुंग, चुराचंदपूर इत्यादी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागानं क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूरमध्ये उपचार घेते. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असून धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या जलमार्गावर अमेरिका आपली पकड कायम ठेवणार असल्याचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणची लष्करी आणि राजकीय व्यवस्था कमकुवत झाली असून अमेरिकेच्या कारवायांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याची क्षमता इराणने गमावली असा ट्रम्प यांचा दावा आहे. इराण गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून पूर्वीप्रमाणे प्रादेशिक प्रभाव पाडू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. मात्र इराणने अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेच्या जडणघडणीत भारतीय नागरिकांच्या वाढत्या सहभागाची दखल घेत भारताच्या समृद्ध वारशाचा गौरव करण्यासाठी अमेरिकेतली अनेक राज्य 15 ऑगस्ट हा दिवस भारत दिवस म्हणून साजरा करणार आहेत. डेलावेअरचे गव्हर्नर मॅथ्यू मेयर यांनी नुकतीच याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं कामकाज संस्थगित. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड, अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

दुर्गेश कौरती नागपूर इथले विणकर सेवा केंद्र कळमेश्वर इथे असलेल्या धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या सामायिक कारखान्यात 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. या सोहळ्यात 300 अधिक हातमाग विणकर उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी शैक्षणिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर भागधारक सहभागी झाले होते. नागपूर इथल्या विधानभवन विस्तार प्रकल्पाला राज्य सरकारनं 1,002.76 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन विधानभवन आणि अॅनेक्स इमारतीसाठी 662.58 कोटी तर 14 मजली प्रशासकीय इमारतीसाठी 339.78 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विस्तारित संकुलात आधुनिक विधानसभा आणि विधान परिषद सभागृहे समिती कक्ष माध्यमांसाठी सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रशासकीय

0: इमारत विद्यमान विधान भवनाशी भूमिगत बोगद्याद्वारे जोडली जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या अभियानांतर्गत बिंजाणी नगर महाविद्यालयात जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन डॉ सोपानदेव पिसे यांच्या हस्ते झालं. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत पुढील 2 वर्षात नागपूर विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयात दर रविवारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील तोंडाखैरी येथे 3 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 33x11 किलोवॅट कळमेश्वर उपकेंद्राशी जोडलेल्या सुमारे 1105 शेतकऱ्यांना आता दिवसा नियमित वीज पुरवठा मिळणार आहे. यापूर्वी काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथे 4 मेगावॅटचा सौर प्रकल्प सुरू झाला असून नागपूर ग्रामीण मंडळातील एकूण सौर ऊर्जा निर्मिती क्षमता आता 7 मेगावॅटवर पोहोचली आहे. नागपूर महानगरपालिका भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांगांसाठी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात निःशुल्क जयपूर फूट साहित्य आणि सहाय्यक साधनांचे मोजमाप आणि वाटप शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनं उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. शासन कर्णबधिर मुलांच्या उपचारासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सुविधेत सवलत देत असल्याचं देखील ते म्हणाले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी बाजीप्रभू चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक दरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीचे मुख्य आकर्षण 700 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज ठरला. मनपातर्फे शहरात 1,75,000 तिरंगा ध्वजांचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या वतीने नागपुरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या प्रदर्शनीमध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत क्षणांची तसंच बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताच्या संदर्भातील छायाचित्रे लावण्यात आली. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स C2 यांच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी नागपुरात जेल भरो आंदोलन करण्यात आलं. योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन दरमहा किमान 30,000 रुपये वेतन लागू करावे यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. या आंदोलनात आशा अंगणवाडी शालेय पोषण आहार कर्मचारी लाल बावटा वाहतूक कामगार युनियन औद्योगिक कामगार तसेच शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले. या आंदोलनात C2च्या वतीने सुमारे 2,000 महिलांनी सहभाग घेतला. भविष्यात नागनदी प्रकल्पाच्या कामांसाठी रस्ते खोदताना काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच रस्ते पूर्ववत न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करावे असे स्पष्ट आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर स्वाती सोमपेठकर.
1: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॅपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 आणि 12 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शैलजा बानेगावकर यांनी गायलेलं श्री डी नामदार यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ ओके यांचं.

श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश भट यांची रचना. स्वर आणि संगीत आहे कुणाल इंगळे यांचा.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं ठीक 1:55 झालं आहे. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया न र फाटक यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: आज आपण न र फाटक यांच्या पत्रांविषयी बोलणार आहोत. न र फाटक हे इतिहासकार, चरित्रकार, समीक्षक आणि संशोधक होते. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपालकृष्ण गोखले इत्यादींवरील संशोधनासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध झालेला नाही, मात्र विविध स्मृतिग्रंथ, चरित्रग्रंथ, नियतकालिक आणि संशोधनपर ग्रंथामध्ये त्यांची निवडक पत्रं आढळतात. त्यांच्या पत्रातून संशोधननिष्ठा, ऐतिहासिक दृष्टिकोन, परखड मतप्रदर्शन

आणि भाषेतील नेमकेपणा दिसून येतो. त्यांनी अनेक साहित्यिक, इतिहासकार, संशोधक आणि प्रकाशक यांच्याशी पत्रव्यवहार केला असं दिसतं. या पत्रातून संशोधनाविषयी असलेली त्यांची तळमळ, त्यांचे वाङ्मयीन मतभेद आणि समकालीन साहित्य विश्वाचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. आज मी त्यांचे विश्रब्द शारदा या ग्रंथातील एक पत्र उदाहरण म्हणून घेतलंय. नरफाटक यानं दुर्मिळ ग्रंथ मिळवून तो आपल्या संग्रही असावा असं प्रकर्षानं वाटत असे. त्यासाठी ते जो खटाटोप करीत असत ते पाहून आपण थक्क होऊन जातो. ग्रंथसंग्रहाच्या या विलक्षण नादाबद्दल त्यांनी एका ठिकाणी

0: याची खात्री नसते. यासाठी ती स्वतःचीच असली पाहिजेत या मताचा मी आहे. पुस्तकांचा संग्रह करण्याचा मला मोठा नाद आहे आणि हौस आहे. तसंच पुस्तकं देण्याचाही नाद आहे. माझ्या संग्रहातील कित्येक चांगले ग्रंथ मी ग्रंथालयांना आणि सार्वजनिक संस्थांना दिले आहेत. त्याची किंमत हजारोंनी होईल. पुस्तकं देणं आणि घेणं हा माझा छंदच आहे. मी त्यांचा नमुना म्हणून जे पत्र निवडलं आहे त्यातूनही त्यांचा या पुस्तक देणे या छंदाचं एक उदाहरण पाहायला मिळेल. हे पत्र त्यांनी 3/8/1935 रोजी श्री तात्याजी वझलवार यांना लिहिलेलं आहे. ते पत्रात लिहितात, मी पुस्तकांचा मोठा रसिक आणि संग्रही आहे असे माझे स्नेही श्री उपाध्ये बुवा यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेलच. पुस्तकांच्या अपरिमित नादामुळं मी गेली 25 वर्ष पुस्तकं जमवीत गेलो आहे, परंतु अलीकडे त्याविषयीची उदासीनता उत्पन्न झालेली आहे आणि मी योग्य संस्था वाटल्यास तिच्या हवाली पुस्तकं करू लागलो आहे. नुकतीच मी 100 पुस्तकं एका संस्थेला पुण्याला दिली. त्यावरून बोलताना श्री उपाध्ये यांनी नागपूर सिटी कॉलेजच्या संग्रहालयाचं नाव सहज सुचवलं. मला ते न पटण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यामुळं बुवांना रुकार देऊन आज देण्यालायक पुस्तकांची यादी तयार केली. ती सोबत पाठवित आहे. आणखी काही पुस्तकं मी देऊ शकेन आणि त्यांची नावं मी मागावून कळवीन. ही पुस्तकं आपण सिटी कॉलेजसाठी स्वीकारल्यास सुस्थळी पडून कारणी लागल्याबद्दल मला आनंदच होणार आहे. आपला नर फाटक. अशी त्यांची इतर पत्र मिळून वाचली तर आपल्या ज्ञानात भरच पडेल याची मला खात्री आहे.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला न र फाटक यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2 वाजत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत भाग 2. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल नाही. ऐकूया कार्यक्रम.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पशुधनाच्या हिरव्या चाऱ्याच्या गरजेनुसार हायड्रोपोनिक चारा प्रणालीचा आकार निश्चित करता येतो. ही प्रणाली उभारण्यासाठी कमी जागा पुरेशी असते. साधारणपणे 10x10 फूट आकाराचं शेडनेट हाऊस या उद्देशासाठी उपयुक्त ठरतं. व्यवस्थापन सुलभ होण्यासाठी हे शेडनेट हाऊस पशुधनाच्या गोठ्याजवळ उभारणं फायदेशीर ठरतं. चारा उत्पादनासाठी साधारण 1.5x3 फूट आकाराचे मध्यम आकाराचे प्लास्टिकचे ट्रे वापरावे. ट्रे चाऱ्याचं वजन पेलतील इतके मजबूत असावेत. धातूचे ट्रे वापरणं टाळावं, कारण सतत ओलाव्याच्या संपर्कात राहिल्यामुळे ते गंजण्याची शक्यता असते. ट्रेमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक ट्रेमध्ये 15 ते 20 लहान छिद्र असावीत. शेडनेटच्या आत ट्रे ठेवण्यासाठी बांबू, PVC किंवा लोखंडाचे रॅक तयार करता येतात. रॅक साधारण 3 ते 4 थरांचे असावे. मात्र रॅकची उंची जास्त ठेवू नये, अन्यथा पाणी फवारणं आणि ट्रे काढणं अवघड होतं. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी नेहमी उत्तम दर्जाचे स्वच्छ आणि चांगली उगवण क्षमता असलेलं बियाणं वापरावं. तुटलेलं, कीडग्रस्त, बुरशी लागलेलं किंवा खराब बियाणं वापरू नये, कारण अशा बियाण्याची उगवण कमी होते आणि तयार होणाऱ्या चाऱ्याची गुणवत्ता घटते. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची निवड करणं ही दर्जेदार हायड्रोपोनिक चारा उत्पादनाची महत्वाची पायरी आहे. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी मका हे सर्वाधिक लोकप्रिय पीक आहे. साधारणपणे 1 किलो मक्याच्या बियाण्यापासून 7 ते 8 दिवसांमध्ये 8 ते 10 किलो हिरवा चारा तयार होतो. हा चारा रुचकर, पौष्टिक आणि पशुधनासाठी सहज पचणारा असतो. गव्हाचा हायड्रोपोनिक चारा अत्यंत पौष्टिक असतो.

0: जीवनसत्व प्रथिन आणि खनिजांचं प्रमाण चांगलं असतं. बार्ली हे पीक कमी तापमानात चांगलं वाढतं. कमी कालावधीमध्ये तयार होणारा हा चारा दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त मानला जातो. ओट्सचा चारा हायड्रोपोनिक पद्धतीतही चांगला तयार होतो. हा चारा सहज पचणारा, ऊर्जावर्धक आणि पशुधनाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी बाजरी आणि ज्वारीच्या बियांचा वापर टाळावा. या पिकांच्या कोवळ्या अंकुरात काही विषारी संयुग असू शकतात, ज्यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हायड्रोपोनिक चारा हा पूरक खाद्य म्हणून वापरावा. इतर हिरव्या चाऱ्याबरोबर कोरड्या वैरणीसह आणि संतुलित पशुखाद्यासोबत देणं अधिक फायदेशीर ठरतं.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत भाग दुसरा ऐकलात. वाचक सुरोता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्रीभूषण एंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनूया. निवेदन संपलं.
2: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज. याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, सर्वप्रथम श्रोत्यांना मी सांगू इच्छिते मूळव्याध म्हणजे लाज वाटण्यासारखा आजार नाही. आज जवळपास 3 पैकी 1 व्यक्तीला मूळव्याध आहेच, पण माहितीच्या अभावामुळे अनेक लोक योग्य उपचार घेण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया मूळव्याध म्हणजे नेमके काय. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर घरातील पाण्याचा पाईप सतत जास्त दाब सहन करत असेल तर काय होईल? काही दिवसांनी तो फुगेल, कमकुवत होईल आणि कधी कधी त्यातून गळती पण सुरू होईल. अगदी असंच आपल्या शरीरातही घडू शकतं. आपल्या गुदद्वारामध्ये काही रक्तवाहिन्या असतात. जेव्हा वारंवार होणारी बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, तासनतास बसून राहणे, गर्भधारणा इत्यादीमुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो तेव्हा या रक्तवाहिन्या फुगतात. यालाच आपण मूळव्याध असे म्हणतो. मूळव्याध हा संसर्गजन्य आजार नाही किंवा स्पर्शाने पसरत नाही आणि लाज वाटावी असा तर मुळीच नाही. हा अगदी मधुमेह किंवा BP सारखा सामान्य आजार आहे, पण दुर्दैवाने आपल्या समाजात मूळव्याधापेक्षा त्याबद्दलचे गैरसमज जास्त आहेत. तर आजच्या या कार्यक्रमात आपण हे सगळे गैरसमज दूर करून मूळव्याधाबद्दलचं खरं आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेऊ, कारण योग्य

0: माहिती हीच उत्तम उपचाराची पहिली पायरी. शौचावाटे रक्त पडणे म्हणजे मूळ व्याधच असे मुळीच नाही, हा अत्यंत धोकादायक समज आहे. शौचावाटे रक्त पडण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे फिशर, पॉलिप्स, आयबीडी म्हणजेच इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज, ज्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटीसचा समावेश असतो, गुदद्वाराचे इन्फेक्शन, कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचे कॅन्सर. त्यामुळे वारंवार रक्त येत असेल तर स्वतः मूळ व्याध आहे असे समजू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मूळ व्याध फक्त वृद्धांनाच होतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजच्या काळात तरुणांमध्येही मूळ व्याध मोठ्या प्रमाणात दिसून येते. दिवसभर बसून काम करणे, बद्धकोष्ठताचे त्रास असलेली लोक, गर्भवती महिला इत्यादी लोकांमध्ये हा त्रास होऊ शकतो. तिखट खाल्ल्यामुळे मूळ व्याध होतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तर तिखट अन्न खाल्ल्यामुळे मूळ व्याध होत नाही. मूळ व्याध होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, कमी पाणी पिणे, कमी फायबरयुक्त आहार घेणे, अधिक काळ बसून राहणे. तिखट पदार्थांमुळे आधीच असलेली जळजळ थोडी वाढू शकते, पण ते आजाराचे मुख्य कारण नाही. मूळ व्याध पुढे जाऊन कर्करोग बनतो? नाही, मूळ व्याध कधीही कर्करोगामध्ये परिवर्तित होत नाही. पण मूळ व्याध आणि कर्करोगाची काही लक्षणे सारखी असू शकतात, त्यामुळे रक्त येणे किंवा इतर त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य तपासणी केल्याने नेमके कारण समजू शकते. मूळ व्याध झाला की शस्त्रक्रिया करावीच लागते, अजिबात नाही. सुरुवातीच्या अवस्थेत बहुतेक रुग्ण हे आहारातील बदल, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम, औषधी उपचार, फायबरयुक्त आहार खाणे याने पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त गंभीर अवस्थेत किंवा औषधी उपचारांनी आराम न झाल्यास शस्त्रक्रिया किंवा लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो. आजच्या काळात मूळ व्याधावर आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य रुग्णांमध्ये लेझर उपचारामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव व लवकर बरे होण्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. शेवटी मी सर्व श्रोत्यांना एवढे सांगू इच्छिते की मूळ व्याध हा लपवण्याचा किंवा लाज वाटण्याचा आजार नाही. वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा आजार सहज नियंत्रित करता येतो. त्यामुळे रक्त येणे, गाठ जाणवणे, वेदना इत्यादी लक्षणे टाळू नका. विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत मूळ व्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्छेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी सीमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
3: श्रोते हो नमस्कार. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण मानव हे सर्व मिळून पर्यावरण तयार होतो. या पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे वृक्ष आणि वनस्पती. पृथ्वीवर अगदी पहिला जीव निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि त्यातून एकपेशीय वनस्पती आणि प्राण्यांपासून तर बहुपेशीय अत्यंत कॉम्प्लेक्स असे सजीव या पृथ्वीवर निर्माण झालेत. पृथ्वीवर सजीवांच्या शेकडो प्रजाती परस्परांच्या सहकार्याने जगत आहेत आणि उत्क्रांतीच्या प्रक्रिया ही हळुवारपणे आणि सतत सुरूच आहे. अत्यंत नैसर्गिकपणे चालणाऱ्या पशुपक्षी प्राणी आणि मानवाच्या या विकास प्रक्रियेत मात्र अलीकडच्या काळात मानवाच्या नकळतपणे झालेल्या काही कृतींमुळे आणि चुकांमुळे त्याच्या पर्यावरणामध्ये कमालीची प्रतिकूल असे बदल निर्माण झाले आहेत. मानवी चुकांच्या या बदलांचा वेग प्रचंड असल्याने दिवसेंदिवस मानवाच्या सभोवताली असणारं हे वातावरण अत्यंत दूषित, घातक आणि प्रतिकूल बनत आहे. हे दैनंदिन निरीक्षणावरून सहज आपल्या लक्षात येतं. हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि त्यातून येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता फार बिघडून गेली आहे. कारण प्रदूषणामुळे अत्यंत घातक असे पदार्थ अन्न साखळीच्या माध्यमातून मानवाच्याच नव्हे तर सर्व सजीवांच्या शरीरामध्ये आता प्रवेशित झाले आहेत. त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या स्थितीत आपण विवेकशील असल्याने

0: चुकांकडून शिकत शिकत आपण मानवाने आपल्याच पर्यावरणाला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या परिसरातील पर्यावरण स्नेही नागरिकांपासून तर जागतिक स्तरापर्यंतच्या विविध पर्यावरणीय चळवळीतील कार्यकर्ते, संशोधक, विद्यार्थी यांच्या कृतीशील उपक्रमातून आपल्या वसुंधरेवरील पर्यावरण पुन्हा एकदा मानवासह संपूर्ण सजीवांना अनुकूल करण्यासाठी आपण आता सज्ज झालेले आहोत. मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणातील जैविक घटकांपैकी वनस्पती या महत्वाच्या घटक आहेत. या वनस्पती अगदी एकपेशीय सूक्ष्म अशा शैवालांपासून तर प्रचंड महाकाय वृक्षांपर्यंत अथांग पसरलेल्या महासागरापासून तो सुदूर जमिनीच्या सर्व भागांवर पसरलेले आहेत. खरं तर या पृथ्वीवर प्राणी येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचं कार्य याच वनस्पतीने केलं आणि त्यामुळे त्यांना आपण पृथ्वीचे आद्य नागरिक म्हणतो. आपल्या पृथ्वीच्या भूभागावरील वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषण करून जगातील सर्व सजीवांना लागणार अन्न निर्मितीचं कार्य करतात. सर्व सजीवांना जीवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू देखील निर्माण करतात. जमिनीपेक्षा पाण्यातील वनस्पतींचं प्रमाण खूप जास्त असल्यानं महासागरात अन्न निर्मितीचा आणि प्राणवायू निर्मितीचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असतं. याच वनस्पतींनी कोटी कोटी वर्षांपूर्वी केलेल्या प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे जीवाश्म इंधनाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांचे प्रचंड साठे निर्माण केले आहेत. जमिनीवरील गवतवर्गीय, झुडूपवर्गीय वनस्पती, छोटे वृक्ष आणि मोठे वृक्ष एकत्रितपणे हरित आच्छादनाची निर्मिती करून पृथ्वीवरील मृदा म्हणजे माती निर्मितीचं अत्यंत मोलाचं कार्य करत असतात. या मातीमध्ये शेकडो सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म असे प्राणी सातत्याने कार्य करत असतात आणि त्यातून एका सूक्ष्म अशा इकोसिस्टीमची संरचना होते. मातीमुळेच वसुंधरा हिरवीगार झाली आहे. वनस्पतींचे मूळ सातत्याने मातीमध्ये पाणी मुरवण्याचं कार्य करत असतात, त्यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण देखील वाढत असतं. हीच मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे मातीचं संवर्धन देखील वनस्पती करत असतात. वनस्पती आपल्या पानं, फुलं, फळं, मुळं आणि बियांच्या रूपाने सर्वच आणि विविध प्रकारच्या प्राणी प्रजातींना अन्न पुरवत असतात आणि त्यामुळे अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे निर्माते म्हणून वनस्पतींचं स्थान आहे. वनस्पती क्षणोक्षणी आपल्या शरीरातून पाण्याचे उत्सर्जन बाष्प रूपाने करत असतात, त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. लाखो लिटर जमिनीतलं पाणी शोषून ते पुन्हा हवेमध्ये सोडण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य वनस्पती करत असतात. हे पाण्याचे तुषार आपल्या भोवती असणाऱ्या पर्यावरणातील तापमान कमी करण्याचं काम करत असतात. हेच तुषार रूपी पाणी हवेतील तरंगणारे घातक सूक्ष्म कण चिकटवण्याचं कार्य करतात आणि त्यांना कमी करण्याचं काम देखील करतात. तेव्हा वृक्षारोपणासाठी कृतीशील होऊयात आणि आज संकल्प करूयात की आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी. धन्यवाद श्रोतेहो.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती ऐकलीत. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15
3: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. संसद के दोनों सदनों की कार्यवाही मॉनसून सत्र में 12 विधेयकों को पारित किए जाने के बाद अनिश्चितकाल के लिए स्थगित. विपक्ष के हंगामे के बीच लोकसभा में केवल 19% कामकाज हुआ. खनन क्षेत्र को अधिक कुशल बनाने के लिए खान और खनिज विकास और विनियमन संशोधन विधेयक 2026 संसद में पारित. इससे देश के खनन क्षेत्र को अधिक कुशल बनाने में मदद मिलेगी. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने 100 से अधिक कलाकारों को संगीत नाटक अकादमी फेलोशिप और पुरस्कार प्रदान किए. अमेरिका में कई राज्यों ने 15 अगस्त को भारत दिवस के रूप में मनाने के लिए विशेष आदेश जारी किए. कोलंबिया ने शक्तिशाली भूकंप के बाद राहत और पुनर्निर्माण उपायों के लिए आर्थिक आपातकाल घोषित किया. और कनाडा ओपन टेनिस टूर्नामेंट में पुरुष सिंगल्स फाइनल में अमेरिका के ब्रैंडन नाकाशिमा का मुकाबला अपने ही देश के बेन शेल्टन से होगा. अब समाचार विस्तार से. संसद के दोनों सदनों की कार्यवाही अनिश्चितकाल के लिए स्थगित कर दी गई है. पिछले महीने की 20 तारीख से शुरू हुआ मॉनसून सत्र आज संपन्न हो गया. इस दौरान 25 दिन में 19 बैठकें हुई. लोकसभा में विपक्ष के हंगामे के बीच केवल 19% कामकाज हुआ. ब्यौरा हमारे संवाददाता से.
4: मॉनसून सत्र के दौरान विधायी और राष्ट्रीय महत्व के कई महत्वपूर्ण विधेयक पारित किए गए. इनमें सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनों की रोकथाम संशोधन विधेयक 2026, राष्ट्रीय गौरव अपमान निवारण संशोधन विधेयक 2026, न्यायाधिकरण सुधार विधेयक 2026, कराधान और अन्य विधियां संशोधन विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास निगम संशोधन विधेयक और केरल नाम परिवर्तन विधेयक 2026 शामिल है. संसद ने विदेशी अंशदान विनियमन संशोधन विधेयक 2026 पर विस्तृत

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग शुद्ध सारंग. विलंबित बंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत सकल बन लाय राही. द्रुतबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत जाओ जी जाओ जी श्याम छलिया. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची आणि हार्मोनियमची साथ आहे प्रकाश वागल यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमास योगेश हंसवाडकर यांनी गालेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. यांना साथ संगत अशी होती, तबला साथ होती गिरीश नलावडे यांची आणि हार्मोनियमची साथ होती प्रकाश वागल यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल देबोज्योती गुप्ता यांचं सतारवादन राग श्री, आणि रात्री 10:01 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल राजा काळे यांचं गायन राग श्याम कल्याण. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं कामकाज संस्थगित. राज्यसभेत 39% कामकाज. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महामार्गांवर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं. वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 तारखेपासून सुरू झालं होतं. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेला बळाचा अवाजवी वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे निर्माण झाले. सभागृहाने 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक विनियोग विधेयक न्यायाधिकरण सुधारणा विधेयक केरळ नावबदल विधेयक राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक आणि खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक यांचा समावेश होता. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात व्यत्यय आल्यामुळे राज्यसभेत केवळ 39% कामकाज झालं असलं तरीही 12 विधेयकं संमत किंवा परत करण्यात आली अशी माहिती अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी दिली. सभागृहाचं कामकाज फक्त 37 तास 39 मिनिटं इतकंच झालं. या काळात 285 तारांकित प्रश्न उपस्थित केले गेले तर 380 शून्य प्रहर प्रस्ताव आणि 380

विशेष उल्लेख सादर करण्यात आले. त्यापैकी फक्त 16 प्रश्न, 52 शून्य प्रस्ताव आणि 93 विशेष उल्लेखांवर चर्चा होऊ शकली अशी माहिती राधाकृष्णन यांनी कामकाजाचा आढावा घेताना दिली. सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करताना या सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरांनुसार आपली संसदीय जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. तत्पूर्वी खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर आज सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभटीला उपस्थित होत्या. राज्यसभेत सभापती सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती दिली. वर्ष 2030 पर्यंत सर्व उपनगरी गाड्या वातानुकूलित होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे बोरिवली ट्विन बोगद्यामुळे 90 मिनिटांचं अंतर 12 मिनिटांमध्येच पार करता येईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गांवर तैनात असलेल्या रुग्णवाहिकांसाठी 10 किलोमीटरच्या परिघात घडलेल्या कोणत्याही अपघाताच्या ठिकाणी 10 मिनिटात पोहोचण्याची मुदत निश्चित केली आहे. या मुदतीचं पालन झालं नाही तर अपघाताच्या प्रत्येक घटनेसाठी 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल असं प्राधिकरणानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. रुग्णवाहिकांनी अपघातग्रस्तांना या कामाचं तिकीट स्वीकारल्याच्या वेळेपासून 1 तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात पोचावं. या वेळेचं पालन झालं नाही तर 10,000 रुपयांचा दंड आकारला जाईल असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सुमारे 50,000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांवर सेवा देण्यासाठी सुमारे 3,000 रुग्णवाहिका आणि 1,000 गस्ती वाहनं आणि क्रेन नियुक्त करण्यात आले आहेत. जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.30% वाढ होऊन ती 4,57,811 पोहोचल्याचं सीआम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक वाहन विक्री नोंदवल्याचं यात म्हटलं आहे. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळात त्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर 3-चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलं आहे. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा त्यात समावेश आहे. त्याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातले गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना हा पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या निमित्ताने जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा निघत आहेत. हिंगोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा मोटरसायकल रॅली काढली. सांगली जिल्ह्यात मिरज इथे गणेश तलाव ते लक्ष्मी मार्केट मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. अकोला महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा दुचाकी रॅली काढली. धाराशिव

0: या तिरंगा रॅलीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीतून नशामुक्त भारत हा संदेश देण्यात आला. धुळे तालुक्यातल्या फागणी इथे भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर भव्य तिरंगा रॅली निघाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात राशीन इथं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. कर्जत शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ शहरातून राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भैरव मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली एसएन देसाई चौकात झालेल्या सभेनं विसर्जित झाली. प्राप्तिकर विभागाने क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली आहे. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. रुजू होण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नव्याने भरती झालेल्या खेळाडूंना त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि लागू असलेल्या सरकारी नियमांची माहिती देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूर इथं उपचार घेत आहे. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून आजही मदत कार्य सुरू आहे. महानगरपालिकेनं या परिसरातल्या झोपड्यांमधल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्या दौऱ्यावर हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांच्यावर आज हल्ला झाला आहे. एका निहंग सिंघाकडून हा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील मातासाहेब गुरुद्वारा इथे हा हल्ला झाला. बादल यांना नांदेडमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांनी मातासाहेब गुरुद्वारा इथे भेट देऊन माहिती घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं कामकाज संस्थगित. राज्यसभेत 39% कामकाज. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महामार्गांवर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि जबतलाई आश्रमशाळेत सर्पदंश मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.
2: आंखें, किडनी और फेफड़े जैसे अंगों का दान गंभीर बीमारी से पीड़ित व्यक्तियों की जान बचा सकता है. ये हमें ध्यान में रखना चाहिए.
3: हाँ, और ये अंगदान के लिए अगर किसी को करना हो तो इसके लिए बहुत सारी संस्थाएं भी मौजूद हैं और अपनी सहमति से ही होता है. अगर आप 18 साल के व्यक्ति हैं तो 18 साल के जो भी हैं उन वो अपने अंगदान को जीवित रहते हुए भी आप अपनी इच्छा जाहिर कर सकते हैं. उसके लिए एक फॉर्म होता है, वो आप भर देते हैं और उसके बाद जब भी किसी व्यक्ति की मृत्यु होती है तो उसके बाद अगर उसने अंगदान करने का ये संकल्प लिया है तो उसके जिन जिन अंगों को वो देना चाहता है वो सभी अंगदान के तहत ले लिया जाता है. और अगर 18 वर्ष से कम की आयु हो और माता पिता चाहते हो, अगर माता पिता ने खुद भी अंगदान किया हो और वो चाहते हैं कि उनके बच्चे भी करें तो वो उसके पहले एक फॉर्म भर सकते हैं और उसको अपनी अनुमति से वो अंगदान के लिए कह सकते हैं. हालांकि बच्चा अगर 18 वर्ष का होता है और वो नहीं चाहता है तो वो इस चीज से मना भी कर सकता है. और पहला अंगदान किया गया था 1954 में. रोनाल्ड ली हेरिक ने अंगदान किया था सबसे पहले अपने जुड़वा भाई को. उसने उन्होंने किडनी दी थी और ये सफल एक ऑपरेशन हुआ जिसके तहत दोनों ही स्वस्थ रहे काफी लंबे समय तक. और उसके बाद धीरे धीरे अंगदान का महत्व भी लोगों को समझ में आया और जो हमारा साइंस है किस तरह से तरक्की करा. अब तो बहुत ही अच्छी तरह से ये सारी चीजें हैंडल की जाती हैं. पहले तो कुछ मुश्किलें भी आती थी लेकिन अब इतनी तरक्की

मध्यंतरी 239 अंश आठेक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत.

0: कयामत से कयामत तक या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. गीतासाठी आवाज होता अलका याग्निक आणि उदित नारायण यांचा. गीताची रचना मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीत आनंद मिलिंद यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय.
1: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून, मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया गदर या चित्रपटातील गीत. या गीतासाठी आवाज आहे उदित नारायण यांचा. रचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत उत्तम सिंग यांचं.

0: रिमझिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा।
3: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद।
4: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा।
3: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83। हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर।
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

कुमार सानू यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतासाठी संगीत होतं अन्नू मलिक यांचं आणि चित्रपट सर. श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात.

0: श्रोते हो, आता ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे। श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच। यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे। आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पिढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा। नमस्कार दादा।
3: नमस्कार
2: दादा। आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे। आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली।
2: बरं,
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे। केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये। दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत। 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे।
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची

0: तुमची तुम्ही धारण करायची कॅटेगरी.
1: अच्छा.
0: त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही.
1: अच्छा.
0: गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीने त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे
1: किंवा
0: या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे.
1: अच्छा. जे
0: तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10-12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळला बरं का? बरोबर. बेटा लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना?
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2-2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुषामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची तांबेची पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो.
1: बर,
0: त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
1: बर,
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल.
1: वा,
0: जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कोठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातू मध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार मित्रांनो, मला सांगा तुमच्यातले किती जण आता मोबाईल उजव्या हातात धरून हे ऐकताय? बहुतेक जण. पण आता एक मिनिट तुमचा मोबाईल डाव्या हातात घ्या. घ्या ना, काय झालं? सगळं तसंच आहे, मोबाईल तोच, स्क्रीन तीच, तुम्ही तेच. पण हात बदलला की जरा वेगळं वाटतंय ना, काहीतरी ऑकवर्ड. आणि इथेच एका लेफ्टी माणसाची गोष्ट रोजच्या दुनियेत सुरू होते. तर नमस्कार मित्रांनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 13 ऑगस्ट, इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे, डावखुऱ्या लोकांचा दिवस. आणि मला कायम एक प्रश्न पडतो, आपण एखाद्या गोष्टीसाठी हा हात बरोबर आणि हा हात दुसरा असं का? नेमकं असं ठरवलं तरी कोणी? कारण बघा ना, आपण उजव्या हाताने जेवतो, उजव्या हाताने लिहितो, उजव्या हाताने हँडशेक सुद्धा करतो. आणि डाव्या हाताने करणारा कोणी दिसला की लगेच लक्ष जातं, अरे हा तर लेफ्टी आहे. पण त्याच्यासाठी त्यात काही स्पेशल नाही, तो फक्त तोच आहे. मला वाटतं डावखुऱ्या लोकांचा सगळ्यात मजेशीर काय असेल माहितीये? शाळेत वही लिहिताना आपण लिहित जातो आणि आपला हात स्वच्छ पानावरून पुढे जातो. पण लेफ्टी मित्र तो लिहिता लिहिता आपल्या स्वतःच्या अक्षरांवरून हात फिरवत पुढे जातो. आणि शेवटी वहीत अक्षरांपेक्षा हातावर शाईत जास्त असते. सर हात काळा झाला आणि सर म्हणतात, अरे नीट लिही. अरे सर, नीटच लिहितोय, फक्त हात थोडा वेगळ्या बाजूने जातोय. आणखी एक मित्रांनो, कात्री. आपल्यासाठी कागद घे, कात्री लाव आणि कट कर, झालं. पण लेफ्टी तीच कात्री घेतली

0: की कधी कधी कागद कट होण्यापेक्षा कागदाशी निगोसिएशन जास्त चालतं. चाल ना बाबा, एकदा तरी नीट का परे. म्हणूनच लेफ्टी माणसाला लेफ्ट हँडेड सीजर असतात. म्हणजेच जगाने सुद्धा मान्य केलंय की प्रॉब्लेम हातात नव्हता, काहीतरी कात्रीतच होता. पण यामध्ये एक सुंदर गोष्ट आहे, आपण सगळेजण जगाला एका विशिष्ट पद्धतीने वापरायला शिकलो. डावकुऱ्या माणसाने मात्र लहानपणापासून काही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकल्या. वही कशी ठेवायची, पेन कसा धरायचा, कात्री कशी वापरायची, गिटार कशी पकडायची, स्वयंपाक करताना चाकू कुठल्या बाजूने वापरायचा, फोटो काढताना फोन कसा धरायचा, अगदी हँडशेक करताना सुद्धा क्षणभर त्याला विचार करावा लागतो आपला हात नेमका कोणता. आणि कदाचित म्हणूनच डाव्या हाताची ही छोटीशी गोष्ट आपल्याला एक मजेशीर प्रश्न विचारते. आपण ज्या पद्धतीला नॉर्मल म्हणतो ती खरंच युनिव्हर्सल आहे का? कारण प्रॉस्पेक्टिव्ह बदलून पहा. एखादा डावकुरा मुलगा उजव्या हाताच्या जगात वाढतो, त्याला प्रत्येक गोष्ट शिकावी लागते थोडी स्वतःच्या पद्धतीने. आणि कदाचित हीच गोष्ट आपल्यालाही शिकवते, एकच गोष्ट त्याच पद्धतीने करण्यापेक्षा त्याला वेगळ्या पद्धतीने करायची आणखी सुद्धा जास्त मार्ग असू शकतात. एकच चित्र पण वेगवेगळे अँगल्स, एकच रस्ता पण वेगवेगळ्या वाटा, एकच गाणं पण ऐकणाऱ्या प्रत्येक मनात वेगळी भावना, आणि एकच जग पण ते पाहणाऱ्या प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा. म्हणून आज तुमच्या आसपास एखादा लेफ्टी तुमचा मित्र असेल ना, तर त्याला आज नक्की विचारा, अरे तुझ्या हाताने हे सगळं कसं वाटतं रे? कदाचित तो हसेल, कदाचित म्हणेल, काय माहिती, आम्हाला तर हेच नॉर्मल आहे. आणि तेच तर सगळ्यात सुंदर उत्तर आहे ना, कारण त्याचं नॉर्मल आपल्यासाठी डिफरंट आहे आणि आपलं नॉर्मल कदाचित त्याच्यासाठी डिफरंट असेल. मग कोण बरोबर? कदाचित दोघही. तर मित्रांनो, 13 ऑगस्ट हा दिवस फक्त डाव्या हाताचा उत्सव नाही, तर तो आपल्याला एक छोटासा प्रयोग करून पाहायला सांगतो. जग तसंच ठेवा, फक्त हात बदला, म्हणजेच बघायचा दृष्टिकोन बदला. हो, कदाचित काहीच बदललेलं नाही, पण कदाचित तुम्हाला जाणवेल की एक छोटासा प्रस्पेक्टिव्ह बदलला की अगदी रोजची गोष्ट सुद्धा नवीन वाटू शकते. आणि कदाचित यालाच म्हणतात समर, सी द वर्ल्ड डिफरंटली. कारण कधी कधी जग नवीन करण्याची गरज नसते, फक्त ते पाहण्याची दिशा थोडी बदलायची असते. काय समजलं? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूया वेद विश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपदा शेंगमारे हिच्या सोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा. वेद विश्वाचा या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, संयम हा मनाचा तो किल्ला आहे जो मजबूत असेल तर कोणतेही वादळ आत शिरू शकत नाही. आणि वेळेच्या नदीत वाहताना संयमाची होडी हातात असेल तर किनारा नक्की गवसेल. त्यामुळे मित्रांनो, आपण सर्वांनीच आपल्या जीवनात ठरवलेली ध्येय गाठताना, स्वप्नपूर्ती करताना नेहमी ध्यानात ठेवायला हवं की संयम हेच यशाचं ते मूक शस्त्र आहे जे आवाज न करता विजय मिळवून देत. मग चला तर यात सकारात्मक विचारासह आता जाणून घेऊया काही लक्षवेधक घडामोडी आजच्या वेध विश्वाचा या मालेत. IAS अधिकारी अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1989 च्या मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी असलेल्या जैन यांना प्रशासनाच्या अनेक दशकांचा अनुभव आहे. जैन हे एक पुरस्कार विजेते अधिकारी असून त्यांनी औद्योगिक धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान दिलं आहे. भारतानं प्रादेशिक संपर्क आणि सीमापार व्यापारात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे, कारण भारताची पहिली थेट व्यावसायिक मालगाडी कॅनोलाचा साठा घेऊन नेपाळमध्ये पोहोचली. हा ऐतिहासिक प्रवास सुधारित भारत नेपाळ रेल्वे संक्रमण प्रोटोकॉल अंतर्गत पूर्ण झालाय, ज्यामुळे सीमेवर माल न थांबता कोलकाता बंदरापासून बिराटनगर पर्यंत कंटेनर मधील मालाची अखंड रेल्वे वाहतूक शक्य झाली आहे. या उपक्रमामुळे वाहतुकीचा वेळ, लॉजिस्टिक्स खर्च आणि माल हाताळणीमध्ये लक्षणीय घट होऊन भारत आणि नेपाळ मधील आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. भारतीय खगोल भौतिक शास्त्रज्ञ अन्न

0: सुब्रमण्यम यांना अंतराळ संशोधनातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 2026 सालासाठीचा कॉस्पार विक्रम साराभाई पदक प्रदान करण्यात आला आहे. यासह हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या ते एकूण चौथ्या भारतीय आहेत. ही घोषणा 3 ऑगस्ट 2026 रोजी इटलीतील फ्लॉरेन्स येथे झालेल्या 46व्या कॉस्पार वैज्ञानिक संमेलनात करण्यात आली. हा पुरस्कार अंतराळ संशोधन समिती आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्याद्वारे विकसनशील देशांतील शास्त्रज्ञांना अंतराळ संशोधनातील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यासाठी प्रदान केला जातो. अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार भारतातील वैज्ञानिक समुदायासाठी एक महत्वाचा ऐतिहासिक टप्पा आहे. भारतानं 6 ऑगस्ट 2026 रोजी ओडिशाच्या चंदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून अग्नि 4 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचणी प्रक्षेपण केलं आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे व्यवस्थापित केलेल्या अग्नि 4 या चाचणी प्रक्षेपणाने क्षेपणास्त्राच्या सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंडांची कामगिरी सिद्ध केली असून भारताची सामरिक प्रतिबंधाची वाढती क्षमता दाखवून दिली आहे. DRDOच्या मार्गदर्शनाखालील भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी ही आणखी एक महत्वपूर्ण उपलब्धी आहे, ज्यामुळे भारत एक प्रभावी सामरिक संरक्षण स्थिती राखण्यास सक्षम झाला आहे. अग्नि 4 हे स्वदेशी बनावटीचे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून ते भारताच्या अग्नि क्षेपणास्त्र मालिकेचा एक अविभाज्य भाग आहे. भारताची सामरिक प्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे DRDOनं याची रचना केली आहे. मित्रांनो, जीवनात जर मोठा बदल घडवून आणायचा असेल तर आधी सुरुवात आपल्या सवयींपासून करावी. चांगल्या सवयी अंगी बाळगल्या तर नक्कीच एक मोठा सुखदायी बदल लवकरच आपल्या जीवनात येईल. मग मित्रांनो, बदलत्या प्रत्येक दिवसासोबत बदलणाऱ्या लक्षवेधक घडामोडीही आपण अशाच जाणून घेत राहूया आणि त्यासाठी भेटूया पुन्हा वेद विश्वासा मालिकेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी संपदा आजच्या वेद विश्वासा या मालिकेतून आपली रजा घेते.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो वेद विश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपदा शिंगमारे हिच्या सोबत. आता आपण ऐकूयात अनुभवाचे बोल या मालिकेत लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी सर. सर, आपल्या नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू सो मच.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिले आपल्या विषयी जाणून घ्यायला आवडेल.
3: थँक्यू मॅम. माझी सुरुवात झाली कॉमर्स एज्युकेशन मधनं आणि मी मॅनेजमेंटचा म्हणजे MBAचा कोर्स केला. 2007 मी पासआउट आहे आणि नंतर मग मला म्हणजे कॉल सेंटर किंवा BPO त्या काळात खूप बुमिंग होतं, तिथे मला जॉब लागला आणि तिथे मग मी व्हॉइस ऍक्सेंट ट्रेनिंग मला मिळालं तर मला फार म्हणजे बरं वाटलं की आपण एक चांगल्या शैलीत बोलू शकतो. आणि त्यानंतर मग मी नागपूरला परत आलो आणि मग मी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा MBA कॉलेजेसमध्ये जॉब करायला सुरुवात केली ऍज अ लेक्चरर. हा, आणि 2008 पासून मग माझं लेक्चरशिपमध्ये पदार्पण झालं आणि असं करता करता मग मी माझा एक्सपिरियन्स वाढत गेला. मला कुठेतरी असं जाणवलं की म्हणजे आपल्याला कम्युनिकेशनमध्ये थोडस स्कोप आहे, आपलं चांगलं काही होऊ शकतं. तो एक काळ आला आणि मग असं करता करता मी कोविड जेव्हा आला तोपर्यंत मी आय वॉज इन टू लेक्चरशिप अँड नंतर मला असं लक्षात आलं की आपण कॉर्पोरेट कोच म्हणून पण काम करू शकतो. आय रिझाईन फ्रॉम माय जॉब ऑफ अ रेग्युलर इन्कम आणि मग मी कॉर्पोरेट कोच म्हणून मी बऱ्याच कंपन्यांमध्ये एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यामध्ये बेसिक बिझनेस कम्युनिकेशन, ऑफिस एटिकेट, ईमेल एटिकेट हे सगळं त्याच्यामध्ये आलं. आणि जर तुम्ही म्हणाल तर मी LIC पासून तर भारत बेंझ, महिंद्रा अशा अनेक चांगल्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये किंवा इव्हन बँकिंग मध्ये सुद्धा मी एम्प्लॉईजला ट्रेन केलेला आहे. आणि असं करता करता मला एक चान्स मिळाला की इंडियन आर्मीला सुद्धा मला एक ट्रेन करायचा चान्स मिळाला. हो, 3 दिवस मी त्यांना म्हणजे बरॅक्स मध्ये उभं राहून उन्हाळ्यामध्ये कोच केला. तो एक तो फारच अद्भुत अनुभव होता, फार बरं वाटलं मला. आणि त्यानंतर मग मी माझी वाटचाल सुरू ठेवली. मग मला बऱ्याच चांगल्या फुल टाइम जॉब ऑफर सुद्धा आल्यात आणि त्या मी एक्सेप्ट करून पुढे गेलो
2: ऍज अ कोच,
3: ऍज अ फायनान्स.

0: ऍज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर असं मी करत करत पुढे गेलो. मग मला आता असं एक माझा एक मार्ग असा मिळाला आहे, थोडा वेळ लागला मार्ग मिळायला, बट मी स्वतःला म्हणजे वाहून दिलं पाहिजे यूथ डेव्हलपमेंट करता किंवा त्यांच्या सर्वांगीण डेव्हलपमेंट करता. त्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग आलं किंवा कम्युनिकेशन सुद्धा आलं, या प्रकारे मला पुढलं काम करायचं आहे, मी आतापर्यंत करत आलो आहे.
1: आपण आत्ताच म्हणालात की आपलं कॉमर्सचं बॅकग्राऊंड आहे आणि मग हळूहळू काम करता तुम्हाला असं लक्षात आलं की आपण लाईफ स्किल ट्रेनर म्हणून काम करू शकतो. तर हे करत असताना ह्याचं तुम्ही कुठून ट्रेनिंग घेतलं होतं का?
0: नाही मॅम, तो काळ असा होता की फारसं असं काही ट्रेनिंग किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट नव्हते. होते पण आम्ही म्हणजे त्या काळात ती फीस पण खूप महाग वाटायची आणि तसं काही मनात आलं नाही. बिकॉज जेव्हा माझं एमबीए फर्स्ट सेमिस्टर होतं तेव्हाच एके दिवशी आमच्या शिक्षकांनी मला असंच वर्गात अनाऊन्स केलं की 2 दिवसांनी आपलं एक इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन आहे, ते कोण देईल? तर मी माझा हात वर केला, मला काहीच येत नव्हतं. मे बी दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. आता मी असा विचार केला की सगळ्यांनी मला बघितलंय तर आता मला करून दाखवावं लागेल. सो आय थिंक फ्रॉम देअर इट बिगॅन, तेव्हापासून ती सुरुवात झाली आणि मी अभ्यास करणं कम्युनिकेशनचा आणि सगळं काही तिथून सुरुवात झालं. तर मला ऍज अ कॉमर्स स्टुडंट म्हणजे जसं आपण कॉमर्स म्हणजे काय, आपण एखादी वस्तू विकणे किंवा आपल्या गोष्टीचं प्रमोशन करणे किंवा ब्रँड बिल्डिंग करणे, ब्रँड प्रमोशन करणे, त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. द होल पर्सनॅलिटी, त्यामध्ये तुमचं बोलणं चालणं उठणं बसणं किंवा जे पण तुम्ही इंटरॅक्ट करता ते एक आलं. दुसरी गोष्ट आहे कॉन्फिडन्स. तर याची आपल्याला नितांत आवश्यकता आहे तुमचं कोणतंही फील्ड असू द्या. यू नीड टू हॅव अ गुड अमाऊंट ऑफ कॉन्फिडन्स. तर यामध्ये मला असं जाणवलं की आपण जसे पुढे चाललो आहोत, युथमध्ये स्किल आहे, टॅलेंट सुद्धा आहे, पण जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तर फेल होऊन परत येतात. मग असं लक्षात आलं की नाही सर, मला तर सगळं येत होतं पण मी बोलूच नाही शकलो, असं मी बऱ्याच स्टुडंट्सचे फीडबॅक घेतले. मग मला असं लक्षात आलं की जे व्होकेशनल ऍटिट्यूड आहे, म्हणजे पुढे जाऊन आउटगोइंग ऍटिट्यूड आहे, बाहेर जाऊन किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करणे, हा कुठेतरी मिसिंग आहे. त्यामुळे पुस्तकी नॉलेज तर गरजेचं आहेच. पुस्तकी नॉलेज तुम्हाला इंटरव्ह्यूच्या खोलीमध्ये दरवाजाच्या आत घेऊन जाईल, पण तिथे बसून तुम्हाला इंटरव्ह्यू जर क्रॅक करायचा आहे तर तुम्हाला डेफिनेटली लाईफ स्किल्सची आवश्यकता आहे असं मला वाटतं. ते मला खूप प्रकर्षाने जाणवलं 2009 पासून आणि मी मुद्दाम मग एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचो. मला कॉलेजने कधीच म्हटलं नव्हतं की तुम्ही पर्सनॅलिटी कोचिंगचे क्लासेस घ्या, म्हणजे कॉलेजमध्ये राहूनच विदाउट एनी एक्स्ट्रा फीस आय गेव दॅट ट्रेनिंग टू द स्टुडंट्स. आणि त्यामध्ये त्यांना रुची आली, रस येऊ लागले, सर तुम्ही हे कंटिन्यू करा. मग तिथून मला एक मार्ग मिळाला की नाही, आपण हे, दिस इज माय हॉबी, दिस इज ऍक्च्युअली आय लव्ह डुईंग दिस, म्हणून मी त्या मार्गाने पुढे वाटचाल केली.
1: युथ मध्ये व्होकेशनल स्किल लॅक करतं आताच आपण असं म्हणाला, तर यामागे काय प्रमुख कारण असू शकतं असं आपल्याला वाटतं?
0: बघा, कसं आहे की आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये परदेशी भाषेबद्दल थोडस एक टॅबू किंवा अप्रूप वाटण्याचं एक थोडस असतं. कारण आता आपण शुद्ध मराठी बोलतोय किंवा आपण हिंदी बोलतो आहे, आपल्याला आपल्या भाषा फारशा खूप जास्ती कम्फर्टेबल आहेत, आपण त्यात छानपैकी बोलू शकतो. एखादी इंग्लिश नॉव्हेल जर वाचायची म्हटली तर आपल्याला मग अरे नाही, त्याचं आपण मराठीत भाषांतर असेल तर ते वाचू. किंवा आता परवाच मी माझ्या फॅमिलीसोबत मूव्ही पाहायला गेलो, डिस्नेचा एक मूव्ही होता इंग्लिश, तर माझ्या घरचे लोक म्हणाले अरे हिंदी मध्ये डब असेल तर बघूया. म्हणलं का बरं, इंग्लिश मूवी आपल्याला इंग्लिश मध्येच बघायला पाहिजे. नाही समजणार नाही आपल्याला, मग समजणार नाही म्हणून आपण माघार घेतो. आणि अशाच गोष्टीने आपण मग इंग्लिश आलं किंवा कुठल्या पण प्रकारचं फॉरेन लँग्वेज आली तर आपण थोडं बॅक ऑफ करतो, मागे जातो. मी आवर्जून इंग्लिश मूवीजेच तिकीट्स घेतले, म्हणजे घरचे लहान मुलांनी सुद्धा इंग्लिश मध्येच मूवी पाहायला वाटल्यास खाली सबटायटल्स वाचत होते. मला असं वाटतं आपण जेव्हा एखादी स्टेप मागे घेतो ना तर एक त्या वेळेस पुरतं आपल्याला कम्फर्ट मिळतो, पण मग ती सवय होऊन जाते.
1: पण म्हणजे कॉम्प्लेक्स आहे म्हणून आपण बॅकफुटला जातो की बॅकफुटला राहतो म्हणून कॉम्प्लेक्स येतो?
0: सुरुवात कॉम्प्लेक्स असल्यामुळे आपण बॅकफुटवर जातो, म्हणजे आपल्याला थोडस इनहिबिशन्स असतात, काही थॉट्स असतात. जसं मी कालच पाहिलं एका ठिकाणी, मी काही इव्हेंटला गेलो होतो, तिथे काही कॉलेजची तरुण मंडळी बसली होती आणि कॉफी घेत होते सगळेजण, खूप त्यांच्यात कॉन्फिडन्स होता. मग जेव्हा त्यांना म्हटलं की अरे तुम्ही आजच्या इव्हेंट बद्दल एक फीडबॅक द्या ना स्टेजवर येऊन, तर कोणीच पुढे यायला तयार नव्हतं. तर म्हणजे मला हेच वाटतं की आपण समजा पुढाकार घेतला तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये एक स्कोप मिळतो. आपल्याला कळेल कसं की आपण चालू शकतो, धावू शकतो, की जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत. माझी एकच रिक्वेस्ट आहे सर्वांना ज्यांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, एकदम पहिल्या दिवशी 100वी पायरी चढू नका. पहिली पायरी पण जर

0: प्रॉब्लेमॅटिक असेल तर अर्धी पायरी चढा ना. दिस इज अ स्टेज, एक पायरी आहे ती फक्त तुम्हाला क्रॉस करायची आहे. वन्स यू गो देअर ऑन द स्टेज अँड बी कम्फर्टेबल, तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की अरे घाबरण्यासारखं काहीच नाहीये. जसं की तुम्ही जसे नागपूरच्या कुठल्या खूप क्राऊडेड एरियामध्ये तुम्ही जर कार चालवली आणि त्याच्यावर एकही स्क्रॅच नाही आला, तुम्ही जगात कुठेही कार चालवू शकता. दॅट्स हाऊ इट इज.
1: आजच्या काळात लाईफ स्किल ट्रेनरची आवश्यकता प्रचंड वाढली आहे कम्पॅरेटिव्हली मागचे 8-10 वर्ष आपण पकडूया.
0: करेक्ट.
1: याची प्रमुख कारण काय असू शकतात?
0: बिलकुल. सगळ्यात पहिले आता आपण काळामध्ये पुढे चाललो आहे. वेळ
1: हा
0: नेहमी पुढे जाणार, वेळ मागे येणार नाही,
1: अगदी
0: वेळ थांबणार पण नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे ओनली वन थिंग दॅट इज कॉन्स्टंट इज चेंज इज कॉन्स्टंट.
1: करेक्ट.
0: बरोबर. जशी जसा वेळ पुढे जाते तशी लोकसंख्या वाढते आहे, पण पृथ्वी छोटी तेवढीच आहे ना, लिमिटेड आहे, रिसोर्सेस लिमिटेड आहे. त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येच्या डिमांड्स जास्ती आहेत, त्यामुळे जी टेक्नॉलॉजी जी आहे ती सुद्धा तेवढी फास्ट वाढते आहे. टेक्नॉलॉजी फास्ट झालं तर ट्रान्सपोर्टेशन पासून तुमच्या आयुष्यातल्या रोजच्या ज्या गरजा आहेत त्या सुद्धा फास्ट गरजेने वाढत चालल्या आहेत, त्याचा वेग वाढलेला आहे. आता आपण हा विचार केला होता का की 5 वर्ष आधी की तुम्ही 10 मिनिटात तुम्हाला ब्लिंकिटने रात्री 12 वाजता तुमचं फेवरेट आईस्क्रीम मिळेल म्हणून, नाही ना, आपण 10 वाजले की आईस्क्रीम पार्लर बंद व्हायचं. तर ही काळाची गरज आहे. आता त्यामुळे काय झालं की मोर अँड मोर प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकॅलिटी आणि तुम्हाला तुमचं नॉलेज अप्लाय करण्याची गरज वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे जबरदस्त कम्युनिकेशन स्किल असणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आज तुम्ही बघाल इंटरनॅशनल जॉब्स वाढत चालले आहेत, लोक रिमोटने घरी बसून काम करतायत, हायब्रिड वर्क मोड मध्ये काम करतायत. आज त्यांचे बॉसेस अमेरिकेत बसून हे लोक नागपूर पुण्यामध्ये बसून काम करतायत. तर आज इंटरनॅशनल कम्युनिकेशन आलं, तुम्ही अमेरिकन बॉसशी हिंदी मराठीत नाही बोलू शकणार, त्याला कुठे समजणार ना. एखाद दोन शब्द समजू शकतो तो, बट देन यू हॅव टू हॅव दॅट इंग्लिश कम्युनिकेशन किंवा एक प्रॉपर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जी कम्युनिकेशनची गरज आहे ती आपल्याला असणं आवश्यकता आहे, त्याची आवश्यकता आहे. सो यामुळे काय झालं की सगळ्या बाजूनी वेग वाढला आहे, गरजा वाढल्या आहेत, एक्सपेक्टेशन्स वाढले आहेत लोकांचे, त्यामुळे कम्युनिकेशन, लाईफ स्किल्स, सॉफ्ट स्किल्स या सगळ्यांची नितांत आवश्यकता आहे. ती मिनिट बाय मिनिट वाढत चालली आहे, तर आपण थांबू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला या गोष्टीमध्ये आपल्याला प्रो बनावं लागेल. नॉट प्रो, बट मला असं वाटतं की आपण थोडं अबव जर आपल्या नॉर्मल लेवलच्या वरती जर आपण जर गेलोत तर पातळी ती आपण जर वरती घेऊन गेलो तर आपल्यासाठीच चांगलं आहे. आपल्याला कोणासोबत कॉम्पिट नाही करायचं, आपल्या चांगल्यासाठी स्वतःसोबतच कॉम्पिट करायचंय.
1: पण मग यासाठी आपण नक्की काय करणं अपेक्षित आहे?
0: बरोबर. सगळ्यात पहिले जसं आयुष्यात एक प्रॉब्लेम येतो की अरे मला कम्युनिकेशन येत नाही किंवा मला पब्लिक स्पीकिंग येत नाही, आयुष्य तुम्हाला सोल्युशन पण देतं. जसं की माझ्या सरांनी मला एमबीए करताना म्हटलं होतं वर्गामध्ये, अरे कोण प्रेझेंटेशन देणार, कोणीच हातवरती नाही केलं. तो दॅट वॉज अ रिस्क, कारण मी कधीच माझ्या आयुष्यात त्या प्रेझेंटेशन दिलं नव्हतं. माझ्या समोर ऑपॉर्च्युनिटी आली, आय रेज्ड माय हँड.
1: दॅट वॉज
0: माय कॉल. म्हणूनच म्हणतो की तुम्हाला स्वतःला पुढाकार घ्यायचा.
1: ओके.
0: कारण तुम्हाला आयुष्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज येतात, आपण त्या घेत नाही. जसं की आता मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेलो आणि खूप एका पॉश रेस्टॉरंटमध्ये गेलो आपण, आपल्याला ऑर्डर करायचं जेवण, तर तिथे वेटर किंवा वेटरेस कोणी असेल तिथे, तो ऑर्डर करताना कोणतरी अरे नाही तू कर तू कर तू कर असं करतात.
1: पण असं वाटतं की सॉरी टू इंटरप्ट,
0: फाइन मॅम, यस मॅम,
1: पण आलेली अपॉर्च्युनिटी कुठली ग्रॅब करायची हे करण्यासाठी तो जो एक सेन्स लागतो तो पण बरेचदा कुठेतरी कमी असतो किंवा लॅकिंग असतो, त्यामुळे पण प्रॉब्लेम येऊ शकतो कदाचित.
0: बरोबर.
1: सो तो पण डेव्हलप करायला आपण काय करू शकतो?
0: एक्झॅक्टली. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपला आरसा आपल्या समोर आहे, आपण स्वतःला आरशात बघतो, पण आरसा जर मळला असेल तर आपण आरशाला पुसतो. ठीक आहे. यासाठी तुम्हाला मेडिटेशन आणि कुठल्या स्पिरिच्युअल जसं कुठला पण ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा माइंडफुलनेस एक्सरसाइज असतो तो बेसिकली तुम्हाला सकाळी उठून करायचा आहे, त्यामुळे तुमचं मन जागृत राहतं.
1: ओके.
0: हा झाला एक स्पिरिच्युअल आणि म्हणजे इंटरनल एफर्ट झाला. हा पब्लिकल एक्सटर्नल पब्लिक मधला एक्सटर्नल आपला एफर्ट नाही आहे. यामध्ये दुसरा एक्सटर्नल एफर्ट असा टाकायचा, म्हणजे बाहेरचा जो एफर्ट आहे मटेरियलिस्टिक एफर्ट असा टाकायचा. तुम्ही कुठे पण बसले असाल, मे इट बी कॉलेज कॉलेज किंवा तुमचं इन्स्टिट्यूट आहे, 100 ऑपॉर्च्युनिटीज येतील तुमच्याकडे ह्या स्वतःचं कम्युनिकेशन स्किल पॉलिश करायचं.

0: तर यामध्ये कसं असतं की तुम्हाला समजा आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट बघायचं आहे की इथे कोणाला कम्युनिकेशनची गरज आहे, कुठे अनाउन्समेंटची गरज आहे का, कोणाला काही नोटीस लिहून पाहिजे आहे का, कोणाला मी लेटर रायटिंग मध्ये मदत करू शकतो का. तर यामध्ये छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीज मधून आपण शिकतो. इनफॅक्ट आपल्या घराच्या आजूबाजूला जेव्हा आपण गणपती उत्सव साजरा करतो तो त्यामध्ये तुम्ही स्टेजवर जाऊन बोलायला पाहिजे. कोण आपल्याला कोणीच बघा आपल्याला शिकायचं आहे तर लोक आपल्याला जज करतील आणि आपल्याला नावं ठेवतील हे मनातनं काढून टाकायचं. जर त्यामुळे आपल्या कसं आपला सेन्स वाढतो. असं आता मला माझ्या कुठल्या स्टुडंटनी म्हटलं अरे नाही सर मला ते नाही आवडत मी नाही करणार. म्हटलं का नाही करणार, मी आहे तुझ्यासोबत, लेट्स डू इट, आपण सोबत करूया. तर असं करून आम्ही मेंटरिंग करतो. करायचं त्यालाच असतं, बट आय स्टे विथ हिम ऑर हर फॉर दॅट पर्टिक्युलर असाइनमेंट. त्यांनाही बरं वाटतं, मलाही बरं वाटतं. सो इट्स लाईक आपल्याला आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट ग्रास्प करणं गरजेचं आहे. आणि कधी कधी आपल्याला स्वतःहून प्रयत्न करावा लागतो. समजा तिथे कुठे अनाउन्समेंट सुरू आहे आणि आपण इथे बसलोय पण आपल्याला माहितीये की कोणी जात नाही पण मला जायचंय, तर आपल्याला त्यांच्यापर्यंत वी हॅव टू वॉक अप टू दॅम अँड आस्क दॅम की मी हे करू शकतो का. तर आपल्याला अशा ऑपॉर्च्युनिटीज कॉलेजमध्ये आणि स्कूलमध्ये तर खूप मिळतील आणि समाजात जे बाहेर कुठे पण असतात तिथे तर अजून भरपूर मिळतात.
1: जाता जाता आपल्या युथला काय संदेश द्याल?
0: बिलकुल, मी बेसिकली दोन किंवा तीन फ्रंट्स वरती बोलेन. नंबर वन, सगळ्यात पहिले फायनान्शियली तुम्हाला स्टेबल व्हायचंय. तुम्ही किती पैसा कमवता ते मॅटर नाही करत, पण तुम्ही कमवल्यानंतर त्याला किती सेव्ह करता ते मॅटर करत. ठीक आहे, तर नंबर वन आपली फायनान्शियल हेल्थ जी आहे त्याकडे लक्ष द्या. तुम्ही जे पण काही कमवता, माझ्यासाठी बोलणं सोपं आहे, पण तुम्ही जे काही कमवता त्याचा 20-30% सेव्हिंग मध्ये गेले पाहिजे. आउट ऑफ दोज 20-30% यू कॅन गो फॉर यु नो लाईक इन्व्हेस्टिंग समवेअर, पण 30% ला हात लावायचा नाहीच. देन यू स्पेंड ऑन नेसेसिटीज अँड देन यू यु नो एन्जॉय पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे फायनान्शियल हेल्थ डिसिप्लिननेच बनते. नंबर वन हे. नंबर टू, कमिटमेंट. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे आज माझ्याकडनं होत नाहीये. मला पण हे होतं. आता आय एम 43 राईट नाऊ, तर मला आता तर ऑफकोर्स थोडं शरीर कधी कधी थकल्यासारखं होतं, बट एव्हरी इव्हनिंग आय गो टू माय जिम. आय हॅव टू गो एनी हाऊ. ताप आला असेल तर नाही जात, पण मी जातो जर म्हणजे थोडं पण हलू शकत असेल तर. एक दिवशी मला खूप पेन झालं बॉडीमध्ये आणि मला ट्रेनरचा चेहरा आठवला, अरे सर आप आए नहीं, आपने आना चाहिए था. मी काय केलं, मी जस्ट जिमचा जो आपला कॉस्ट्यूम असतो, ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट जे काही आहे ते घालून मी जिम मध्ये जाऊन बसलो. मला ट्रेनरनी म्हटलं की अरे आज करणार नाही कुछ. मैंने कहा नहीं, आज बॉडी पेन है, मैं सिर्फ देखने आया हूँ. मी मुद्दाम गेलो. त्या दिवशी जर मी सुट्टी घेतली असती तर मला सुट्टीची सवय लागली असती आणि माझं कमिटमेंट फेल झालं असतं. तर मी तिथे गेलो आणि मी 15 मिनिटं लोकांना बघितलं आणि अचानकच मी उठलो आणि मी थोडस काहीतरी करून वापस आलो. म्हणजे काही न करण्यापेक्षा थोडस तुम्ही केलं ना, तर यामुळे आपला डिसिप्लिन कंटिन्यू राहतो. आणि एकच तिसरा एक पॉइंट मला सांगायचा आहे तो विद्यार्थ्यांना किंवा यंगस्टर्सला असा की तुमची जी ग्रोथ आहे, तुमची जी प्रगती आहे, ती तुमच्या प्रोफेशनल सर्कलमध्ये कम्फर्ट झोनच्या बाहेर होणार आहे.
1: अगदी
0: ठीक आहे. त्यामुळे मला बरीच लोक म्हणतात का रे सकाळी 5 उठतो, का रे सकाळी 6 उठतो, किती थकलं असेल तरी, किंवा मग एखाद दिवशी संडेला मी 7-8 वाजतापर्यंत झोपतो सकाळपर्यंत, दॅट्स फाईन. पण सकाळी 5-6 उठल्यानंतर किंवा आपण एखादं काम केलं तर त्याची आपल्याला सवय लागते. मे बी सकाळी उठल्यानंतर मी माझी डायरी नोट करून ठेवीन की आज मला, अच्छा काल सरांनी मला हे सांगितलं होतं, आज मला हे करायचं आहे. तर ऑफिसच्या आधीची एक डायरी, ऑफिसच्या नंतरची एक डायरी, इफ यू मेंटेन इट तर तुमचं प्री पोस्ट शेड्यूल तुम्हाला समजतं आणि तुम्ही किती टास्क कम्प्लीट केला ते सुद्धा समजतं. इट इज ऑल अबाउट कमिटमेंट अँड डिसिप्लिन. तर ह्या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी किंवा यंगस्टर्सनी लक्षात ठेवाव्या. आणि यस, थँक्यू सो मच मॅम. येस,
1: आपण जे स्किल्स आज इथे डिस्कस केले ते अगदीच आपल्या युथला उपयोगाचे असतील त्यात तर काही शंकाच नाही. आणि त्यांना हे आयसाईट सारखं मिळालेलं असणार आहे याच्यातही काही शंका नाही. सो तुम्ही आलात आणि इतकं छान गायडन्स आपल्या सगळ्या युथ श्रोत्यांना केलं, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे बोलावलं, माझ्यासाठी एवढा वेळ दिला आणि मला खूप बरं वाटतंय. आणि मी परत येऊ इच्छितो गाईड करण्यासाठी.
1: नक्की नक्की.
0: येस येस मॅम.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्ती.

0: आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी यांची मुलाखत. मित्रांनो, आता आपण ऐकत होतो आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखर.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: संध्याकाळचे 6:00 थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि

0: यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: चिंता
1: भले
0: विचार करावे आपले चित्ता असावी भारताची अखंडता अन सोडून सारा

जागृत केले देश बांधवांना, देशभक्ती त्यांची हो पाहाना, आणि आठवणे कर्तृत्व त्यांचे विचार येऊ

0: विद्यमानाचा
1: भले
0: रात्रंदिनी मेहनत करण्याचा चालवाया गाडा प्रपंचाचा अन व्हावे बंधू स्वा

जाओ हिंदू मुस्लिम अन शीख ईसाई नागरिक आपण भारताचे अहो नागरिक आपण भारताचे अनेक धर्म जाणून वर्मा

करूया धर्माचे, अहो पालन करूया धर्माचे, देश महान वावा बलवान हेच

राजेंद्र येसकर आणि सहकारी यांनी गायलेलं डहाका गीत आपण ऐकलात श्रोत्याहो. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा

संध्याकाळचे 6:20 होतात. दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सामाजिक सञ्चारपटले प्रकाशिते एकस्मिन् सन्देशे श्रीशाहः उक्तवान् यत् अहिल्याबाई होल्कर महिलानां शिक्षायाः विधवा पुनर्विवाहस्य च प्रोत्साहनद्वारा महिलानां सशक्तीकरणे सा अनन्यं योगदानं प्रदत्तवती। सा लोककल्याणाय न्यायस्य च कृते सुशासनस्य च कृते आदर्शं स्थापितवती। अस्मिन् अवसरे रक्षामंत्री राजनाथ सिंहः अवोचत् यत् अहिल्याबाई होल्कर जनकेन्द्रित शासनस्य असाधारण उदाहरणं उपस्थापितवती इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। श्रोते हो, आता ऐकूया उद्योग जगत। आज या कार्यक्रमात फाउंड्री उद्योगासाठी तयार करणाऱ्या मास इंजिनिअरिंग या फर्मच्या अर्चना पवार यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आता ऐकूया।
2: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98 50 880 701।

श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. मास इंजिनियर्स या फर्मच्या संस्थापिका अर्चना पवार मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. आजच्या भागात त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसारित करत आहोत.

0: ऊर्जेची बचत असू दे किंवा एक पर्यावरण पूरकतेचा दृष्टिकोन, तर तो या व्यवसायामध्ये कसा सांभाळला जातो?
1: आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आता रिसेंटली जे काय वॉर सिनेरिओज झाले, गॅसचा तुटवडा झाला, मार्केटमध्ये गॅसच मिळत नव्हतं, त्या केसमध्ये गॅस मिळत नाही आहे तर मग ज्यांना ऑलरेडी आम्ही मशीन्स दिलेल्या आहेत त्यांनी ते लगेच ऑइलवरती शिफ्ट करून मागितलं की तुम्ही ऑइलवरती शिफ्ट करून द्या, आमच्याकडे ऑइल अवेलेबल आहे. काही लोकांनी नवीन मशीन्सच्या ऑर्डर प्लेस केल्या होत्या, त्या त्यांनी इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट करून घेतले. मग इलेक्ट्रिकलमध्ये काय आहे की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपनींनी सोलर यूज केलेलं आहे ना, त्यांना इनिशियली जी मशीन इन्व्हेस्टमेंट करावी लागली ती तेवढीच इन्व्हेस्टमेंट करावी लागली, किंवा इनिशियली जे MSEB चे कनेक्शन्स घेण्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट करावी लागली ती तेवढीच करावी लागली. बाकी तर सोलरवरती तुमचे मशीन चालतात, तुमचं गॅसही सेव्ह होत आहे, ऑइलही सेव्ह होत आहे, तुम्ही सोलरवरती मशीन यूज करू शकता. ऑब्व्हियसली तुमचं पोल्युशन कमी झालं त्या केसमध्ये, अँड दॅट टू इलेक्ट्रिकल फर्नेसमध्ये युनिफॉर्मिटीज चांगल्या मिळतात. एखाद्या जॉबला जे काही पॅरामीटर्स लागतात तर ती खूप युनिफॉर्मली चालते, अँड कम्पेअरली इलेक्ट्रिकलमध्ये मेंटेनन्स कॉल हा कमी असतो. शिवाय जॉबच्या प्रॉपर्टीज चांगल्या मिळतात, हे पण बेनिफिट्स आहेत त्यामध्ये. तर आम्ही त्यामध्येही काम करतो. रादर आम्ही प्रोडक्शन कॉस्ट कशी सेव्ह करता येईल याच्यावरती आम्ही कन्सल्टन्सीही देतो.
0: ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञान सध्याचं, तर त्याचा काही फायदा होतो या क्षेत्राला सध्या?
1: 100% होतो. आमच्या सगळ्या मशीन्स ह्या फुल्ली ऑटोमॅटिक आहेत. आम्ही त्याचं प्रोग्रॅमिंग करतो, आमच्याकडे आमची टीम आहे प्रोग्रॅमर्सची, आणि आम्ही आमची मशीन बनली की आम्ही त्याचं सगळी स्क्रिप्ट रायटिंग करतो, आमच्या एंडला त्याचं सगळं प्रोग्रॅमिंग केलं जातं, आणि जेव्हा साईटवरती मशीन ही इन्स्टॉलेशन केली जाते ती ऑटोमेशनमध्ये चालवून त्याच्यामध्ये प्रोडक्शन काढून त्या पूर्ण ऑटोमेशनचं ट्रेनिंग दिलं जातं, की त्याच्यामध्ये एकतर तुमचे मॅनपॉवर सेव्ह

0: होते. ऑटोमेशन असल्यामुळे तुम्हाला डेटा सगळा एका ठिकाणी मिळतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण मॅन पॉवरवरती डिपेंडंट राहिलो, काही डेटा बघितलाय काही डेटा नाही बघितला, मॅन्युअल ऑपरेशनमध्ये बऱ्याच वेळा मिस्टेक्स होऊ शकतात. तर ऑटोमेशनमध्ये काय होतं की तुमचा सगळा डेटा एका कॉम्प्युटरला सेव्ह राहतो. तुम्ही रिमोटली चेक करू शकता की मशीनमध्ये काय चालू आहे किंवा काय आहे. पर्टिक्युलरली त्यावेळेस मशीनजवळ पर्सन नसेलही किंवा इंजिनियर नसेल, सुपरवायझर नसेल किंवा काय, तर नंतर तुम्ही कॉम्प्युटरवरती जाऊन त्याचा सगळा डेटा एका ठिकाणी बघू शकताय की काय टेम्परेचरला मशीन चालली आहे, किती वेळ चालली आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला होता का. हे सगळं ऑटोमेशनमुळे पॉसिबल झालेलं आहे. त्यामुळं आम्ही कंपल्सरी आमच्या मशीनला ऑटोमेशन करून देतोच. आणि वर्किंग आवर्स पण सेव्ह झालेले आहेत त्याच्यामध्ये. कारण पूर्वी जे व्हायचे की मॅन्युअली मटेरियल ठेवावं लागत होतं, उचलावं लागत होतं, त्याच्यामध्ये जो काय आपला टाइम जायचा, तर टाइम सेव्हिंग पण आहे. मशीन ऑटोमॅटिकली रोबोट टाईप काम करते, त्यामुळे तोही बेनिफिट आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही काय केलेलं आहे की आम्ही हे सगळे ऑटोमेशन करताना 24/7 सर्व्हिसेस देतो. आणि आम्ही जे काही सॉफ्टवेअर्समध्ये काम केलेले आहेत, हे सगळे सॉफ्टवेअर्स आम्ही क्लायंट एंडला अवेलेबल करून ठेवतो. जस्ट इन केस कधी काही प्रॉब्लेम आला तर रिमोटली आम्ही ते मशीन्स आमच्या सिस्टमवरती घेऊन आम्ही चेक करू शकतो. म्हणजे 2000 किलोमीटरवरती जर मी मशीन सप्लाय केली असेल तर नॉट नेसेसरी की तिथे प्रॉब्लेम आला तर मला पर्सनला पाठवायची गरज आहे. आम्ही आमच्या सिस्टमवरून त्यांची सिस्टम ऑनलाईन घेऊन रिमोटली ॲक्सेस करून चेक करू शकतो की मशीनमध्ये काय इश्यू आला आहे, त्या सायकलमध्ये काय इश्यू आला आहे, जी काय सायकल चालू होती किंवा त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे, हे आम्ही आयडेंटिफाय करू शकतो. तो पण पॉईंट क्लायंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे की सर्व्हिसेस इमिजिएटली मिळतात आणि रिमोटली ॲक्सेस असल्यामुळे डिस्टन्स मॅटर नाही करत आहे आताच्या या केसमध्ये. एक असतं ना की लोकलमध्येच घेऊया, सर्व्हिसेस कशा मिळणार, तर तो फॅक्टर या केसमध्ये नाही राहत.
1: उत्पादनाची गुणवत्ता आणि कामगारांची सुरक्षितता या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या कशा सांभाळल्या जातात?
0: कामगारांच्या सुरक्षितेवरती मी पहिल्यांदा बोलेन त्याच्यावरती की आम्ही टाइम टू टाइम त्यांना ट्रेनिंग्स देतो आमचे HR डिपार्टमेंट की कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, सेफ्टी शूज वापरायला पाहिजेत, हेल्मेट्स वापरायला पाहिजेत. फायर ट्रेनिंग्स आम्ही देत असतो की अशी अशी कंडिशन असेल तर ती कशी तुम्ही आग विझवता, तुम्हाला यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना टाइम टू टाइम ट्रेनिंग देत असतो. ही जी आमच्याकडे आता मॅनपॉवर आहे ही सगळी ओल्ड मॅनपॉवर आहे, 16-17 वर्ष या फील्डमध्ये काम करणारी सगळी टीम आहे. त्यामुळे म्हणजे ही ट्रीटमेंट लाईनमध्ये काम करणारी टीम असल्यामुळे दे आर अवेअर की आपण कुठल्या फील्डमध्ये काम करतो आणि काय काळजी घ्यायला पाहिजे. बट तरीही ॲक्सिडेंट हे ॲक्सिडेंटच असतात, ते ॲक्सिडेंटलीच येत असतात. त्यामुळे आम्ही त्यांना टाईम टू टाईम ट्रेनिंग देणं, सगळे लेबर ESI कव्हर करणं किंवा बाहेर जेव्हा ते जातात तेव्हा त्यांची इन्शुरन्स करणे, बाकीच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या आम्ही सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू करून घेतलेल्या आहेत. आणि कामगार असू दे किंवा स्टाफ असू दे, सगळ्यांसाठी आम्ही हेल्थचे कार्ड्स अवेलेबल ठेवलेले आहेत मेडिकल ट्रीटमेंटसाठी वगैरे. तर या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेतो त्यांच्या सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू की कधी काय लागलं, कधी काय प्रॉब्लेम आला तर त्यांना चांगलं हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळेल. आणि फॅक्टरीमध्ये आम्ही ह्या गोष्टीची काळजी घेतो की जेव्हा कुठले असे ऑपरेशन्स होत असतील तेव्हा त्यातला एक्सपर्टाईज तो ते काम करून घेईल. लेट्स से बर्नर फायरिंग करायचं आहे, टेस्टिंग करायचं असेल, तर तिथं त्या पर्टिक्युलरली एरियातला एक्सपर्टाईज असल्याशिवाय आम्ही ते काम करत नाही. म्हणजे एखादं ट्रेनिंग मॉड्यूल ठेवलं असेल तर तो एक्सपर्टाईजच ते ट्रेनिंग कंडक्ट करतो. अशा पद्धतीनं आम्ही आमच्या इथं सिस्टम राबवलेली आहे.
1: सुरुवातीलाच आपलं बोलणं झालं तसं की हा मेल डॉमिनेटिंग बिझनेस आहे, तर एक महिला म्हणून सुरुवातीला काही आव्हानं आली समोर या व्यवसायामध्ये?
0: अजूनही येतात, ठीक आहे, तेव्हाही येत होती, अजूनही येतात. बेसिकली मार्केटमध्ये मला पर्टिक्युलरली जो एक्सपिरियन्स आला तो असा आहे की लोकांना हिट ट्रीटमेंट फर्नेस लाईनमध्ये लेडी एंटरप्रेन्युअर ते काय करणार असं, की म्हणजे कम्प्लिटली फील्ड जॉब आहे, मग फर्नेस बनवणार, मग नंतर काही इश्यूज आले तर कोण बघणार किंवा काय, असं थोडंसं ज्या क्लायंटना फेस व्हॅल्यूने माहिती नाही आहे किंवा त्यांच्याबरोबर आम्ही पूर्वी काम केलं नाही आहे त्यांना पहिलं इम्प्रेशन लेडीज बाबतीत हे येतं. बट इव्हेंच्युअली एकदा काम स्टार्ट केल्यानंतर किंवा आमचे आधीचे एक्सपिरियन्सेस त्यांनी बघितले, 1-to-1 जेव्हा मीटिंग होते किंवा डिस्कशन्स होतात आणि मग जेव्हा आम्ही प्रेझेंट करतो की आम्ही इतकी वर्ष, मी 2009 काम करते, 2009-2026 आता 17 वर्ष होऊन गेलेली आहेत या फील्डमध्ये काम करत. आणि मी ही फील्ड सोडून दुसऱ्या एकाही फील्डमध्ये काम नाही केलेलं, मी याच फील्डमध्ये, म्हणजे माझा MBA रिझल्ट यायच्या आधी मी जॉबला लागले, जस्ट एक्झाम दिली आणि मी जॉबला लागले. आणि आता 2026 मी एकाच फील्डमध्ये काम करते. मग जेव्हा आम्ही जातो 1-to-1 मीटिंगला आणि आमचे डिस्कशन्स होतात क्लायंटकडे,

0: मग त्यांना ते अंडरस्टँडिंग होतं की ओके 16-17 वर्ष या फील्डमध्ये काम केलेले आहे, त्यांनी इतके प्रोजेक्ट्स केलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कस्टमाईज डिझाईन्सवरती काम केलेलं आहे, आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स येतो. बट हा इनिशियली थोडंसं आहे की मी या 17 वर्षांमध्ये फर्नेस लाईनमध्ये एकाही लेडी एंटरप्रेन्युअरला भेटलेली नाही आहे. फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लेडीजना मी खूप भेटते, बट फर्नेस लाईन आहे, फर्नेस बनवतात आणि त्याची ओनर लेडी आहे असं माझी अनफॉर्च्युनेटली कोणाशी भेटच नाही झालेली. आमचे बरेच रिपीट क्लायंट्स आहेत आणि मग त्यांच्याबरोबर आता काम करत करत त्यांना इतकं ते अंगवळणी पडलेलं आहे किंवा त्यांना आता हे समजलेलं आहे की नाही करू शकतात, लेडीजही करू शकतात, चांगलं काम करू शकतात. अँड आम्ही जेव्हा बिझनेस हा चालू केला आणि आता 2026 मध्ये इतक्या रिपीट ऑर्डर्सवरती काम केलेलं आहे, तरीही त्याची पोचपावतीच आहे ना की आम्ही चांगलं काम केलं म्हणूनच आम्हाला इतक्या रिपीट ऑर्डर्स आहेत, अदरवाईज का ऑर्डर्स येतील. अँड दॅट टू आम्ही ऑल ओव्हर पॅन इंडियामध्ये काम करतो अँड एक्सपोर्ट पण करतो.
1: नेतृत्व करताना आणि उद्योगही सांभाळताना स्त्रियांमधले कुठले गुण जास्त उपयुक्त ठरतात असं वाटतं?
0: स्त्रिया चिकित्सक असतात, त्यांचं मॅनेजमेंट चांगलं असतं आणि मला स्त्रियांमधली, म्हणजे मी स्वतः असू दे किंवा माझ्या इथं खूप चांगला लेडीज स्टाफ आहे, अर्थात सगळी मुलंही चांगली आहेत, पण लेडीजमध्ये मला जे दिसतं ना त्यांचं मल्टीटास्किंग खूप चांगलं आहे, कारण ते एक्झॉस्ट नाही होत, कारण ते अंगवळणी असतं, घर पण बघायचं आहे, मुलं पण बघायची आहे, फॅमिली पण बघायचं आहे आणि आपल्याला जॉब पण करायचं आहे. हे जे लेडीजमध्ये असतं ना त्याच्यामुळे फॅक्टरीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा होतं ना की हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे, मार्केटिंगचं पण आपण बघता बघता आणखीन एखादा क्लायंट पण आलेला आहे किंवा दुसऱ्या एखादी कंपनीमध्ये ऑडिट चालू आहे आणि आपल्याला त्यामध्ये पण बघायचं आहे. मग त्या केसमध्ये लेडीज फार अवेअर असतात, मल्टीटास्किंग त्या छान करतात आणि मग तो एक बॅकबोन सारखा काम करतो ना. माझ्याकडे एक लेडी आहे, माझ्याच एजची आहे, तर मी फॅक्टरी चालू केल्यानंतर शी जॉईन्ड मी, आता ती गेले काही वर्ष आमच्याबरोबर काम करते, तिलाही 2 मुली आहेत. मी स्पेसिफिकली तिचं नाव पण घेऊ इच्छिते, हसीना महात म्हणून तिचं नाव आहे. तर परचेस बघते ती सगळं. तर आमच्या इथे काय आहे, साईट खूप चाललेल्या असल्यामुळे साईटवरती कधीही अर्जन्सीज येतात, डेला नाईटला मटेरियल लागतं किंवा काय, पण आत्तापर्यंत मला कधी असं सांगावंच नाही लागलं की अरे तू बघ, शी इज ऑल्सो वुमन, फॅमिली, 2 किड्स आहेत तिचे, बट शी इज वर्किंग नाईट 12 PM ऑल्सो, मिड नाईट ऑल्सो, रात्री 2 वाजताही ती मटेरियल अरेंज करते. मग हे बायकांना जमतं ना, करतात. या निमित्तानं महिलांना मला हेच सांगायचं आहे की डेली काहीतरी शिकलं पाहिजे, डेली जे चॅलेंजेस येतात त्यांना अवॉइड न करता आपल्याला फेस करावं लागेल. जेवढं आपण फेस करू तेवढे आपण स्ट्रॉंग बनू, मेंटली फिजिकली, आणि आपल्या कामामध्ये आपली सरळता वाढत जाईल त्या पद्धतीनेच, जितकं आपण काम करू जितके चॅलेंजेस फेस करू.
1: ITI डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी विभाग, तर या शाखेतल्या मुलांना यामध्ये काही रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात?
0: मॅम, आमच्याकडे ITI झालेली लोक आहेत, डिप्लोमा झालेली आहेत आणि इंजिनियर झालेली आहेत, MTech झालेले पण आहेत. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन या तिन्ही फील्डमधले लोक आमच्या इथे लागतात आणि आम्ही त्या त्या लेवलला त्यांना जॉईन करून घेतो. बऱ्याच वेळा वायरिंगच्या ह्याच्यामध्ये ITI बरेच अप्रेंटिस करायला स्टुडंट येतात, वर्षभर होत होत त्यांनी काम शिकलेलं असतं आणि जर त्यांची, समजा बऱ्याच वेळा असं असतं ना की ITI नंतर आमचं कॉलेजला जाण्याचे आमच्याकडे पैसेच नाही आहेत किंवा फीजच नाही भरू शकत, ITI नंतर आम्ही जॉबच करणार आहे, मग ते मुलं जी आहेत त्याच्यामध्ये जर स्किल्ड आहेत आणि चांगले आहेत तर त्यांना आम्ही जॉबसाठी कंटिन्यू करून घेतो. आणि चांगली गोष्ट आहे की त्यांनी त्यांच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये ना स्वतःच्या हाताने काम केलेलं असतं आणि आम्ही अशाच लोकांना बघतो की जे स्वतःच्या हाताने काम करतील, सो त्यांना तो चांगला एक्सपिरियन्स येईल आणि मग पुढे जाऊन ते कंटिन्यू करतात. काही असेही स्टुडंट होते की ते ITI ते जॉईन झाले, काही वर्ष त्यांनी जॉब केला, नंतर त्यांनी डिस्टन्स लर्निंगमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतले, नाऊ दे आर इंजिनियर्स, त्यांनी त्यांचे एज्युकेशन कम्प्लीट केले, जॉब करत करत त्यांनी एज्युकेशन कम्प्लीट केले. तर जॉब अपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या आहेत, म्हणजे तिन्ही फील्डमधले आहेत, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन, तिन्ही फील्डमध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत.
1: शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा मुलांमध्ये कुठली कौशल्य त्यांनी डेव्हलप करायला हवीत असं वाटतं?
0: काही लोकांना शिक्षण घेताच येत नाही, परिस्थिती असते किंवा बरेच रिझन असू शकतात की त्यांना शिक्षण नाही घेता आलं. माझ्याकडे एक मुलगा आहे सचिन घाळे म्हणून, त्याचं शिक्षण फार काही झालेलं नाही आहे, रादर टेक्निकल फील्डमध्ये झालेलं नाही, पण आम्ही जेव्हा फॅक्टरी जॉईन केली तर आमचा जो इनिशियल लेवलचा जो स्टाफ होता तो ही वॉज द फर्स्ट पर्सन हू जॉईन्ड अस. तर आत्ता आमचे जे काही 4-5 युनिट MIDC मध्ये चालू आहेत,

0: सगळे इंजिनियर त्याच्या अंडर काम करतात, ऑल इंजिनियर्स रिपोर्टिंग टू हिम. सो मग टेक्निकल एज्युकेशन नव्हतंच ना, ग्रास्पिंग पॉवर आहे आपली किंवा आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण कसे आपले 100% द्यायचे, आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेता आल्या आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट करता आल्या तर ऑब्व्हियसली त्यांचीही ग्रोथ होते आणि फॅक्टरीचीही ग्रोथ होते. तर माझ्याकडे काही पर्सन असे आहेत की त्यांचं ड्रायव्हिंग खूप चांगलं आहे, शिक्षण जास्त नाही झालं, पण मग त्यांचं ड्रायव्हिंग इतकं चांगलं आहे की आम्ही 100% त्यांच्यावरती डिपेंडेंट राहतो. म्हणजे एक आणि एक पर्सन आपला ऑर्गनायझेशनचा इम्पॉर्टंट आहे ना, म्हणजे अगदी ड्रायव्हिंग करणाऱ्यापासून फॅक्टरी सांभाळण्यापर्यंत सगळे इच अँड एव्हरी पर्सन, नॉट नेसेसरी शिक्षण असायला पाहिजे. आय एम एम बी ए फायनान्स पर्सन, मी इंजिनियर नाही, पण मी 16 वर्ष फर्नेसेस बनवते, इरेक्शन कमिशनिंग करून घेते, टीम मॅनेज करते. तर ह्या सगळ्या ज्या काही फॅक्टरीज आहेत आमच्या, ह्या सगळ्या इथं बसून बघायचं काम माझ्याकडे आहे. आय एम नॉट इंजिनियर, पण मी बघतीच आहे ना. सो नॉट नेसेसरी की तुम्ही इंजिनियरच असायला पाहिजे किंवा टेक्निकलच नॉलेज, तुम्ही ते काम करत करत पण शिकू शकता आणि तुम्हाला ते मिळू शकतं. माझ्याकडे असा काही नॉन टेक्निकल स्टाफसुद्धा आहे, पण ते काम सगळं टेक्निकल करतं. टेक्निकल लोकांच्याकडून ते काम करून घेण्याचं काम आहे नॉन टेक्निकल लोकांचं, व्हॉट आय सेल. म्हणजे मी असं म्हणेन, मी नॉन टेक्निकल आहे, मी टेक्निकल लोकांच्याकडून काम करून घेण्याचं काम करते.
1: गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्याचा काही फायदा झालाय आपल्याला याच्यासाठी?
0: गव्हर्नमेंटच्या स्कीमचा होतो ना मॅम, मला इनिशियली माझ्याकडे काहीच प्रॉपर्टी नव्हती, मग आम्हाला सीसी अवेल करायची होती कॅश क्रेडिट, कारण लेट से की 100 रुपीची ऑर्डर आहे अँड 20 रुपये ॲडव्हान्स मिळाला असेल तर बाकीचे इन्व्हेस्टमेंट करावे लागतात, तेव्हा कॅश क्रंचेस असायचे, कॅपिटल कमी पडायचं. त्या केसमध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीमने आम्हाला विदाऊट मॉर्गेज सीसी मिळाली वगैरे, तर ते बेनिफिट झाले. अर्थात गव्हर्नमेंटची थोडी फी आपल्याला भरावी लागते, बट तो बेनिफिट होताच ना की त्या पिरियडमध्ये आम्हाला सीसी वापरता आली, मग त्या सीसीवरती आम्ही बऱ्याच ऑर्डर एक्झिक्यूट केल्या, त्या ऑर्डर्सवरती पुढचे ऑर्डर्स यायला चालू झाल्या, हे सगळे बेनिफिट्स होत आहेतच. आणि आत्ता हे जे काही गॅस आणि ह्याचा जो काही वॉरचा जो इश्यू झाला, त्यानंतर मोदी सरकारने आता आणि परत एक स्कीम दिली की तुमच्या सीसीच्या 20% सीसी तुम्हाला विदाऊट एनी ॲडिशनल मॉर्गेज तुम्ही यूज करू शकता. लेट से माझ्याकडे 10 CR सीसी आहे, तर त्याच्या 20% म्हणजे मी 2 CR इमिजिएटली अवेल करू शकते. त्याच्यासाठी मला काही इमिजिएटली पैसे द्यायचे नाही आहेत, मॉर्गेज द्यायचं नाही आहे किंवा काय नाही आहे. मग आज 2 CR एखाद्या उद्योजकाला वापरायला मिळत असतील आणि त्याच्यावरती तो जर बिझनेस करू शकतील तर बिझनेस ग्रोथ आहे ना. ह्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम चांगल्या आहेत. मध्ये काही स्कीम होत्या म्हणजे खूप इनिशियली, आय कॅन से 4 years back जेव्हा मी जेव्हा CSIPF वगैरे चालू केलेलं होतं, तेव्हा गव्हर्नमेंटनी एक स्कीम दिलेली होती की जितके न्यू जॉईनिंग्स असतील तुमच्याकडचे, ज्यांचा PF नंबर आधीचा नसेल, तर त्यांचे पहिले 2 वर्षाची PF गव्हर्नमेंट पे करणार होते. एम्प्लॉयरचा जो काही पार्ट असेल तो गव्हर्नमेंट पे करणार होते. त्या पिरियडमध्ये माझ्याकडे फार काही पैसे नव्हते, तर मी ते माझ्या सगळे एम्प्लॉईजना ज्यांचे PF नंबर नव्हते किंवा काय, मी त्यांना त्या स्कीममध्ये आणलं. पहिले 2 वर्ष गव्हर्नमेंटने पैसे भरले, ते बेनिफिट्स एम्प्लॉईजना झाले. अशा बऱ्याचशा स्कीम आहेत आमचे, जे कन्सल्टंट आहेत, CA आहेत, हे लोक आम्हाला त्यावेळेस आम्हाला ती इन्फॉर्मेशन देत असतात आणि आम्ही ते इम्प्लिमेंट करत असतो.
1: नवीन जे व्यवसाय करू इच्छितात तरुण तरुणी, तर त्यांना काही सांगायचंय?
0: मला त्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा ज्या काही फील्डमध्ये जाणार आहात त्याचा तुम्ही थोडा एक्सपिरियन्स घ्या, कुठेही काम करा. बऱ्याच वेळा असं होतं की फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन असेही बिझनेसेस असतात आणि मग ते लोक डिरेक्टली बिझनेसमध्ये येतात. थोडा एक्सपिरियन्स घ्यावा, समजून घ्यावं, हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्यावा, बॉटम लेवलला जाऊन काम करावं. बऱ्याच लोकांचं, बऱ्याच मुलांचं, रादर आत्ताच्या जनरेशनचं असं आहे की आम्ही डबल ग्रॅज्युएट झालेलो आहोत, आम्ही हाताने काम नाही करणार, वर्कर हाताखाली दिल्यानंतर आम्ही काम करणार. असं असायला नाही पाहिजे. तुम्ही पहिले 8-10 वर्ष जितकं स्वतःच्या हाताने काम कराल, जितके इनपुट द्याल, पुढचे 40 वर्ष त्याचे तुम्हाला रिझल्ट्स मिळत राहणार आहेत. आज माझ्यासमोर कुठलाही XYZ प्रॉब्लेम आला, पूर्वी मी ते केलेलं आहे, मला माहिती आहे त्याच्यावरती सोल्युशन काय आहे, माझी डिपेंडन्सी नाही राहत, मला माहिती आहे की मला काय करायचंय, किंवा मला ऍटलीस्ट हे माहिती आहे की मी कुणाला हा प्रश्न विचारला की मला त्याचे राईट्स आन्सर मिळतील. पण जर तुम्ही सुरुवातीच्या तुमच्या लर्निंग टाईममध्ये, तुमच्या एज्युकेशन नंतर पहिले 5-10 वर्ष जर तुम्ही ते स्वतःहून जर करायचा प्रयत्न केला नसेल, बॉटम लेवलची इन्फॉर्मेशन कधी कळणार नाही, तुम्हाला समजणार नाहीत त्या गोष्टी. त्यामुळे सुरुवातीला पहिले ॲटलीस्ट मिनिमम 5 वर्ष तुम्हाला डे नाईट त्यामध्ये झोकून द्यावं लागेल, स्वतः काम करावं लागेल, बिझनेस कुठलाही असू दे. मी म्हणते की ही ट्रीटमेंटचीच जर लाईन असेल, तुम्ही स्वतः बनवा मशीन्स, तुम्ही स्वतः साईटवर जावा, तुम्ही स्वतः साईटवरचे मशीन्स इरेक्शन कमिशनिंग करा, स्वतःच्या हाताने करा. तुम्ही त्या लेवलला जेव्हा काम कराल आणि तुम्ही 5 वर्षानंतर जेव्हा

0: कामाला चालू कराल, तुम्हाला माहिती आहे की तुमचा स्टाफ असेल जेव्हा तो साईटवरती जाणार आहे आणि तो काय काम करणार आहे, त्याला काय अडचणी येऊ शकतात, ते कसे सॉल्व्ह करावे लागतील, कारण तुम्ही ते केलेलं आहे. पण रेडीमेड नॉलेजचा काही नाही यूज होत, तुम्हाला ते सगळं गेन करावं लागेल. तर हाताने स्वतः काम केलेल्याचा एक्सपिरियन्स पाहिजे, तितकं नॉलेज घ्या आणि मग तुम्ही धंद्यामध्ये जावा. मोठी इन्व्हेस्टमेंट करून जर धंद्यात उतरलात मग लॉसेस होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. आम्ही हा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर आम्हाला मागच्या 3-4 वर्षामध्ये बरेचसे अवॉर्ड्स मिळाले, बऱ्याच ठिकाणी आम्हाला रेकग्नायझेशन्स मिळालं. याचं सगळं श्रेय मी माझ्या टीमला देईन. त्यातला एक महत्त्वाचा अवॉर्ड होता, त्याचं फक्त मी मेन्शन करू इच्छिते. महाराष्ट्र शासनाचा बेस्ट लघु उद्योजक म्हणून आम्हाला सेकंड रँकचा अवॉर्ड 2 वर्षापूर्वी मिळालेला आहे आणि तो खरंच आमच्यासाठी खूप प्रेस्टिजियस होता, हे मी सांगू इच्छिते सगळ्यांना प्राऊडली.
1: नक्कीच अभिनंदन खरं तर त्यासाठी.
0: थँक्यू सो मच.
1: आणि हा सगळा प्रवास तुम्ही इथे येऊन शेअर केला त्याबद्दल आकाशवाणी सांगलीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच. नमस्कार.

मास इंजिनियर्स या फर्मच्या संस्थापिका अर्चना पवार यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508807001।
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपण ऐकलं। आपण ऐकता आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम।

आता ऐकूया आजचे उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाविषयी. कार्यक्रमाची रूपरेषा आता आपण ऐकूया.

कार्यक्रमाच्या या रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या. संध्याकाळी 7:15 मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू 7:30 किसान वाणी. हा कार्यक्रम शेतकरी बांधवांसाठीचा मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू 8:00 एक गाणे ताजे तवाने. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू 8:15 गीत गझल हा कार्यक्रम.

रात्री 8:30 संसद समीक्षा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो रात्री 10:00 नभोनाट्य यज्ञवेदी. लेखक आहेत सुमेधा सुभाष, सादर करते रामानंद जोशी. रात्री 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रफुल्ल खोपकर यांचे

उद्या 14 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल ठीक 5:50 सकाळी 6:05 गिरबाणवाणी 6:10 भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात तण नियंत्रण याविषयीची संकलित माहिती संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात फिशर म्हणजे काय याविषयी मार्गदर्शन करतील तज्ज्ञ आहेत डॉक्टर मधुमिता बच्चेवार सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात पर्यावरणात होणारे प्रतिकूल बदल याविषयी डॉक्टर सुनील मोडक यांनी सांगितलेली माहिती सकाळी 6:55 उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल सकाळी 7 सुविचार आणि काही निवेदनं स्वतः सकाळी 7:20 आणि रात्री 8 आपण ऐकाल एक गाणे ताजे तवाने सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रमांच्या सोबतच आपण ऐकाल गाणी मनातली सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी 8:55 लखलख चंदेरी यामध्ये हिंदी चित्रपट संगीत सकाळी 9:10 कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम सकाळी 9:30 आजचे पाहुणे या कार्यक्रमात वन्यजीव शास्त्र अभ्यासक आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांची अपर्णा कल्लोळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा सकाळी 10 मराठी चित्रपट संगीत 10:15 गांधी वंदना एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा खास कार्यक्रम गाता रहे मेरा दिल सकाळी 11 11:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम आपण ऐकाल यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ दुपारी 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल दुपारी 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5 यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी संध्याकाळी 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं शाहीर देवानंद माळी आणि सहकारी यांनी सादर केलेला पोवाडा आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 समूह गीत आपण ऐकू शकाल स्वत उद्या संध्याकाळी 7 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश सुरुवातीला आपण हिंदीतून आणि नंतर इंग्रजीतून ऐकू शकाल रात्री 8 कव्वाली आपण ऐकू शकाल रात्री 9:15 स्पॉटलाईट स्वतः रात्री 9:30 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल रात्री 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्रोते हो ही होती आज तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या आमच्या ठळक कार्यक्रमाची रूपरेषा

आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30,000 अधिक कुटुंबांना

0: बघायला जायचंय तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. गेल्या 10 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते. वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी सदन में सालों से यहाँ हूँ और निचला, लेकिन मैं एक सदुकाश हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाए नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ.
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृहनेते जेपी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळ करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
3: ऑपोजिशन डिस्कशनचे भाग राहते पार्लियामेंटरी डेमोक्रेसी में. अपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं. ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए. तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और अपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं. तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
1: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
0: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बादल यांच्याशी

0: दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी गुलदीप सिंग गर्गज यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवली कर्ज मंजूर केलं आहे. एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज प्रथमच सहकारी बँकेला मिळालं आहे. सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवणं, त्यांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देणं आणि वित्तीय क्षमता वाढवणं याकरता या निधीचा वापर होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डांचं वाटप केलं जाणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 10 कलावंतांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, संगीतवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वरदकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता अरुण नलावडे आणि दिग्दर्शक प्रमोद पवार यांना प्रत्येकी 1,00,000 रुपये ताम्रपट देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. त्याखेरीज राज्यातले गायक कृष्णा भुंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजघे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. 25,000 रुपये मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, पपेट्री आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशभरातल्या 254 कलावंतांचा आजच्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. श्रोते हो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल, तर वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. पाकिटबंद खाद्यपदार्थांमधली साखर, मीठ आणि संतृप्त चरबी यांच्या प्रमाणाची माहिती देणारं लेबल पॅकेजच्या दर्शनी भागात छापण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारनं 2 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणी सरकार आणि FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा न्यायालय स्वतः आदेश जारी करेल असं न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती KVinodchandran यांच्या खंडपीठानं याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं. येत्या 4 वर्षात मुंबईतल्या सर्व लोकल गाड्या AC होतील. रेल्वेच्या चेन्नई, कपूरथळा आणि रायबरेली इथल्या कारखान्यांमध्ये या गाड्यांचं उत्पादन सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली.
1: पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि AC व्हाव्यात. आणि पुन्हा एकदा सांगतो, AC झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये.
0: बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 29% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्ट पासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी सुरू होणार आणि

0: ललित नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 8' अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का? काय कसं आहात? काय झालं?
3: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: मराठी मनावर ज्यांनी पुरस्कारानंतर आचार्य अत्र्यांचे अनेक ठिकाणी असे सत्कार झाले, या सत्काराला प्रचंड गर्दी झाली. पण पु ल देशपांड्यांनी सहज मजेने म्हटलंय की या सत्काराला आलेल्या सगळ्यांनी जर तिकीट काढलं असतं तर आचार्य अत्र्यांना या चित्रपटामुळं कर्ज मात्र झालं नसतं. अत्र्यांचं जीवन कसं होतं? एखादं मूल शाळेतून घरी जाताना सरळ जात नाही, त्याला कोणी मित्र दिसला तर त्याच्या पाठीवर ते थाप मारेल. झाड दिसलं तर.
1: श्रोते हो, आज रात्री 10 जरूर ऐका खुशामदार अत्रे हा कार्यक्रम. श्रोते हो, आपण ऐकता आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. आता ऐकूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाल्याचे बाजार भाव.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाल्याचे बाजारभाव कमाल आणि किमान असे आहेत. कांदा किमान 1000 ते 3200 रुपये, बटाटा 700 ते 1400 रुपये, लसूण 7000 ते 18000 रुपये, आलं 8000 ते 13000 रुपये, डाळिंब 3000 ते 9000 रुपये, पेरू 2500 ते 6500 रुपये. ड्रॅगन फ्रूट 7000 ते 10000 रुपये, सफरचंद 8000 ते 18000 रुपये. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाल्याचे बाजारभाव कमाल आणि किमान आपण ऐकलेत.

0: रिमझिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 झालीत. आता ऐकूया वृत्त विशेष. श्रोत्या, 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला ऐकूया वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, मोबाईल असो, कार असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा संरक्षण क्षेत्र, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे सेमी कंडक्टर चिप. भारताची या क्षेत्रात बाहेरच्या देशांवर अवलंबून राहण्याची स्थिती बदलण्यासाठी आता सेमिकॉन 2.0 ला केंद्र सरकारनं नुकतीच 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह मंजुरी दिली. या योजनेत चिप डिझाईन, संशोधन, उत्पादन, ऍडव्हान्स पॅकेजिंग आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यात आलाय. भारत केवळ चिप्सचा ग्राहक न राहता स्वतःच्या गरजांसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारा आणि जगाला चिप्स निर्यात करणारा देश कसा बनेल याचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्थेविषयीच्या भूमिकेबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ प्राध्यापक डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर क्षेत्र हे अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये रोज नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहेत. गेल्या साधारण 60-70 वर्षांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या मायक्रोचिप्स डेव्हलप झालेल्या आहेत जगभरामध्ये अर्थातच, आणि भारतामध्ये या प्रकारच्या चिप्स तयार होण्याच्या दृष्टिकोनातून काही फार मोठा प्रयत्न केला गेला नव्हता. काही प्रमाणात चिप मॅन्युफॅक्चरिंग हे छोट्या मोठ्या चिप्सच्या लेवलला आतापर्यंत होत आलं. आज जी काही आवश्यकता आहे, म्हणजे सेमीकंडक्टर मिशन जे सुरू झालेलं आहे भारतामध्ये, सेमीकंडक्टर 2.0 महिनाभर पूर्वी अनाऊन्स करण्यात आलेलं आहे, आणि या सगळ्याचा जो काही उहापोह करायचा असेल तर आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये एकतर डिझाईन ही महत्वाची गोष्ट आहे, मटेरियल्स आणि त्याच्यावरचा झालेला रिसर्च ही दुसरी गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी लागणारी इक्विपमेंट जी आहेत ही इक्विपमेंट सुद्धा खूप इनोव्हेटिव्ह आणि प्रिसिजन इक्विपमेंट ही आपल्याला इथे लागणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं या सगळ्यांचं म्हणजे रिसर्च, इनोव्हेशन आणि इक्विपमेंट यांचं खूप महत्व आपल्याला दिसेल.
0: श्रोते हो, विद्यापीठ, संशोधन संस्था यांची या क्षेत्रासाठीची भूमिका याबद्दल डॉक्टर शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर विद्यापीठ, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन संस्था आणि इंडस्ट्री यांचा एकमेकांना पूरक असा रोल आहे. विद्यापीठ अशा परिसंस्था आहेत की जिथे तरुण विद्यार्थी नवीन नवीन असे बॅचनी येत आहेत आणि त्या सगळ्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना मोटिवेट करून त्यांना आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाठवतो. त्याच्याच जोडीला ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्था आहेत त्या संशोधन संस्थांमध्ये सरकारी इन्व्हेस्टमेंटमुळे मोठ्या प्रमाणावर फॅसिलिटीज तयार झालेल्या आहेत, आणि इंडस्ट्रीज ह्या मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा त्याचं जे काही कमर्शियलायझेशन करणं यासाठी कार्यरत आहेत, आणि या तिन्ही परिसंस्था एकमेकांना पूरक अशा आहेत आणि खूप महत्वाची सहकार्य त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे मुख्यतः आता आपण जर बघितलं की आपल्याकडे साधी एक छोटीशी गोष्ट आहे की आपल्याकडे स्ट्रीट लाईट्स आहेत आणि या स्ट्रीट लाईट्सचं कोऑर्डिनेशन ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्ट्रीट लाईट्स कोणत्या वेळेला चालू झाले पाहिजेत, कोणत्या वेळेला बंद झाले पाहिजेत यासाठीच्या ऑटोमॅटिक यंत्रणा आता आपल्याकडे बसवल्या जात आहेत. यांच्यामध्ये काही नवीन प्रगती करता येणार आहे का, त्यांच्यामध्ये काही नवीन डेव्हलपमेंट करता येणार आहे का, हे करण्यासाठी R&D करणं ही आवश्यकता आहे, आणि ती जी काही R&D केलेली गोष्ट असेल त्यातून जे काही डिझाईन्स तयार होतील त्याच्यावर आधारित चिप्स तयार करून घेणं आणि त्या चिप्स ज्या आहेत त्यांचा वापर करून प्रॉडक्ट्स तयार करणं हे काम इंडस्ट्रीज करणार आहेत.
0: श्रोते हो, सेमीकंडक्टर संशोधन आणि विकास आणि संबंधित क्षेत्राची गरज याविषयी प्राध्यापक शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर क्षेत्र हे खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही कंटिन्युइंग प्रोसेस आहे. म्हणजे जसं म्हटलं जातं की 1960 साली ज्यावेळेला पहिली मायक्रोचिप तयार झाली तिथपासनं आत्तापर्यंतच्या ज्या मायक्रोचिप्स आहेत, म्हणजे आत्ता ज्या रिसेंट तयार होत असलेल्या किंवा जे नवीन टेक्नॉलॉजी नोड आहे

0: त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि हा फरक आपोआप निर्माण झाला नाही, तो कंटिन्युअस डेव्हलपमेंटमुळे आर एन डीमुळे झालेला आहे. सेमीकंडक्टर 2.0 या मिशनमध्ये मुख्यतः हीच बाब लक्षात घेऊन आर एन डीवर खूप मोठा भर देण्यात आलेला आहे. आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढवणं हे पुरेसं नाही, अर्थात ती आवश्यकता आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्याची आवश्यकता नक्कीच आहे, पण आर एन डी हे केलं गेलं पाहिजे. आणि स्पेशली जर भारतासारखा विकसनशील देश किंवा जो आता विकसित होऊ पाहतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रमाणावर मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट असणार आहे. म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी हा भारताचा एक लीडिंग रिक्वायरमेंट असलेला भाग आहे. त्याच्याजवळील संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी गरज आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये गरज आहे, कम्युनिकेशन, एज्युकेशन, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग अँड फिल्म अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री. त्याच्या जोडीला आता नव्याने जे काही क्षेत्र पुढे आलेलं आहे ते AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या सगळ्या क्षेत्रांमध्ये मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट प्रचंड प्रमाणात वाढत जाणार आहे. आणि त्याची डिझाईन जी आहे ही आपापली स्वतःची डिझाईन असणं हे केव्हाही फायद्याचं असणार आहे. आता साधी गोष्ट आहे की एखादी गोष्ट समजा आपल्याला परदेशातनं विकत घ्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणावर आपल्याला आपली गंगाजळी आहे परदेशी चलनाची, ती खर्च करावी लागते. त्याऐवजी जर आपण आपल्याच देशामध्ये ते तयार करू शकलो, म्हणजे आता एका बाजूने आपण बघितलं की भारतामध्ये अनेक विविध कंपन्या त्यांची डिझाईन सेंटर्स तयार करून गेली कित्येक वर्ष काम करतायत आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग स्वतंत्रपणे इतर ठिकाणी केलं जातं. आपल्याच कडचे जे तंत्रज्ञ आहेत, आपल्याच कडचे जे इंजिनियर्स आहेत, शास्त्रज्ञ आहेत, यांची बुद्धिमत्ता वापरून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स करून घेतली जात आहेत. आता ही आपण आपल्या स्वतःसाठी का नाही वापरायची? या दृष्टिकोनातनं आर एन डी आणि डिझाईन हे जे काही आहे, म्हणजे डिझाईन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन गोष्टी करण्यासाठी खूप मोठी तरतूद सेमीकंडक्टर 2.0 मध्ये करण्यात आलेली आहे.
1: श्रोतेहो, सेमीकंडक्टर परिसंस्थेत मोठ्या कंपन्यांबरोबरच स्टार्टअप्सची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विशेषतः नव्या ऍप्लिकेशन्स आणि उत्पादन विकासात त्यांना संधी आहे. आगामी काही वर्षात आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे याबद्दल डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
0: आपला मोठा देश आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, तर या लोकसंख्येसाठीच्या वेगवेगळ्या गरजा आहेत आणि त्या गरजा वाढत जाणार आहेत. तर या वाढत जाणाऱ्या गरजांच्या कडे लक्ष देऊन ही जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ इतरांनी कॅप्चर करण्याच्या आधी आपणच त्या बाजारपेठेकडे प्रॉपर विचार करून त्याचा उपयोग करून घेऊ शकलो तर आपल्याला डेफिनेटली जास्त चांगल्या पद्धतीने या सेमीकंडक्टर क्रांतीचा उपयोग करून घेता येणार आहे. तरुण उद्योजकांना आपण अशा प्रकाराने प्रवृत्त केलं पाहिजे की त्यांचं अटेन्शन हे इंटरनल फोकसवर जास्त असलं पाहिजे. एकदा आपण आपल्या गरजा सॅटिस्फाय करू शकलो तर आपण त्यांचा एक्सपोर्टच्या दृष्टीने पण विचार करू शकतो. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये आपण तेवढं कॉम्पिटेटिव्ह नॅचरली होऊ शकतो जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी बेस खूप स्ट्रॉंग असेल. आणि हा टेक्नॉलॉजी बेस स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था जी आहे त्या शिक्षण व्यवस्थेमधून त्या प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता आहे. त्यांना त्या दृष्टीने तयार करणं, चॅलेंजेस फेस करायला तयार करणं आणि नवीन प्रकारच्या कल्पना सुचण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं, या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे.
1: श्रोते हो, संशोधनातून तयार होणाऱ्या तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष उत्पादनात रुपांतर करणं आणि भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स भारतातच विकसित करण्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. भारतासाठी सेमीकंडक्टर क्षेत्राचं महत्व आणि त्याची गरज काय हे जाणून घेऊया या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिझनेस सोल्युशन्सचे समन्वयक मनीष पाटील यांच्याकडून.
2: मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतात केवळ चिप्स तयार होणं पुरेसं नाही, त्या चिप्सवर आधारित प्रॉडक्ट सुद्धा भारतातच डिझाईन आणि डेव्हलप होणं खूप आवश्यक आहे. कारण भारतीय ग्राहकांच्या गरजा, वापरायची परिस्थिती आणि किमतीबाबतची संवेदनशीलता ही ऍक्च्युली इतर देशांपेक्षा खूप वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे भारतात एखादं इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट धूळ असेल, उष्णता असेल, ह्युमिडिटी असेल, व्होल्टेज फ्लक्च्युएशन असेल, कमकुवत इंटरनेट कनेक्शन असतं, तर याच्यामध्ये सुद्धा हे वर्कआउट होणं अपेक्षित आहे. सो आपण जर परदेशातून तयार केलेल्या चिप भोवती जर आपला प्रॉडक्ट बनवला तर त्याला अनावश्यक फीचरची पण आपल्याला किंमत द्यावी लागेल. आणि त्याच्याऐवजी जर आपण भारतीय ऍप्लिकेशन नुसार चिप आणि प्रॉडक्ट एकत्र डिझाईन केलं तर कॉस्ट, पॉवर कन्झम्पशन आणि परफॉर्मन्स याचं योग्य ऑप्टिमायझेशन आपल्याला करता येईल. आणि म्हणून आपला दृष्टिकोन हा केवळ मेक इन इंडिया न ठेवता डिझाईन इंडिया अँड मेक इन इंडिया अँड सर द वर्ल्ड असा असला तर तो आपल्यासाठी एक बेटर अप्रोच.

0: डिस्ट्रप्शन किंवा जिओ पॉलिटिकल संकटाच्या काळात आवश्यक त्या प्रॉडक्ट पुरवठा आपला स्वतःचा स्वतःला चालू ठेवता येईल. आणि म्हणून या दृष्टीनं भारतीय बाजारपेठासाठी योग्य चिप्स आपण स्वतः डिझाईन केल्यास आपली इम्पोर्टवरची डिपेंडन्सी कमी होऊ शकते.
1: सेमी कंडक्टर परिसंस्थेला आपल्याकडच्या वापरानुसार असलेल्या संधी कशा आहेत याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: डिझाईन फॉर इंडिया चिप्स मध्ये केवळ चिपवरती भारताचं नाव असणं असा त्याचा अर्थ नव्हे, परंतु भारतातल्या समस्या, भारताची ऑपरेटिंग कंडिशन्स आणि भारतीय ग्राहकांची पर्चेसिंग कपॅसिटी हे लक्षात ठेवून संपूर्ण सोल्युशन तयार करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण अॅग्रिकल्चर क्षेत्रात सॉइल असेल, वॉटर सेन्सर असेल, स्मार्ट इरिगेशन कंट्रोलर असतील, सोलार पंप कंट्रोलर्स आहेत, याच्यामध्ये बऱ्याचशा संधी आहेत. हेल्थ केअर मध्ये आहेत, पोर्टेबल डायग्नॉस्टिक डिव्हायसेस मध्ये आहेत, ऑटोमोटिव्ह ईव्ही क्षेत्रात आहे. फॉर एक्झाम्पल, सोलार स्वतःच्या घराच्या वरती एखादं पॅनल उभा करून त्याचं DIY किट किंवा त्याच्यामधून माझी स्वतःची सायकल, स्वतःची व्हेकल किंवा स्वतःचं अॅग्री इन्स्ट्रुमेंट, घरातल्या काही वस्तू, इमर्जन्सी लाईट हे सुद्धा चार्जिंग करता येणं ह्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. आणि म्हणून डिझाईन फॉर इंडिया चिप्स मध्ये या अशाच प्रकारच्या भरपूर संधी भारतासाठी अवेलेबल आहेत.
1: चिप निर्मितीपासून ते ग्राहकांपर्यंत आणि निर्यातीपर्यंत भारताची क्षमता कशी वाढती आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: चिप्स डिझाईन पासून मास मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत जगातल्या जवळजवळ डिझाईन वर्कफोर्स बाकी 20% वर्कफोर्स हा भारतातून डेव्हलप होतो किंवा भारतामध्ये डिझाईन करण्याची क्षमता भरपूर आहे. इतर देशांमध्ये त्यांचे EDA टूल्स असतील, त्यांचे युनिव्हर्सिटी डिझाईन सेंटर्स असतील आणि डिझाईन लिंक इन्सेंटिव्ह आहेत, अशा ज्या योजना डेव्हलप कंट्रीज मध्ये आहेत तशा आपल्या इकडे उपलब्ध व्हायला सुरू आहेत. कदाचित फॅब्रिकेशन क्षेत्रामध्ये आपण खूप अजून प्रगती केलेली नाही, परंतु प्रोटोटाईप डेव्हलपमेंट, कमर्शियल प्रॉडक्ट डिझाईन याच्यामध्ये आपल्याला अफोर्डेबल टेप आउट ऍक्सेस, पायलट प्रोडक्शन यासाठीच्या फॅसिलिटी आपल्याला वाढवाव्या लागतील.
1: या क्षेत्रातल्या वाढत्या संधी आणि आपलं कुशल मनुष्यबळ याचं सामर्थ्य याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: सेमिकॉन 2.0 मुळे निश्चितच भारतीय कंपन्यांना देशांतर्गत गरजांवर आधारित प्रॉडक्ट विकसित करून जागतिक बाजारपेठेत जाण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते. मात्र आपली स्पर्धा फक्त अत्याधुनिक आणि सर्वात लहान टेक्नॉलॉजी नोड पुरती मर्यादित ठेवायची काही आवश्यकता नाही. भारताची पहिली कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेले चिप डिझाईन आणि सॉफ्टवेअरचं टॅलेंट. दुसरं आपली स्ट्रेंथ म्हणजे ऑटोमोटिव्ह, ऍग्रिकल्चर, एनर्जी, हेल्थ केअर, टेलिकॉन आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची विशाल डोमेस्टिक मार्केट आपल्याकडे स्वतःकडे आहे. त्याच्यामुळं एखादे प्रॉडक्ट भारतात व्हॅलिडेट आणि स्केल केल्यानंतर त्याची कॉस्ट जागतिक स्तरावरती कॉम्पिटेटिव्ह करता येणं आपल्याला शक्य होईल. आणि पुढची ताकद म्हणजे फ्रुगल इंजिनिअरिंग, म्हणजे कमी खर्चात टिकाऊ आणि उपयुक्त सोल्युशन तयार करण्याची आपली क्षमता. त्याला काही काही वेळा जुगाड हाही शब्द वापरला जातो, परंतु भारतासाठी तयार केलेले अफोर्डेबल, एनर्जी इफिशियंट आणि रगेड प्रॉडक्ट्स कदाचित आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिकन मधील बाजारपेठात सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. आणि त्याच्यामुळे सेमिकॉन 2.0 ने इक्विपमेंट, मटेरियल, इंडियन IP, रिसर्च, स्किल्ड वर्कफोर्स वर भर दिल्यास भारतात केवळ मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन न राहता ग्लोबल प्रॉडक्ट इनोव्हेशन हब सुद्धा आपण बनू शकतो. क्षमता नक्कीच आहे.
1: श्रोते हो, सेमिकॉन 2.0 अनुसार भारताच्या आगामी काही वर्षात चिप निर्यातीसाठी आणि उत्पादन विकासासाठी काय महत्वाचं आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: पुढील 5 ते 10 वर्षात हे लक्ष अस्तित्वात आणण्यासाठी माझ्या मते महत्वाचं पाऊल म्हणजे ऍप्लिकेशन फर्स्ट सेमीकंडक्टर मिशन राबवणे. म्हणजे फॅब हाऊस उभारून त्याच्यामध्ये काय करायचं हे ठरवण्याबरोबरच किंवा हे ठरवण्याच्या आधी भारताला नेमक्या कोणत्या चिप्स आणि सेमीकंडक्टर बेस्ड प्रॉडक्टची आवश्यकता आहे हे जर निश्चित केलं तर ते थोडस बेनिफिशियल राहील. ऑफकोर्स त्याच्यासाठी फॅब हाऊस असणारच आहे, परंतु फॅब हाऊस उभ्या करत असताना गरजा आयडेंटिफाय करणं हा एक महत्वाचा घटक राहील.
1: श्रोते हो, ही केवळ चिप तयार करण्याची मोहीम नसून चिप क्रांतीकडून आत्मनिर्भरतेकडे आणि विकसित भारताच्या दिशेने जाणारी मोठी झेप आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधे, लेखन आणि समन्वय रेंद्र लेले, निवेदन राजश्री आगाशे.
2: हा कार्यक्रम आपण

0: तुम्हाला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळचे 7:30 वाजलेत.
1: सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: भाई।
1: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
2: पुतला बोल रहा
1: है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहा,
2: पर हम तो सब यही डाले हैं।
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
2: सच
1: है? बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
4: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या विषयी आत्मा कार्यालय ठाणे येथील प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे यांच्याशी प्रफुल्ल आचरेकर यांनी केलेली बातचीत।
5: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आकाशवाणी मुंबई किसानवाणी कार्यक्रमात मी प्रफुल्ल आचरेकर आपले मनपूर्वक स्वागत करतो। आजचा विषय आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजना। शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच जमिनीचे आरोग्य, पर्यावरणाचा समतोल आणि सुरक्षित अन्न निर्मिती याकडे आज विशेष लक्ष दिले जात आहे। नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपक्रम आणि योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान तसेच परंपरागत कृषी विकास योजना यांसारख्या योजनांचा समावेश होतो। मात्र या योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळतो, त्यासाठी शेतकऱ्यांनी कुठे संपर्क साधावा, कोणत्या प्रकारचे सहाय्य मिळू शकते आणि नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये नेमका काय फरक आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रकल्प उपसंचालक आत्मा ठाणे आणि पालघर येथे कार्यरत असलेल्या मनाली तांबडे मॅडम। किसानवाणी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत।
6: धन्यवाद।
5: पण सगळ्यात आधी मला प्रश्न पडलेला असा आहे, तो म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान म्हणजे काय, या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट नेमकी कोणती?
6: नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत आहे आणि याचा मुख्य उद्देश, जसं आपण आता सुरुवातीलाच बोलला की शाश्वत शेती आणि जमिनीचं आरोग्य आणि जमिनीच्या आरोग्याबरोबरच आपल्या सगळ्या मानवाचं आरोग्य, त्याचबरोबर आपल्या मातीचं आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता जो आपण म्हणजे शेतीमध्ये जास्तीत जास्त वापर आपण खत किंवा औषधं यांचा आपण जो वापर करत आहोत, तर तो कमी करून नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याला प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश या योजनेमध्ये आहे आणि त्यासाठी आपण ही योजना राबवत आहोत। आणि ही योजना आपण आत्मा म्हणजे अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी जी आहे की आपण सर्व जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आत्मा हा प्रकल्प, तर प्रकल्प संचालक आत्मा यांच्या माध्यमातून आपण सदर योजना राबवत आहोत।
5: सुंदर। यापुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन आणि सहाय्य दिले जात?
6: आपण एखाद्या अभियानाची जेव्हा सुरुवात करतो तर तेव्हा मुळात आपल्याला जनजागृती करणं अपेक्षित आहे, कारण गेली वर्षानुवर्ष आपण म्हणतो की 1970 पासून म्हणजे आपण हरित क्रांतीला सुरुवात केली।
5: बरोबर।
6: आणि हरित क्रांतीमध्ये आपण म्हणजे सुरुवातीला आपण अगदी अल्प प्रमाणावर खत आणि

0: औषधांचा वापर सुरू केलेला होता, कारण तेव्हाची जी काही आपली लोकसंख्या आहे त्यांना पुरेसं अन्न उत्पादन उपलब्ध व्हावं आणि ते आपल्या देशांतर्गतच व्हावं यासाठी आपण सुरू केलं. परंतु नंतर अति उत्पादनाच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांनी किंवा सगळ्याच कंपन्यांनी म्हणा तर जास्तीत जास्त खतं, म्हणजे त्यांचे ऍडव्हर्टाईज वगैरे करून जास्तीत जास्त खतं वापरणं किंवा वेगवेगळ्या कीड रोगांसाठी वेगवेगळी औषधं वापरणं असं आपण मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलं आणि त्याचे दुष्परिणाम आज आता आपल्याला 40 ते 45 वर्षानंतर दिसून येत आहेत. मानवाच्या आरोग्याबरोबरच आपल्याला पाणी आणि माती यांचं देखील आरोग्य आणि त्याचबरोबर पर्यायाने आपण पर्यावरणाचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहोत. आज मोठ्या प्रमाणावर आपण म्हणतोय की कॅन्सरचे पेशंट्स, खूप लहान वयात विविध आजार याचा सामना आपल्याला करायला लागत आहे. या सगळ्यांची जाणीव आपल्याला आहे, परंतु त्यातला प्रत्यक्ष रोखण्यासाठी जी पावलं उचलायची ती ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर अभियानाच्या सुरुवातीला जनजागृती मोहिमा आपण राबवत आहोत, काही मेळावे घेतलेले आहेत आणि जनजागृती करून आपण सध्या ही जी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जे राबवत आहोत तर ते आपण 22-23 पासून राबवण्यास सुरुवात केलेली आहे. 23-24 मध्ये ही सुरुवात केलेली आहे. या अगोदर आपण म्हणजे परंपरागत कृषी विकास योजना जी सेंद्रिय शेतीसाठी आहे तर ती आपण राबवतच होतो आणि आता आपण हे अभियान राबवत आहोत आणि या अभियानामध्ये आपण जे गावोगावी जी जनजागृती मोहिमा घेतल्या त्यामधून ज्या प्रमुख नद्यांच्या किनारी असलेले जिल्हे असतील त्याच्यामध्ये किंवा जिथे जास्तीत जास्त खतांचा वापर होतो किंवा अजिबात खतांचा वापर होत नाही असे दोन्ही हे जिल्हे, त्याचबरोबर आदिवासी उपयोजना की जिथे खतांचा वापर ऑलरेडी कमीच असतो आणि जिथे काही मोठ्या प्रमाणावर आपल्या एफपीओज किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या वगैरे आहेत अशा ठिकाणी आपण या अभियानाची सुरुवात केलेली आहे.
1: बरं, यालाच जोडून पुढचा प्रश्न असा की या अभियानाची अंमलबजावणी शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने केली जाते आणि क्लस्टर समूह पद्धतीचं महत्व काय आहे?
0: मुळात क्लस्टर बेस ऍग्रीकल्चर हे आपण आपली जी 2007 पासून आपण MIDH आपण म्हणतो किंवा मिशन फॉर इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट हे सुद्धा केंद्राचीच योजना होती की जी राज्यांमार्फत म्हणजे राज्यातील कृषी विभागामार्फत आपण राबवत होतो. तर क्लस्टर बेस अप्रोच आपण तेव्हापासून ठेवलेला आहे की एकट्याने शेती करण्यापेक्षा एखाद्या गटामध्ये जर आपण शेती केली तर आपल्याला मार्केटिंग किंवा सगळ्याच सुविधा म्हणजे शेती उत्पादनासाठी आवश्यक जी काही आपल्याला विविध जी काही कामं करायची आहेत शेतातील ती असतील, खतं किंवा औषधांची खरेदी असेल, उपकरणांचा वापर असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग, आपल्या शेतामध्ये जे काही उत्पादन करणार आहोत तर त्याचं आपण जी बाजारपेठ आहे तर त्याच्यासाठी लागणारी जी काही कंटिन्युटी किंवा सातत्य आहे ते वैयक्तिक शेतकऱ्यापेक्षा आपण जर गटाने किंवा समूहाने शेती केली तर ते जास्त आपल्याला फायदेशीर ठरतं आणि ह्याच समूहाच्या माध्यमातूनच किंवा हे जे विविध गट आत्मा अंतर्गत आपण आतापर्यंत म्हणजे आत्माची सुरुवात देखील 2005 ते 2006 मध्ये झालेली आहे. आपण गट मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे असतील किंवा वेगवेगळ्या महिला गट असतील तर ते देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपण राज्यामध्ये निर्माण केलेले आहेत. तर हे सर्व गट आहेत हे एका शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट करून त्यांना थोडस एक व्यवसायाचं स्वरूप यावं या दृष्टिकोनातून म्हणजे शेती ही व्यवसाय म्हणून करावी अशा उद्देशाने आपण हे एफपीओजना देखील इथे चालना दिलेली आहे. कृषी विभागाबरोबरच महिला आर्थिक विकास महामंडळ आहे किंवा उमेद सारख्या संस्था आहेत ह्या देखील याच्यामध्ये काम करत आहेत. तर आपण क्लस्टर बेसिसवर जर शेती केली तर ती सगळ्यांना निश्चितच फायदेशीर आहे आणि आपण आता ह्या ज्या नैसर्गिक शेती अभियान आहे यामध्ये आपण जे काही उत्पादन करत आहोत तर त्याचं प्रमाणीकरण अतिशय महत्वाचं आहे. तर प्रमाणीकरणासाठी सुद्धा आपल्याला जर समूह असेल, गट असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर त्यांना आपल्याला ही संकल्पना तिथे राबवणं जास्त सोयीचं पण ठरतं आणि फायदेशीर ठरतं. त्यामुळे ह्या प्रकारे आपण ती राबवत आहोत.
1: नक्कीच. पुढचा प्रश्न असा आहे की नैसर्गिक शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या निविष्ठांचा वापर करणं अपेक्षित आहे, जीवामृत, बीजामृत, आच्छादन यासारख्या पद्धतींची भूमिका काय आहे?
0: नैसर्गिक शेतीचं जे मूळ आहे तेच असं आहे की आपण आपल्याच शेतामध्ये उपलब्ध ज्या काही सुविधा असतील किंवा जी काही साधनं आहेत त्यातून तुम्ही आपल्या शेतामध्ये लागणारे जे काही खतं औषधं आहे करावी आणि त्याच्या माध्यमातून ती शेती करावी. त्यासाठी बाहेरून कुठलेही अवाजवी किंवा खूप महागडे अशी काही निविष्ठा आपण घेऊ नये खरेदी करून, कारण आता आपण पाहतोय की शेतकरी तोट्यामध्ये असण्याचे कारणच ते आहे की शेतीवरील उत्पादन खर्च अतिशय वाढलेला आहे. तर त्यामुळे शेतीवरील उत्पादन खर्च कमी करणं त्यासाठी आपल्या शेतातच असलेल्या ज्या काही नैसर्गिक सोयी

0: सुविधा आहे किंवा जे काही मटेरियल आहे त्याचाच वापर करणं आणि त्या माध्यमातून आपली शेती पद्धती आपण विकसित करणं, तर हे मेन त्याच्या मागचा उद्देश पण आहे आणि या पद्धतीनेच आपण हे अभियान आता राबवत आहोत. आणि यामध्ये आपण सगळ्यात म्हणजे आपण जी चालना देतोय शेतकऱ्यांना की त्यांनी त्यांच्या शेतामध्येच त्यांनी ह्या सगळ्या लागणारे जे काही इनपुट्स आहेत ते तयार करावं, मग त्यामध्ये आता जीवामृत आणि बीजामृत आले, म्हणजे आपण जे काही बीज प्रक्रियेसाठी इतर काही औषधं वापरतो किंवा खत वापरतो तर त्याच्याऐवजी त्यांनी त्याच्या शेतामध्येच त्याच्याकडे जी काही गाई वगैरे असतील, गाई किंवा म्हणजे शक्यतो देशी गाई असाव्यात, तर देशी गाईंच्या माध्यमातून त्यांच्याकडनं मिळणारं शेण असेल, गोमूत्र असेल, तर त्याचा वापर करून त्यांनी जीवामृत तयार करावं, ताक समजा असेल किंवा गुळ असेल, म्हणजे ज्या काही साधनं जी आहेत ही आपल्याला स्थानिकरित्या तिथे अवेलेबल आहेत त्याच्यातून त्यांनी ते तयार करावं आणि तेच फक्त शेतामध्ये वापरावं. तर जीवामृत आणि बीजामृत ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. बीज प्रक्रियेसाठी बीजामृत असेल, त्याच्यानंतर जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी जीवामृत किंवा गोकृपामृत असेल, आच्छादन एवढ्यासाठी महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये येणारं जे काही तण आहे तर ते तण नियंत्रण करणं हे सगळ्यात कटकटीचं होतं. आणि इथे नैसर्गिक शेतीमध्ये आपण कमीत कमी टिलेज ऑपरेशन्स म्हणतो, म्हणजे कमीत कमी त्याचं तुम्ही जमीन बरोबर छेडछाड करावी किंवा खूप जास्त खोल त्याच्यामध्ये नांगरणी करू नये, तर अशा ह्याच्यातून आपण शक्यतो कमीत कमी मशागत करून आपल्याला शेती पद्धती करायची आहे, तर त्यामुळे तणाचा त्रास होणं साहजिकच आहे. तण नियंत्रणासाठी आपण जर आच्छादन केलं तर तण नियंत्रण आणि जमिनीचा उपलब्ध ओलावा आहे तो टिकवणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य होतात. तर हे तीन आपले महत्वाचे स्तंभ आहेत नैसर्गिक शेतीचे, तर ते निश्चितच शेतकऱ्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: आता सेंद्रिय शेती विषयाकडे आपण वळूया, त्यांच्या योजनांबद्दल जाणून घेऊया. परंपरागत कृषी विकास योजना अर्थात PKVY या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
0: परंपरागत कृषी विकास योजना देखील आपण जी राबवत आहोत ती सुद्धा प्रकल्प संचालक आत्मा या कार्यालयामार्फत राबवत आहोत. आणि याचा मूळ उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करणं.
1: बरोबर.
0: म्हणजे आपण जो काही पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे, वर्षानुवर्ष आपण जे काही खत औषधं वापरतोय असे भयानक परिणाम आहेत, तर आता आपल्याला याशिवाय पर्याय नाही की हळूहळू आपली शेती आता आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळवायचीच आहे. मग शेतकऱ्यांना त्याच्यासाठी उद्युक्त करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना आपण राबवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये देखील सुरुवातीला आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये आता त्याची सुरुवात झालेली आहे. 2016 पासून आपण राबवतच होतो पण आता आपण ही 22-23 मध्ये आपण परंपरागत कृषी विकास योजना जी आहे तर ती आपण सर्व राज्यामध्ये राबवायला लागलो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये गेली 2 वर्ष म्हणजे 2 तालुक्यामध्ये प्रत्येक सध्या परंपरागत कृषी विकास योजना आपण राबवत आहोत. आणि त्याचबरोबर आता यावर्षीपासून जे काही आकांक्षित जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आपण ही योजना आता सध्या राबवत आहोत. म्हणजे आधीच्या फेजमध्ये ज्या तालुक्यांमध्ये राबवलेली आहेत ती सोडून नवीन तालुक्यामध्ये आपण आता हे राबवतो. हे आपण आत्माच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा कृषी विभाग जो आहे तर त्यांच्यामार्फत आपण विविध मेळावे, जनजागृती अभियान, त्याचबरोबर काही प्रशिक्षण आपण घेतो. सेंद्रिय शेती करण्यासाठी किंवा नैसर्गिक शेती करण्यासाठी जे शेतकरी स्वतःहून तयार होत आहेत त्यांच्याकडनं आम्ही स्वयंघोषणा पत्र घेतो. शिवाय याच्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी सुरुवातीला थोडस त्यांना भीती असते किंवा साहजिकच आहे की आपण सुरुवातीपासून खूप सारे खतं किंवा औषधं वापरते तर कुठून तरी त्याचा परिणाम नष्ट होणं आणि अचानक एखाद्या पिकाला आपण खत देणं बंद केलं तर त्याच्या उत्पादनात कदाचित थोडंफार घट येण्याची शक्यता असते. तर त्यासाठी शेतकऱ्याला समजा त्याला वाटत असेल की नुकसान होणार आहे त्या नुकसानीचा काही प्रमाणात मोबदला त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमध्ये त्याला राबवण्यासाठी लागणारे जे काही इनपुट्स तयार करायचे त्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता आपण या योजनेअंतर्गत देतो.
1: खूपच सुंदर. सेंद्रिय आपण शेतीविषयी जाणून घेतोच आहोत तर सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्या योजनांमध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा आणि मदतीची तरतूद केलेली आहे?
0: यामध्ये आपण परंपरागत कृषी विकास योजना असेल किंवा नैसर्गिक शेती असेल तर परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये आपण जे गट निर्माण केले सुरुवातीला त्या तालुक्यांमध्ये त्या गटांची म्हणून आपण एक कंपनी स्थापन केली. का? तर त्यांना जे मार्केटिंग आहे किंवा बाजारपेठ कॅप्चर करणं ते जास्त सोयीचं होईल तर त्यासाठी आपण ह्या कंपनीला आपण विविध सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये एक BRC असेल कंपनी स्तरावरची की ज्याच्यामध्ये

0: आपण जवळपास त्यांना 5 लाख इतकं अनुदान देतो म्हणजे 75% एकूण खर्चाच्या. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना हे सगळे मेंबर्स जे आहेत हे सेंद्रिय शेती करणारे तर त्यांच्यासाठी भाग भांडवल म्हणजे त्यांनी जे काही भाग भांडवल त्यांनी उभारलेलं आहे तर त्याच प्रमाणामध्ये शासनाकडून सुद्धा 5 लाख रुपयेपर्यंतचं भाग भांडवल ह्या कंपन्यांना दिलं जातं जेणेकरून त्यांना आता पुढे जे मार्केटिंग वगैरेच्या सुविधा निर्माण करायच्या आहेत त्यासाठी हे भाग भांडवल उपयोगी आणि शिवाय शासनामार्फत त्यांना या विपणनासाठी लागणारं ग्रेडिंग पॅकिंग हाऊस असेल त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेजेस किंवा प्रक्रिया युनिट त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी लागणारी व्हॅन ती कोल्ड व्हॅन असेल किंवा नॉर्मल आपल्या ज्या काही वाहतूक व्हॅन ज्या आहेत तर ते सुद्धा दिलं जातं. त्यांचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग जे आहे त्याच्यासाठी त्यांचा लोगो बनवणं त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणं तर या सगळ्यासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे या कंपनी स्तरावर जेणेकरून हे शेतकरी सगळे सक्षम व्हावेत आणि त्यांचं जे उत्पादन आहे ते शेवटपर्यंत म्हणजे ग्राहकापर्यंत थेट पोहोचावं मध्ये कुठलेही दलाल असू नये जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल.
1: बरोबर.
0: तर मूल्यवृद्धीसाठी यानुसार आपण त्यांना अनुदान उपलब्ध करून देतो.
1: बरोबर. या योजनेचा लाभ कसा घ्यावा हा अर्ज कुठे करावा यासाठी काय आहे प्रक्रिया त्याचबरोबर ग्रामपंचायत कृषी विभाग कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्र यांची भूमिका नेमकी काय आहे काय सांगाल?
0: ग्रामपंचायत अतिशय महत्वाची आहे.
1: बरोबर.
0: कारण आपण जे काही नैसर्गिक शेती अभियान जे आहे तर त्याच्यामध्ये आपण काही फॅसिलिटेटर म्हणून तिथल्या कृषी सखी नेमतो कारण कृषी विभागाच्या जे अधिकारी कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांना शेवटच्या घटकापर्यंत किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचता येत नाही तर त्यामुळे तिथल्या आपण स्थानिक कृषी सखी आपण नेमलेल्या आहेत. एका गटामध्ये 2 कृषी सखी आपण नेमतो. या कृषी सखींनी जे काही प्रशिक्षण आहे त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रशिक्षण देणं त्यांना मार्गदर्शन करणं जीवामृत बीजामृत करण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं त्याचबरोबर कृषी विभागामार्फत दिले जाणारे सल्ले त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ते जे काही नोंदी घेतात आता यामध्ये एक प्रमाणीकरणाचं एक महत्वाचं आहे म्हणजे सेंद्रिय प्रमाणीकरण. कारण जेव्हा आपण मार्केटमध्ये आपण त्यांचा माल उपलब्ध करून देणार तर तो सेंद्रिय आहे का ते कसं आपण खात्री करणार तर त्यासाठी आपण त्याचं प्रमाणीकरण करतो. तर परंपरागत कृषी विकास योजना जी आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना एनपीओपी म्हणून एक सर्टिफिकेशन आहे सेंद्रिय की जे अपेडामार्फत केलं जातं आणि हे एनपीओपी सर्टिफिकेशन आहे हे किचकट आहे थोडस. त्यासाठी आपण आयसीएस इन्स्पेक्टर वगैरे नेमतो आणि ज्या अपेडा प्राधिकृत ज्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये सेवा पुरवठादार संस्था आहेत त्यांच्या मार्फत याचं प्रमाणीकरण केलं जातं. 3 वर्षाची ती प्रोसेस आहे. मात्र एकदा एनपीओपी प्रमाणित झालेलं जे काही शेती उत्पादन जे आहे त्याला एक्सपोर्टसाठी वगैरे सुद्धा म्हणजे त्याला इंडिया ऑर्गॅनिक म्हणून लोगो वापरता येतं. त्याचबरोबर दुसरी प्रमाणीकरणाची पद्धत जी आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान मध्ये आपण राबवतो ती आहे पीजीएस पार्टिसिपेटरी गॅरंटी अप्रोच जो आहे तर ती सर्टिफिकेशन पद्धती आहे. त्याच्यामध्ये आपण इंटरनली करतो पीजीएस सर्टिफिकेशन जेणेकरून आपले जे स्थानिक ग्राहक आहेत किंवा देशांतर्गत ग्राहक जे आहेत तर त्यांना त्याचं खात्री असायला हवी की हे सेंद्रिय उत्पादन आहे. तर ते पीजीएस ग्रीन किंवा आपण असा त्याच्यामध्ये एक लोगो असतो की पीजीएस ग्रीन पीजीएस ब्लू असं तर ते आपण देतो आणि ते लोगो ते त्या उत्पादनावर छापू शकतात. आणि कृषी सखी मुख्य उद्देश जो आहे तो ह्या प्रमाणीकरणासाठीच देखील त्यांना सहाय्य करणं इथल्या शेतकऱ्यांना आणि प्रमाणीकरण करून घेणं आणि पुढे जाऊन मग थोडस मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून त्यांना आपल्याला फॅसिलिटेट करणं शेतकऱ्यांना तर अशा पद्धतीने आपण हे राबवतो.
1: बरं. पुढचा प्रश्न असा आहे की लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येतो का आणि त्यासाठी समूह पद्धत किती फायदेशीर आहे?
0: छोटे जे शेतकरी आहेत तर कमीत कमी 1 एकर शेती त्यांची आवश्यक आहे तर त्यामुळे छोटे शेतकरी याच्यामध्ये येऊ शकतात.
1: हा नियम आहे.
0: हा मग 125 पेक्षा जास्त शेतकरी त्याच्यामध्ये येऊ शकतात
1: लाभार्थी ठरू शकतात.
0: परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये आपण म्हणतो की त्यांचं कमीत कमी 1 हेक्टर क्षेत्र आपण या योजनेअंतर्गत त्यांना घेता येतं. लहान शेतकरी असेल तर शेतकऱ्यांची संख्या वाढेल असं. पण आपण लहान किंवा सीमांत शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्यांच्या दृष्टीने ही सगळ्यात फायदेशीर योजना आहे कारण त्यांचा माल जो आहे की शेवटी एकत्र येऊन एक समूह पद्धतीने केल्यावर त्यांच्या छोट्या क्षेत्रामध्ये उत्पादित होणारा माल त्यांना एकत्र

0: रित्या मार्केटिंग करता येतं, तर ह्या सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा हे समूह पद्धतीने सीमांत शेतकरी देखील एका समूहात येतात तेव्हा त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढते.
1: बरोबर.
0: कारण जेव्हा गटाच्या माध्यमातून आपण एखादी गोष्ट घेत असू, खतं असतील, औषधं असतील, म्हणजे खतं औषधं म्हणजे बाहेरची तर घ्यायचीच नाहीये, पण आपण बीआरसी वगैरे करणार आहोत, म्हणजे एखादं युरियाचं पोतं तुम्ही घ्यायला जाणार, त्याच्याऐवजी तुम्ही जीवामृत वगैरे आहे अक्षरशः 50 रुपयाला एक लिटरची बॉटल आपण नॉर्मली आपण उपलब्ध करतो बीआरसी मध्ये, ती अगदी कमी दरामध्ये मिळणार आहे. तर त्यामुळे त्यांचा खूपच फायदा होणार आहे. आणि ज्या लागणारे निविष्ठा आहेत शेतीमध्ये त्या त्यांना तिथल्या तिथे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कुठल्या तरी डीलरकडे जायला किंवा कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते आणणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना काहीच करायच्या नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे सीमांत शेतकऱ्यांसाठी ही अतिशय फायदेशीर योजना आहे.
1: वा, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं जमिनीला आणि शेतीला त्रास होणार नाही, हानी होणार नाही याची काळजीही तेवढीच घेतली जाते. शेतकऱ्यांमध्ये अजून एक मनात भीती असते, ती म्हणजे नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती केली तर सुरुवातीच्या काळात उत्पादनात बदल होतो का, त्याची शक्यता काय असते आणि शेतकऱ्यांसाठी ती तयारी कशी करावी.
0: त्यासाठी आपण जनजागृती घेत आहोत. म्हणजे प्रत्येकाचीच मनात भीती असेल, थोडस पिवळसर झालेलं पीक दिसलं की युरिया फेकून मारायचं.
1: बरोबर.
0: आता ते फेकलेला युरिया त्यातला किती अवेलेबल होतो तो त्यातला बराचसा वाहून जातो, पण आपल्या मनाला समाधान असतं. एकदमच जेव्हा आपण रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळणार तर तेव्हा अशाच पद्धतीची एक भीती मनामध्ये असते की मी जे करतोय त्याच्यामुळे मला माझं उत्पन्न मिळेल का. कदाचित त्या मातीला देखील सवय झालेली असते की ही खतं म्हणजे मिळायला हवीत, तर अशा वेळेस कदाचित थोडाफार परिणाम होऊ शकतो उत्पादनामध्ये. त्यासाठी आपण प्रोत्साहनपर अनुदान जे आहे तर ते आपण 4,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्याला देतो. तर ह्या 4,000 मध्ये त्यांनी त्यांना लागणारा जो ड्रम आहे, म्हणजे आता जीवामृत किंवा गोकृपामृत करण्यासाठी लागणारा ड्रम घ्यावा, त्याच्यासाठी लागणारी काही गुळ वगैरे सारखी, म्हणजे जो काळा गुळ लागतो किंवा गाईचं ताक वगैरे लागतं, तर ह्या गोष्टी त्यांनी त्याच्यातनं घ्याव्यात. त्यासाठी लागणारं कल्चर एकदाच घ्यावं आणि त्या कल्चरचा वारंवार वापर करावा, म्हणजे दह्याला जसं विरजण लावतो तशा त्या पद्धतीने त्याचा वापर करावा. आणि बॅचमध्ये त्यांनी ते जीवामृत किंवा गोकृपामृतम तयार करावं, दशपर्णी अर्क तयार करावं. त्याचबरोबर समजा त्यांना जी भीती आहे की माझं उत्पादन कमी आहे तर त्याला थोडस एक प्रोत्साहनपर अनुदान म्हणून आपण हे 4,000 रुपये आणि 2 वर्षात म्हणजे 8,000 रुपये आपण शेतकऱ्यांना देतो.
1: बरं.
0: असं 1 एकर शेती लक्षात घेऊन त्याच्यासाठी आहे. तर एक मला सांगायचं ह्याच्यामध्ये, जरी सुरुवातीला आता आपण जवळपास 2016 पासून सेंद्रिय शेती योजना अंतर्गत राबवतो, त्या आधीपासून बरेच शेतकरी आहेत की जे यापूर्वी ऑलरेडी ते राबवत होते. सुरुवातीला काही दिवस त्याच्या उत्पादनावर परिणाम होतो, पण नंतर मात्र त्या पिकाची गुणवत्ता जी आहे, त्याच्यापासून मिळणारं उत्पादन आहे, त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आणि क्वालिटी तर अतिशय चांगली, म्हणजे त्याची प्रत जी आहे त्याची गुणवत्ता आहे ती सुधारते. म्हणजे फळपिक असू देत किंवा त्याचे भाजीपाला असू देत, त्याच्यामध्ये येणारी चमक असेल, त्याच्यामधले मूलद्रव्य जी असत मायक्रोन्युट्रियंट्स वगैरे, त्याचं प्रमाण वगैरे खूप लक्षणीय चांगलं आहे. त्यामुळे पुढे ग्राहक ते प्रेफर करतो. आणखीन त्यानंतर
1: त्यामुळे ऑर्गॅनिक शेती म्हणू शकतो आपण त्याला. बरोबर.
0: येस, ऑर्गॅनिक शेती. तर ऑर्गॅनिक शेतीतून उत्पादित झालेलं ऑर्गॅनिक खाद्य आहे आपल्याला, किंवा ते त्याला रेट मिळणारे आहेत ते देखील प्रीमियम रेट्स आपल्याला मिळतात. तर त्यामुळे तसं नुकसान असं काहीच नाही होत शेतकऱ्यांचं, फक्त थोडासा धीर धरावा लागतो. आज आपल्याकडे अशा बऱ्याच उदाहरणं आहेत. आता देशभरातल्या पातळीवर जर सुरुवातीला आपण बघितलं तर आम्ही कुरुक्षेत्र येथे गुरुकुल वगैरे आहे, तर तिथे देखील आपण बघितलं की जवळपास सुरुवातीला त्यांनी 160-180 एकरचा त्यांचा फार्म आहे, तो कंप्लीट आज 17-18 वर्ष झाली पूर्णपणे नैसर्गिक शेती पद्धतीने ते करत आहे आणि अतिशय चांगले त्याचे रिझल्ट आहेत. खूप सारे शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे. तर त्यामुळे सुरुवातीला आपल्याला भीती जरी असली तरी लॉंग टर्म मध्ये किंवा भविष्यात मध्ये तर ते अत्यंत फायदेशीर शेती आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे ती भीती शेतकऱ्यांनी काढून टाकावी म्हणून.
1: अगदीच. आता शेतकऱ्यांना विश्वासही निर्माण झालेला आहे, शेतीही सुरू केलेली आहे, पण आता मालाला चांगला दर मिळवण्यासाठी ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि बाजारपेठेचं नियोजन हे किती महत्वाचं आहे.
0: ते अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण हे जे सगळं करतोय ते आपण मार्केटसाठी करतो, त्याच्यातून मिळणारं जे काही आपल्याला आर्थिक फायदा आहे त्यासाठी ब्रँडिंग महत्वाचं आहे. त्याचं आपण सर्टिफिकेशन करतोय, सर्टिफाईड मालासाठी एक ठराविक ब्रँड क्रिएट करतो आपण त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी अनुदान देतो आणि असं एक

0: ब्रँडेड उत्पादन आपण जेव्हा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुरुवातीला आपण कृषी मेळावे असतील किंवा आपण जे विविध प्रदर्शन आयोजित करतो त्यामध्ये समाविष्ट होतो तर विविध राज्य आणि देश पातळीवरचे जी काही प्रदर्शन आहेत त्यामध्ये आपण या आपल्या शेतकरीचे ज्या उत्पादक कंपन्या किंवा गट आहेत त्यांना समावेश करण्यासाठी किंवा त्यांना त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन देतो आणि त्या योगे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांपर्यंत त्यांचा जे माल आहे किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागामार्फत मदत केली जाते.
1: बरं, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेती विषयक योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल?
0: निश्चितच आपण आपल्या पिढीचा विचार न करता आता आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा आहे. त्यांना आपल्याला जर आरोग्यदायी जर आपल्याला भविष्य द्यायचं असेल तर आपल्याला आतापासूनच आपल्या मातीची आपल्याकडच्या पाणी जे आहे त्याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ही सेंद्रिय शेती आवश्यक आहे. त्यासाठी आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आहेत कृषी विभागाचे, तालुक्याला तालुका कृषी अधिकारी आहेत. तर या कार्यालयाकडे आपण संपर्क साधावा. कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट आहे, त्यावर देखील ही सर्व माहिती उपलब्ध आहे. तर आपण या पद्धतीने आपण नक्की लाभ घेऊन या योजनांमध्ये सहभागी व्हावं असे आवाहन मी या ठिकाणी करते.
1: नक्कीच, धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेती विषयक योजनांबद्दल अत्यंत उपयुक्त आणि सविस्तर माहिती आज आपल्याला मनाली तांबडे मॅडम यांनी दिली आहे. मॅडम, आपलं मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीकडे वळताना केवळ पद्धत बदलणे पुरेसे नाही आहे, तर योग्य नियोजन, तज्ञांचे मार्गदर्शन, प्रमाणन आणि बाजारपेठेचे नियोजन यांचाही विचार करणं तेवढंच आवश्यक आहे. शासनाच्या उपलब्ध योजनांची माहिती घेऊन त्यांचा योग्य लाभ घ्यावा. आपल्या गावातील कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र किंवा संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून योजनेची पात्रता आणि सध्याच्या उपलब्ध सुविधांची माहिती नक्की करून घ्यावी. धन्यवाद.
2: श्रोतेहो, आताच आपण आत्मा कार्यालय ठाणे येथील प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे यांची प्रफुल्ल आचरेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: Quizá.
1: मध्यम लहरी 249° आठेक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्जवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्जवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. आता ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

0: सहित 39% कामकाज। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक। संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण। राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव। आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा। गेल्या 20 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं। या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: लोकसभेत आज सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते। त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली। यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते। वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं। राज्यसभेत आज काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली, त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं। त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं। त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला।
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी सदन में सालों से यहाँ हूँ और निचला, लेकिन मैं एक सदुकास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाए नहीं। मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ।
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जेपी नड्डा यांनी दिलं। संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली, त्यात पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळ करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे। नीट पेपर फुट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं। बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली। सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला।
3: ऑपोजिशन डिस्कशनचे भाग रहते हैं। पार्लियामेंटरी डेमोक्रेसी में अपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं। ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए, तो पहले बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और अपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं, तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है।
1: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला। मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या। राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते।
0: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला। नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला, त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे। बादल यांच्या सुरक्षा व्यवस्थेतले पोलीस उपनिरीक्षकही यावेळी जखमी झाले। या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले। अकाल तख्ताचे जथेदार गियानी कुलदीप सिंग गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे। 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। संगीत, नृत्य, नाटक

0: जयश्री शिवराम, सचिन पिळगावकर, प्रवीण दवणे आणि अमर हळदीपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलेत. रात्रीचे 8:05 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19%, तर राज्यसभा

0: लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातून गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या 9 दिग्गजांना तसंच गायक कृष्णा बोंगवाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या 6 युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. श्रोतेहो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचे प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल. वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज समाज माध्यमावरच्या संदेशातून केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे पश्चिम बंगालमधले भाजपाचे राज्यसभा खासदार नागेंद्र नाथ रॉय उर्फ अनंत महाराज यांना यापूर्वी प्रदान करण्यात आलेला बंगविभूषण हा पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आज मागे घेत रद्द करण्यात आला. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेले आत्मघातकी बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवले असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं घोषित केलं आहे. दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या सुरक्षा परिषद पथकानं हा अहवाल दिला आहे. लहान लहान गटांमार्फत या दहशतवादी संघटनेच्या कारवाया चालत असून त्यांचा धोका दक्षिण आशियात वाढत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. यापूर्वी फेब्रुवारीत सादर केलेल्या पहिल्या अहवालात या पथकानं या बॉम्ब हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 11 जणांचा बळी गेला होता. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद चौथ्यांदा भारताकडे आल्याचं चीन आणि रशियानं स्वागत केलं आहे. नवी दिल्लीच्या विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानात ब्रिक्स देशांच्या राजदूतांची गोलमेज परिषद आज झाली. त्यात या दोन्ही देशांच्या राजदूतांनी भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातल्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्झवर FM वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.

श्रोते हो, प्रसारणात तुमच्या सोबत आहे मी आदिती जोशी. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात गीत गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया तलत अझीज यांनी गायलेली ही गझल.

तलत अजीज ही यांनी गायलेली गझल आपण ऐकली. गीत गझल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पंकज उदास यांनी गायलेली ही गझल.

0: पंकज उदास यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत. संगीत होतं अली घनी यांचं. गीत गझल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नमस्कार श्रोते हो, मी सयाजी शिंदे बोलतोय. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
2: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यमनारी 239.81 अर्थात 1251 kHz वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:30 होत आहेत. श्रोते हो, आता ऐकूया संसद समीक्षा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आचार्य अत्र्यांनी जो चित्रपट निर्माण केला त्या श्यामची या चित्रपटातले हे गाणं 1953 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार द्यायची सुरुवात झाल्यावर प्रथम पुरस्कार प्राप्त झाला तो ह्या आपल्या मराठीमध्ये निर्माण झालेल्या चित्रपटाला. आचार्य अत्रे दिल्लीला हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी गेले. आचार्य अत्र्यांनी हा पुरस्कार स्वीकारताना म्हटलं की हा पुरस्कार साने गुरुजींनी शिकवलेल्या मातृप्रेमाला मिळालेला आहे. साने गुरुजींनी शिकवलेल्या मातृभूमीवरील प्रेमाला हा पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्कारानंतर आचार्य अत्र्यांचे अनेक ठिकाणी असे सत्कार झाले. या सत्काराला प्रचंड गर्दी झाली. पण पु ल देशपांड्यांनी सहज मजेने म्हटलंय की या सत्काराला आलेल्या सगळ्यांनी जर तिकीट काढलं असतं तर आचार्य अत्र्यांना या चित्रपटामुळे कर्ज मात्र झालं नसतं. अत्र्यांचं जीवन कसं होतं? एखादं मूल शाळेतून घरी जाताना सरळ जात नाही. त्याला कोणी मित्र दिसला तर त्याच्या पाठीवर ते थाप मारेल. झाड दिसलं तर त्या झाडावर चढावं असं त्याला वाटेल. फळ दिसलं तर ते पाडावं वाटेल. फूल दिसलं तर ते हुंगावं वाटेल. असं अत्र्यांना जीवनामध्ये जे जे दिसलं ते करत ते अत्रे गेले. मला त्यांची पहिल्यांदा आठवण आहे ती आपल्या सातारची. आणि साताऱ्यामध्ये आमच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये साहित्य संमेलन भरलेलं होतं. या साहित्य संमेलनाला फार मोठमोठे दिग्गज आलेले होते. काकासाहेब गाडगे होते अध्यक्षस्थानी आणि परिसंवाद सुरू होत होता. परिसंवादाचा विषय होता साहित्यातलं श्लील आणि अश्लील. काकासाहेब गाडगेंनी प्रास्ताविक केल्यानंतर आचार्य अत्रे बोलायला उभे राहिले आणि आचार्य अत्रे बोलायला सुरुवात करणार तोवर खालून एक आवाज आला की अत्रे साहेब मुद्द्याला धरून बोला. अत्रे भयंकर चिडले आणि त्यांनी त्या व्यक्तीला म्हटलं अरे खाली बैस, इथं अध्यक्ष महाराज आहेत, शेषाच्या मदतीला सरड्याची गरज नाही. त्यानंतर अत्रे बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात श्री के क्षीरसागर म्हणाले की कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे आता माझा क्रमांक आहे, मी बोलणार. झालं. अध्यक्षांनी पाहिलं तर खरोखर श्री के क्षीरचा तो क्रमांक होता. त्यामुळे अत्र्यांना खाली बसावं लागलं. श्री के क्षीरनी एक उदाहरण सांगितलं की साहित्यामध्ये मुळात श्लील आणि अश्लील असं काही नसतंच, ते पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं. एक स्त्री स्नानग्रहामध्ये स्नान करते आहे तर तिच्या दृष्टीनं त्यामध्ये काहीही अश्लील नाही. पण दार थोडं उघडाय म्हणून बाकी कोणी पाहत असेल तर ते मात्र अश्लील होतं, असंच काहीसं ते सांगत होते. झालं. त्यांचा मुद्दा संपल्यानंतर आचार्य अत्रे पुन्हा बोलायला उभे राहिले. नेहमीप्रमाणे त्यांनी अशी थोडीशी पॅन्ट वर केली, एक हात कमरेवर ठेवला आणि जोरदारपणे सुरुवात केली. लोको, साहित्यातलं श्लील अश्लील आपण नंतर पाहूया. प्रथम या तमाम सभेनं असा ठराव पास करूया की या वयामध्ये श्री के क्षीरसागरांनी असं दुसरीकडं काही पाहत बसू नये. टाळ्यांचा कडकडाट झाला. आचार्य अत्र्यांनी पहिल्या वाक्यामध्ये श्री के क्षीरचा पाडाव करून टाकला होता. अशा त्या गाजलेल्या सभा. त्यांची सभा संपल्यावर मी त्यांच्या जवळ गेलो आणि मित्राला म्हटलं हे बघ मी आचार्य अत्र्यांना हात लावतोय. तो म्हणाला का रे? अरे म्हटलं पुढे मोठेपणे आपल्याला कोणाला सांगता येईल की मी आचार्य अत्र्यांना सुद्धा हात लावलेला आहे. अशा अत्र्यांचा जन्म हा सासवडचा आणि सासवडमध्येच लहानपणापासून त्यांच्या अंगामध्ये खोड्या या मुरल्या. विनोद हा त्यांना तिथं समजला आणि त्यामुळं साहित्य निर्मितीला पुढे जे जे लागेल त्याचा जो पाया आहे हा सासवडमध्येच रचला गेला. सासवडच्या त्या नदीमध्ये करेच्या पाण्यात खेळताना परगावून कोणी व्यक्ती आली तर त्याची खोडी काढण्याची त्यांना सवय असायची. अत्रे आणि कंपनी हे सगळे त्या आलेल्या नवीन माणसाला म्हणायचे या पाण्यामध्ये असा काही एक गुणधर्म आहे की ह्यात उडी मारली आणि पाण्यातनं वर आलं की गाढव शब्द काही केल्या म्हणता येत नाही. तो परगावून आलेला पाहुणा म्हणायचा त्यात काय अवघड आहे, चला आता आपण एवढं उन्हात ना आलोय तर एक उडी मारून बघूया. म्हणून तो पाण्यात उडी मारायचा. तो पाण्याच्या आत गेला आणि आता त्याला ऐकू येणार नाहीये असं लक्षात आलं की अत्रे आणि कंपनी जोरात ओरडायचे तुझा बाप कोण. त्यावेळेला तो वर येऊन ओरडायचा गाढव की मग हे सगळे हसायचे. मग त्याला दुसरा येऊन म्हणायचा नाही नाही गाढव नाही, या इथे घोडा म्हणता येत नाही. तो म्हणायचा

एवी ती विंडलोच आहे ना, चला पुन्हा एक बुडी मारूया. म्हणतो पुन्हा बुडी मारायचा, पाण्याच्या आत गेला की पुन्हा अत्रे आणि कंपनी ओरडायचे, तुझा बाप कोण, कि मग तो घोडा म्हणायचा. असं जोपर्यंत त्या पाहुण्याची शक्ती असेल आणि जोपर्यंत या कंपनीला विविध प्राण्यांची नावं घेता येत होती तोपर्यंत हा खेळ चालायचा. अशा ह्या खेळामध्ये त्यांना जी साहित्य निर्मितीची बीज होती ती दिसून आली. पुढं अत्रे सासवडवरनं पुण्याला आले. पुण्याचं वर्णन आचार्य अत्र्यांनी फार सुरेख केलंय की पहिल्यांदा मला आवाज जर कुठला आला असेल पुण्यामध्ये तर तो पहाटेच्या वेळी तांबटांचा भांडी घडवण्याचा आला. प्रथमच मी नळाला पाणी येताना पाहिलं, ती गोल वाटोळी अशी पाण्याची नळी, ती अशी पाणी पडतंय, धार पडते, त्याच्यावर मी खेळत राहिलो. कारण यापूर्वी पाणी आणायचं म्हणजे विहिरीवरनं लांबून आणायला लागायचं, पण इथं तर नळाला पाणी येत होतं. आणखी एक विशेष आवाज पुण्यामध्ये प्रथमच आचार्य अत्र्यांना ऐकायला मिळाला, तो म्हणजे रेल्वेच्या शिट्टीचा. असं जे जे जीवनामध्ये दिसेल ऐकू येईल ते सगळं अत्रे आपल्या मनामध्ये साठवत होते. अत्र्यांच्या स्वभावाला मानवेल अशीच शाळा त्यांना लाभली, ती म्हणजे पुण्याचं भावे हायस्कूल. ह्या भावे हायस्कूलचं वर्णन करताना अत्रे म्हणतात की इथलं सगळंच विनोदी होतं, इथले गुरुजी विनोदी होते, इथले विद्यार्थी विनोदी होते, इतकंच काय इथलं फर्निचर सुद्धा विनोदी होतं. एकसारखी दुसरी खुर्ची असायची नाही, एका बाकाचा पाय मोडलेला असेल तर दुसरा बाक डुगडुगत असायचं, असं सारंच विनोदी असायचं. एकदा या शाळेमधले एक गुरुजी फार आजारी पडले. त्यांना भेटायला म्हणून ड्राइव्हिंग मास्टर अत्रे आणि कंपनीला घेऊन गेले, चला रे भेटून येऊया म्हणून. आत गेल्यावर लक्षात आलं की गुरुजींची तब्येत फारच गंभीर आहे, काही क्षणापुरतेच ते आता आपल्यामध्ये राहणार आहेत. म्हणून बाहेर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाहेरचा माणूस विचारायचा काय कसं काय आहे, तर ते सांगायचे नाही नाही आता काही खरं नाही, थोड्या काळापुरते गुरुजी आपल्यात राहणार. दुपारपासून मुलं वाट पाहत होती. संध्याकाळ झाल्यावर ड्राइव्हिंग मास्तर म्हणाले की रात्रीच्या वेळेला मर्तिकेचं सामान मिळणार नाही, तेव्हा आपण ते आधीच घेऊन येऊया. म्हणून ते या मुलांना घेऊन गेले, सामान खरेदी केलं आणि परत आले. येताना मुलांना म्हटले जा रे पुढं जाऊन बघा गुरुजी गेले ना. अत्रे सांगत आले की गुरुजी फार गंभीर आहेत पण अजून गेलेले नाही. तेव्हा ड्राइंग मास्तरांना प्रश्न पडला की आता हे सामानाचं करायचं काय, परत सुद्धा नेऊन देता येत नाही आणि पुढं न्यावं तरी पंचायत. त्यावेळेला ते विश्रांतीसाठी म्हणून एका घरामध्ये सहज गेले आणि बाहेर तिथं सामान ठेवलं. आणि घरातल्यांना माहिती नाही की हे बाहेर असं सामान ठेवलेलं आहे. बाहेर मात्र चाळीतले लोक सगळे गोळा झाले आणि जो तो विचारायला लागला कोण, तेव्हा आतल्या माणसांना वाटलं की आत कोणाला विचारतात. म्हणून ते म्हणले की पाहुणे केव्हा, झाला अर्धा तास. असा प्रसंग अत्र्यांनी तो रंगवलाय की त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की असे मृत्यूमध्ये सुद्धा विनोद पाहणारे, विनोद घडवणारे गुरुजी आमच्या इथं होते. आणि या सगळ्या वातावरणाला साजेसच असं अत्र्यांना पुढं महाविद्यालय मिळालं, ते म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालय. ह्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये एकदा वर्गामध्ये मजा करायची म्हणून अत्र्यांनी शिवरीच्या म्हाताऱ्या म्हणतात त्या गोळा केल्या आणि ती बोंड फोडून त्यातला कापसासारख्या उडणाऱ्या म्हाताऱ्या त्यांनी त्या एम्पी थिएटरमध्ये उडवायला सुरुवात केली. प्राध्यापक वासुदेवराव पटवर्धन वर्गामध्ये आले होते, ते तासाला सुरुवात करणार तर मुलं सगळी म्हाताऱ्या फुंकत होती, उडवत होती, मुलींच्या बाकाकडे पळत होती. ते पाहून प्राध्यापक पटवर्धन म्हणाले अरे इथे इतक्या तरुणी असताना या म्हाताऱ्यांच्या मागे काय लागलाय. आणि अत्रे आणि कंपनी सारे गप्प झाले. अत्र्यांनी म्हटलंय की असे उत्कृष्ट विनोद करणारे प्राध्यापक सुद्धा आम्हाला शिकवायला होते आणि या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये काय काय पाहायला मिळालं. इथं प्रत्यक्ष राम गणेश गडकरी भेटले आणि राम गणेश गडकरी भेटल्यावर त्यांना पाहायला मिळाल्यावर त्यांना प्रत्यक्ष भेटावं अशी आचार्यत्रांची इच्छा होती. मग त्यांनी आपल्या एका स्नेहांना म्हटलं, त्यांचं नाव भालचंद्र धडपळे, की माझी एकदा गडकरी मास्तरांची भेट घालून द्या. ते म्हणाले तू ये आज संध्याकाळी किर्लोस्कर थिएटरवर ये, तिथं जोगळेकरांचं जे चहाचं उपहारगृह होतं तिथं गडकरी बसले होते आणि अत्रे तिथं गेले. त्यावेळेला धडपळेंनी ओळख करून दिली की गडकरी मास्तर हा अत्रे बर का, हा कविता वगैरे करतो. त्यावेळेला गडकरी म्हणाले अरे वा, ये उद्या माझ्या घरी. उद्या माझ्या घरी ये म्हटल्यावर आचार्य अत्र्यांना जो आनंद

0: झाला की प्रत्यक्ष राम गणेश गडकऱ्यांच्या घरी आपल्याला जायला मिळणार आहे. म्हणून अत्रेने आपली वही घेतली आणि ते गडकऱ्यांच्या घरी गेले. कसब्यामधला तो लाकडी जिना चढून वर गेले आणि अत्रेने आपली वही दाखवली. त्या वहीवर नाव लिहिलेलं होतं फुलबाग, पण वहीची बांधणी जरा सुटलेली होती. ती बघून गडकरी मास्तर म्हणाले, अत्रे तुमच्या ह्या फुलबागेला जरा चांगलं कुंपण घाला बरं का. आणि जरा वही चाळल्यावर अत्र्यांना त्यांनी उपदेश केला की तुम्ही जास्त असं साहित्यिक अलंकारिक असं लिहिण्याचे आत्ता खटपट करू नका. तुम्ही जे जे दिसतं तसं लिहायची, अतिशय सोप्या भाषेमध्ये लिहायची अशी सवय करा, असा त्यांनी संदेश अत्र्यांना दिला आणि अत्र्यांनीही तो पाळला. अत्र्यांना तिथं प्रत्यक्ष गडकरी नाटकं लिहितात कशी हे या पुढं बघायला मिळालं, कारण वरचेवर तिथं जायला मिळालं. एकदा गडकरी मास्तरांच्याकडे एक व्यक्ती आली होती आणि गडकऱ्यांनी कधीही नव्हे ती 10-12 पत्रं लिहिली होती आणि ती पत्रं त्याला म्हणाले, ही टाकतोस का? तो म्हणला हो. म्हणून तो पोस्टात टाकायला म्हणून घेऊन गेला. पुढे महिना झाला तरी कुठल्याही पत्राचं उत्तर नाही. गडकरी मास्तर काळजीत पडले. आणि एकदा तीच व्यक्ती अचानक परत आली तेव्हा मास्तरांनी विचारलं, अरे त्या पत्रांचं काय झालं? तो म्हणाला, हो काय झालं, त्या दिवशी तुम्ही मला पत्र दिल्यावर मी गेलो माझ्या गावी, कारण बस मिळाली लगेच. आणि रोज मी विचार करायचो की ही पत्र या गावात टाकली तर चालेल का नाही, त्याच्यापेक्षा आपण असं करावं पुढच्या वेळेला पुण्यामध्ये गेल्यावर गडकरी मास्तरांनाच विचारू, म्हणून मी आता ती पत्र घेऊन आलो आहे. तर पत्र इथं पुण्यात टाकू का माझ्या गावी सुद्धा चालतील, एवढं तुम्हाला विचारायला आलो आहे. गडकरी मास्तरांनी डोक्याला हात लावला. ते म्हटले, तू मूर्ख आहेस, तू आधी इथनं चालता हो, मी तुझ्यावर रागवलेलं नाही, पण तू चालता हो माझ्या मनामध्ये अतिशय एक सुंदर पात्र निर्माण झालेलं आहे, तो म्हणजे विसरभोळा गोकुळ. आणि गडकऱ्यांनी ते पात्र लिहून काढलं. गडकरी प्रत्यक्ष नाटक कसं लिहितात हे प्रत्यक्ष आचार्य अत्र्यांना तिथं पाहायला मिळालं आणि अत्र्यांना नाटकाचं शिक्षणच तिथं मिळालं. अर्जुनाला श्रीकृष्णाच्या मुखात विश्वदर्शन घडलं, तसं आचार्य अत्र्यांना गडकऱ्यांच्या मुखामध्ये नाट्यदर्शन घडलं. अत्र्यांना विनोदाचा दर्जाही समजला. अत्र्यांनी एकदा झेंडूची फुलं हा काव्यसंग्रह दिला. त्यावेळी पुण्यामध्ये रवी किरण मंडळ हे फार प्रसिद्ध होतं आणि त्याचे प्रमुख होते माधव जुलियन. पण अत्र्यांना ती सगळी त्यांची काव्य होती ही सुमार वाटत होती. ते म्हणायचे, या रवी किरण मंडळामध्ये नुसतीच किरणं होती, माधव जुलियन थोडेफार रवी होते, बाकी काही त्याच्यात दम नव्हता. आणि म्हणून ह्या सगळ्या काव्याची थट्टा करण्यासाठी झेंडूची फुलं ही आचार्यात्र्यांनी लिहिली.
1: मना नीट पंथे कधीही न जावे, निशा पाणी केल्या प्रमाणे चलावे, जरी वाहनी मागुनी कैक येती, कधी ना तरी सोडी जे शांत वृत्ती.
0: खरं पाहिलं तर आत्र्यांचं कवी मन होत. त्यांनी गीत गंगा नावाचा काव्यसंग्रह लिहिलेला होता. पण आत्रे म्हणतात की मला जायचं होतं देवाच्या आळंदीला, पण या झेंडूच्या फुलांमुळं मी गेलो चोराच्या आळंदीला. आत्र्यांची साहित्य भरारी पुढे चालूच होती. एकदा नटवर्य दामवण्णा जोशी हे आत्र्यांना म्हणाले, आम्हाला एक नाटक लिहून द्या. आत्र्यांचा स्वभाव असा होता कधी नाही म्हणायचं नाही, हो म्हणाले. आणि हो म्हणाल्यावर झालं. पुन्हा ज्या ज्या वेळेला आत्रे दिसतील त्याला दामवण्णा जोशी विचारायचे, आपल्या नाटकाचं काय झालं? तर आत्रे म्हणायचे, होत आहे होत आहे. आणि एक दिवशी आचार्य अत्र्यांच्या वाचनामध्ये एक बातमी आली की औंधचे पंतप्रतिनिधी जे महाराज आहेत ते सतत उपदेश करत असतात की कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर साष्टांग नमस्कार घाला. अत्र्यांना थोडं हे हास्यास्पद वाटलं आणि अत्रे आंघोळीला स्नानगृहामध्ये गेले होते त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की यावर सुरेख नाटक होऊ शकतं. बाहेरनं हाक मारली होती दामवण्णांनी, आहेत का अत्रे? अत्रे म्हणाले, आहे मी, आणि नाटकाचा विषय मिळालेला आहे, चला. आणि अत्र्यांनी साष्टांग नमस्कार नाटक लिहून काढलं. हे नाटक अतिशय गाजलं. अशीच नाटकं अत्र्यांची गाजत गेली, ती म्हणजे कवडी चुंबक, घराबाहेर, तो मी नव्हेच, कितीतरी नाटकं. यातल्या लग्नाची बेडी हे नाटक म्हणजे एव्हर ग्रीन नाटक म्हणून समजलं जातं. पुरुषाच्या आगाऊ प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी लग्नाची बेडी हवी आणि स्त्रियांनी पतीचे प्रेम सांभाळण्यासाठी शृंगार जपावा हा संदेश यातनं दिलाय. याच्यातली दोन गाजलेली पात्र म्हणजे गार्गे आणि गोकर्ण.
1: हा चला,

0: बघताय काय माग वळून?
1: अग कुठं बघतोय मी? हा
0: रस्त्यात जरा एखादी बरी बाई दिसली की अगदी मान वळवून मागे बघता तुम्ही, वारं प्यायलेल्या वासरासारखं करता. बरोबर मी आहे याची काही लाज?
1: आता जरा ओळखीची मुलगी दिसली म्हणून जरा वळून पाहिलं.
0: तर सगळ्या मुली बऱ्या तुम्हाला ओळखीच्या दिसतात? ते उपरण्याच्या टोकानं चष्मा पुसून पुसून पाहत होता तिच्याकडं. तुम्ही तिच्या तोंडाकडे बघत होता आणि लोक माझ्या तोंडाकडे बघत होते.
1: तुझ्या तोंडाकडं लोक काही इतके बेअकली नाहीत. तर तुझं म्हणणं असं की रस्त्यात एखादी बाई दिसली की मी एकदम आपले डोळे मिटून घ्यावेत?
0: हो.
1: हा अगं, पण त्यात अडचण अशी आहे की दिसणारा माणूस ही बाईच आहे किंवा काय हे नको का आधी बारकाईनं पाहायला? आणि दुसरं असं
0: काय
1: की दिसली रे दिसली की गपकन डोळे मिटून घ्यायचे का? आणि मी म्हणतो रस्त्यानं जाताना सुंदर स्त्रियांकडे बघायचं नाही तर काय म्युन्सिपाल्टीच्या कंदिलाकडं आणि कचऱ्याच्या पेट्यांकडे बघायचं का आम्ही? हा आता माझ्या डोळ्यांच्या खाचाहून मी आंधळा झालो म्हणजे तुझं समाधान होईल?
0: होईल बरं होईल. धृतराष्ट्र नव्हता का आंधळा? 100 मुलांचा संसार केलाच ना त्यानं, कुठं काही अडलं नाही.
1: हो हो, मी धृतराष्ट्र झालो म्हणून तुला काही गांधारीची सर येईल का काय? हा अगं, तेवढी महान पतिव्रता ती. नवरा आंधळा झाला तर तिनं जन्मभर डोळ्यावर पट्टी बांधून घेतली होती आणि तू छे छे छे छे छे लग्न म्हणजे कैदखाना आहे कैदखाना अगदी.
0: हो का? लग्न म्हणजे कैदखाना? 4 लग्न होऊन शिवाय 5व्यांदा माझ्याशी लग्न केलं तरी लग्न म्हणजे कैदखाना?
1: माझ्या पहिल्या 4 बायका फार चांगल्या होत्या हो त्या, देव त्यांचं अगदी भलं करो. पण हे प्रकरण मात्र काही अगदी अजबच आहे. 4 वेळा लग्नाच्या कैदेत जाऊन मी सही सलामत सुटलो, पण ही मात्र अगदी जन्मठेप आहे जन्मठेप.
0: आणखी 5 लग्न पचवाल तुम्ही, मी काही फार वर्ष जगायची नाही.
1: अगं तुला काय धाड भरली आहे मरायला? 6 बाळंतपणं झाली तरी आहे का नाही अगदी धडधाकट, प्रत्येक खेपेला आपली हाती पायी नीट, बाळ बाळंतीण सुखरूप. तुझी तब्येत अगदी ठणठणीत आहे, पण तुम्हाला ठाऊक आहे का तुझा बाप होता अगं गुरांचा डॉक्टर, तेव्हा हिचं सारं बालपण कालवडी शिंगर पारड यांच्यामध्ये खेळण्या बागडण्यात गेलं. वयाच्या 10 वर्षापर्यंत तू देखील पेंट खात होतीस म्हणे आणि रवंथ देखील करीत होतीस.
0: हो का? मी पेंट खात होते आणि तुम्ही आंबोण पीत होता वाटत. माझ्या प्रकृतीची थट्टा करायला तुम्हाला काय जात आहे? इथं घरात 5-5 लग्नाचा पोरवडा सांभाळता सांभाळता जीव मेटा कुटीला येतो माझा. मी इथं घरात चूल फुंकत बसते आणि तुम्ही गावभर उकिरडे फुंकत फिरत बसा.
1: अगं कुठं बाहेर फिरायला जायची सुद्धा आम्हाला बंदी. हा
0: तुमचं फिरायला जाणं माहितीये ना मला, फिरायला जायचं निमित्त करून 4 वाजता घराच्या बाहेर पडायचं, ते कुठल्याशा मुलींच्या शाळेसमोर शाळा सुटायच्या वेळेला जाऊन उभं राहायचं माहितीये मला.
1: साफ खोट आहे. अगं त्या मुलींच्या शाळेसमोर मोफत वाचनालय आहे, तिथं मी जाऊन आपलं कधी कधी वर्तमानपत्र वाचतो एवढंच. घरी वर्तमानपत्र वाचायची देखील आम्हाला परवानगी नाही.
0: तुमचं वर्तमानपत्र वाचणं माहितीये ना मला, वर्तमानपत्रात ते अश्लील विनोद नाही तर त्या कामवर्धक गोळ्यांच्या जाहिराती वाचायच्या.
1: अगं मग तुझ्या मनात तरी काय आहे? मी काय त्या वर्तमानपत्रातले गृह्य संस्कार वाचत बसू की काय?
0: चांगली धार्मिक पुस्तकं आणून दिली होती तुम्हाला वाचायला, रेशमी बांधणीतली गीता आणून दिली होती तर त्या गीतेच्या पोटात कामशास्त्राचं पुस्तक घालून वाचत बसायचे तुम्ही. भगवान श्रीकृष्णाने एकदा शाप दिला ना म्हणजे कळेल बघा तुम्हाला.
1: त्या भगवान कृष्णाचं काही सांगू नकोस. हा
0: पहा, आहे का देवादिकांचं काही? अहो म्हातारपणी शोभतय का हे?
1: म्हातारपणी?
0: हो.
1: मी काय म्हातारा आहे? आता तुझ्याशी लग्न झाल्यापासून एकदम 10 वर्षांनी म्हातारा दिसायला लागलो हे खरं.
0: हो का?
1: पण काय माझं वय नाही झालेलं.
0: तुमचे हे चाळे पाहिले ना म्हणजे तुमचं वय झालंय असं वाटायचंच नाही कुणाला.
1: अग नवऱ्याची किती नाचक्के करतेस? हा पुढच्या जन्मी कोण होशील?
0: तुमची बायको होण्यापरीस वाईट जन्म राहिलाय का कुठे?

0: ला पायातल्या पायपोसाप्रमाणे वागवायला हवं तुम्हा पुरुषांना. या या आजकालच्या मुलींनी पुरुषांना मोकळं सोडलं आणि वाटटोळं करून टाकलं देशाचं. तुम्ही वाटेल ते शोध लावा, वाटेल त्याला स्वातंत्र्य द्या, पण या नवरे मंडळींना इकडचं इकडे हलू देऊ नका. ज्या दिवशी हे नवरे स्वतंत्र होतील ना, त्या दिवशी बायकांच्या संसाराचं वाटोळं झालंच म्हणून समजा.
1: वा वा वा वा वा, त्या पहा, स्वर्गातल्या झाडून साऱ्या अप्सरा आमच्या पतिव्रतेवर पुष्पवृष्टी करायला आभाळात जमल्या आहेत.
0: पहा पहा, स्वर्गात एवढे देव असताना यांना फक्त अप्सराच दिसतात. बाई बाई बाई बाई, तुम्ही स्वर्गात गेल्यावर काय धुमाकूळ घालून ठेवाल ते एक परमेश्वर जाणे ग बाई. पण काय हो, तुम्ही आणि स्वर्गात जाणार
1: म्हणजे? म्हणजे मी काय तुझ्या बरोबर नरकात येऊ की काय? हा, पाच वेळा लग्न करून मी स्त्री जातीवर एवढे महान उपकार केले आहेत की मला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी एखादा देवदूतच आला पाहिजे.
0: हो, देवदूत नाही, अवधूत भाऊजी घरी येणार आहेत. चला चला म्हणते ना.
1: अग अग अग, आचार यात्र्यांची या लग्नाची बेडी या नाटकातलं जर आपण साहित्य पाहिलं तर जसं दिसतं तसं वर्णन करणं ही त्यातली कसोटी आहे. त्याच्यामध्ये नाट्य आहे, पण आत्रे काही केवळ नाटकामध्येच थांबले नाहीत, त्यांनी चित्रपटही निर्माण केले. ब्रह्मचारी हा चित्रपट तर फार गाजला. मास्टर विनायक, मीनाक्षी आणि दामुअण्णा या त्रयींमुळं तर या चित्रपटावर यशाचं शिखरच चढलं. हा चित्रपट वेगवेगळ्या कारणानं गाजत होता. मीनाक्षीनं तोकडे कपडे घातलेले आहेत म्हणून त्यावर बरेच टीका झाली, पण त्यामुळं वेगवेगळे कारणं काढून लोक हा चित्रपट पाहायला जात होते. नाशिकला तर एक जोडपं स्वतःला विनायक आणि मीनाक्षी समजून दोहामध्ये उतरलं आणि ते तिथं बुडलं. ती बातमी वृत्तपत्रात आल्यावर राहिलेले लोक पुन्हा चित्रपट पाहायला आले. तुरुंगामध्ये कैदी त्यातल्या एका गाण्याच्या ओळी गुणगुणत असायच्या. ते गाणं आहे.

0: का लाजता।
1: आर्यन चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट 52 आठवडे चालला। आत्रेंचे जे विविध पैलू होते त्यातला एक खास पैलू म्हणजे ह्या चित्रपटांना प्रसिद्धी द्यावी म्हणून त्यांनी एक स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं। ते साप्ताहिक म्हणजे नवयुग, चित्रपटांची परीक्षणं, कलात्मक लिखाण आणि राजकारण हे सर्व त्यामध्ये होतं। त्यामध्ये प्रथमच असं साहित्य म्हणून लोकांना वाचायला मिळायला लागलं। त्यातली एक कल्पना पाहूया की एकदा प्रश्न पडला की सौंदर्यामध्ये कोण श्रेष्ठ, स्त्री की चंद्र। सरळ म्हणाले की चला हा प्रश्न आपण ब्रह्मदेवाकडेच नेऊया। म्हणून देवांनी हा प्रश्न ब्रह्मदेवाकडे नेला की सौंदर्यामध्ये श्रेष्ठ कोण। ते म्हणाले चला एक मोठा तराजू आणूया आणि एका तराजूच्या पारड्यामध्ये टाकलं चंद्राला आणि दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवलं स्त्रीला आणि वरून आकाशातून ब्रह्मदेवाने तो तराजू उचलला आणि स्त्रीचं सौंदर्यामधलं पारडं इतकं जड झालं की ती राहिली पृथ्वीवर आणि चंद्र हलका फुल गेला आकाशात। अशा कवी कल्पना सुद्धा या नवयुगमधनं लोकांना वाचायला मिळायला लागल्या। राजकीय व्यंगचित्र ही तर नवयुगची खास असं एक वैशिष्ट्य म्हणता येईल। त्याबरोबरच काही दिवसातच आत्र्यांनी काढला तो म्हणजे मराठा। हे जे दैनिक आहे हे वाचल्याशिवाय मराठी मनाला त्या काळी चैन पडत नसे। लोक दारामध्ये थांबून मराठा अंक केव्हा येतो याची वाट पाहत असत। सर्वसामान्यांना सुद्धा आकृष्ट करणारा असा हा मराठा होता। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तर हे मुखपत्र म्हणून गाजलेलं होतं। आणि सर्वात महत्त्वाचा आत्र्यांचा पैलू म्हणजे उत्कृष्ट असे ते वक्ते। आचार्य आत्र्यांच्या सभांना लाखांची गर्दी व्हायला लागली। किंबहुना लाख लोक जमतील अशी सभा हवी असेल तर आचार्य आत्रेच वक्ते हवेत असं समीकरण हे त्या काळी गाजलं। पण आत्र्यांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सामान्यांच्याबद्दल त्यांना कळवळा होता। त्यांनी मराठामध्ये सामान्यांच्यावर सुद्धा आग्रलेख लिहिले। बाबू टांगेवाल्यावर आग्रलेख लिहिला, खंडाळ्याच्या भजीवाल्याबद्दल लिहिलं। असे आचार्य आत्रे आपल्याला सोडून गेले आणि त्यानंतर

दुसरे दिवशी मुंबईमध्ये प्रचंड पाऊस पडला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एक जण म्हणाले की आचार्य अत्रे स्वर्गामध्ये पोहोचले आणि त्यांनी तिथे विनोद सांगायला सुरुवात केली, त्यामुळे देव जोर जोरात हसायला लागले आणि हा ढगांचा गडगडाट झाला आणि त्याचा हा पाऊस पडतोय. त्यांच्याबद्दल आपल्याला एकच म्हणता येईल की असं व्यक्तिमत्व गेल्या 10,000 वर्षात झालं नाही आणि पुढील 10,000 वर्षात सुद्धा होणार नाही.

आमच्या संग्रहातून कुमासदार अत्रे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जीवन आणि साहित्यावर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. कलाकार होते श्याम भुरके आणि गीता भुरके.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 10:30 झाली आहेत. आता ऐकूया नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात प्रफुल्ल खोपकर यांचं गिटार वादन. ऐकूया राग श्याम कल्याण.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण प्रफुल्ल खापेकर यांचं गिटारवादन ऐकलत. राग होता श्याम कल्याण, ताल रूपक, द्रुत तीन तालात निबंधित असून त्यांना साथ संगत केली होती संदेश पोपटकर यांनी. श्रोते हो, याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात.

श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हरघरतिरंगा.com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.